नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरही आम्ही आपल्या सोबत आहोत. श्रोते हो, आज रविवार भारतीय सौर दिनांक 5 भाद्रपद शके 1948 अर्थात 27 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमची पहिली सभा सुरू करीत आहोत मंगलध्वनीनं.

0: वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती, ती आपल्याला अनेक गोष्टीतून मिळते, वेगवेगळ्या कारणांमधून मिळते. एनिवेज, तुम्ही उठलात का? कसे आहात तुम्ही? गुड मॉर्निंग, सुप्रभात. श्रोते हो, आज हां, मला एक विचारायचं होतं. कधी निघालात का तुम्ही कुठलाही ठराविक पत्ता नसताना, म्हणजे बाहेर फिरायला, फक्त रस्ता जिथे घेऊन जाईल तिथे जाण्यासाठी, खिडकीतून मागे सरकणारी झाडं पाहण्यासाठी, अनोळखी शहराच्या एखाद्या रस्त्यावर हरवण्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा शोधण्यासाठी. कारण काही प्रवास असे असतात ज्यांचं अंतर किलोमीटरमध्ये मोजता येत नाही, ते अंतर मोजावं लागतं आठवणींमध्ये. एखाद्या प्रवासात आपण डोंगर पाहतो, समुद्र, आपल्याला कुठे समुद्र भेटतो, कुठे एखादं सुंदर गाव आपल्या मनात घर करतं, पण कधी कधी या प्रवासात आपल्याला भेटतो एक अनोळखी माणूस, ज्याची दोन वाक्य आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. कधी एखादा सूर्यास्त सांगून जातो, अरे थोडं थांब, आयुष्य इतकंही काही घाईचं नाही. आणि कधी एखादा लांबचा रस्ता आपल्याला जाणवून देतो, आपण जिथं पोहोचण्यासाठी धावत आहोत त्यापेक्षा आपण ज्या वाटेनं जातोय तीच कदाचित अधिक सुंदर आहे. श्रोते हो, आज जागतिक पर्यटन दिन. म्हणजे पर्यटन म्हणजे फक्त नवीन ठिकाण पाहणं नव्हे, पर्यटन म्हणजे आपल्या नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडणं, नवीन जगाला भेटणं, नवीन माणसांना समजून घेणं, आणि त्यानिमित्ताने स्वतःच्या मनात दडलेल्या एका नव्या व्यक्तीला भेटणं. श्रोते हो, आजच्या या खास दिवशी चला आपणही एक छोटासा प्रवास करूया. नकाशावरचा नाही, मनातला, आठवणींच्या वाटेवरून, निसर्गाच्या कुशीतून आणि जगण्याच्या सुंदर क्षणांमधून. चला तर मग प्रवासाला निघूया, आणि हो, वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक क्षणाला म्हणूया, अरे थांब जरा, मला तुला अजून जगून घ्यायचं आहे. कारण जग पाहण्यासाठी प्रवास करावा लागतो, पण जगण्याचा आनंद शोधण्यासाठी कधी कधी फक्त मनाची खिडकी उघडावी लागते.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ट्यून केलेली आहे. श्रोते हो, आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात वडीचा अळू लागवडी याविषयी माहिती. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये हृदयरोग भाग 3 डॉक्टर चरण लांजेवार यांनी दिलेली माहिती. सकाळी 6:50 परिसरमध्ये निसर्ग पर्यटन भाग 3 यात सहभागी होतील श्री वल्लभ साठे. सकाळी 7 ऐसी अक्षरे रसिकेमध्ये पुस्तकांवर बोलू काही या मालेत अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगन भरारी लेखिका वंदना मुसळे. सादर करते विवेक वानखेडे ही रत्नागिरी केंद्राची निर्मिती. सकाळी 9 अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 138. सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ. सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात गुलाम हुसेन खान यांचं गायन राग रामकली. आणि सकाळी 10:55 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद आम्ही लगेचच आमच्या स्टुडिओतून प्रसारित करू. दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात रत्नागिरी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणारं माऊली महिला नमन मंडळाने सादर केलेलं नमन. दुपारी 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात आदित्य गणेश यांचं बासरीवादन राग भैरवी आणि लतांगी. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात जयंती रमा यांचं गायन राग हंसध्वनी आणि बिलाहारी. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रम. संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत मध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात वारकरी सांप्रदायिक कीर्तन या अख्यान विषयावरती कीर्तन सादर करतील धीरज शर्मा आणि सहकारी. रात्री 8:00 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद याचं आम्ही पुन्हा प्रसारण करू. रात्री 9:00 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप, रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. कलाकार असतील एस सुप्रदीप यांचं कर्नाटकातलं शैलीतलं बासरीवादन. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 11:10 जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 33, सांताक्रुझ 32, किमान तापमान कुलाबा इथं 29, सांताक्रुझ 27 सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतली आर्द्रता कुलाबा इथं नोंदली गेली नाही, सांताक्रुझ इथं 86% नोंदली गेली. येत्या 24 तासाचा हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील.

0: उपनगरांमध्ये बहुतेक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी खास असा इशारा नाही. ठाणे, रायगड, पालघर इथेही पावसाच्या हलक्या सरी येतील. हे होतं हवामान वृत्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झालेली आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वडीचा अळू या पिकाच्या पानांचा वापर अळूवडी तयार करण्यासाठी केला जातो, तर कंद उकडून खाण्यासाठी केला जातो. उष्ण आणि दमट हवामान या पिकाला चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी 1500 ते 2000 मिलीमीटर पाऊस या पिकाला आवश्यक असतो. पावसाचं वितरण सम किंवा चांगल्या प्रमाणात असावं. जमिनीत सतत ओलावा असणं हे या पिकाच्या वाढीच्या आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने चांगलं असतं. पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल चांगल्या निचऱ्याची, सुपीक गाळाची पण भुसभुशीत आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू उदासी नसावा. पोयटायुक्त जमिनी पिकाला चांगल्या समजल्या जातात. पिकाचा कालावधी जास्त असल्याने जमीन सुरुवातीला लोखंडी नांगराने 20 ते 25 सेंटीमीटर खोलवर नांगरावी. नंतर उभी आडवी कुळवणी करून ढेकळं फोडून जमीन सपाट करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी जमिनीत 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून घ्यावं. जमिनीची पूर्वतयारी करताना जमीन चांगली भुसभुशीत होईल याकडे लक्ष द्यावं. सलग लागवड करायची असल्यास 90 सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबे तयार करावेत. पावसाळ्यात अतिपावसाच्या भागात सरीवरंब्यावर लागवड करावी, तर उन्हाळी हंगामात सऱ्या फोडून सपाट वाफे तयार करावेत. हंगामानुसार लागवड करण्यासाठी सरीवरंबा, सपाट वाफे किंवा गादी वाफा या पद्धतींचा अवलंब करतात. कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला तरी चालेल, मात्र लागवडीकरिता चांगल्या निचऱ्याबरोबर पुरेसा ओलावा जमिनीमध्ये टिकून राहील याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर राखावं. लागवड ही वर्षभर केव्हाही करता येते, मात्र लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये किंवा श्रावण महिना संपल्यानंतर केलेली चांगली असते. लागवडीसाठी मुख्य कंद किंवा कंदिकांचा वापर केला जातो. कंद किंवा कंदिका ह्या 8 ते 10 सेंटीमीटर खोलीवर लावाव्यात आणि मातीने चांगल्या झाकून घ्याव्यात. 90 बाय 90 सेंटीमीटरवर लागवड केल्यास प्रति गुंठ्याला 125 ते 130 कंद किंवा कंदिकांची आवश्यकता असते. कंद लागवडीपूर्वी कंदाला बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास चांगलं असतं. जमिनीची पूर्वमशागत करतेवेळी हेक्टरी 10 ते 15 टन भर खते जमिनीत मिसळून घ्यावीत. या व्यतिरिक्त रासायनिक खतांची मात्रा देण्याची आवश्यकता असते. किफायतशीर उत्पादनासाठी हेक्टरी 80-60 किलो नत्र, स्पुरद आणि पालाश या खतमात्रेची शिफारस केली आहे. यापैकी स्पुरद खताची संपूर्ण मात्रा लागवडीवेळी द्यावी, मात्र नत्र आणि पालाश ही खते 2 वेळेस समान हप्त्यात विभागून द्यावीत. खताचा दुसरा हप्ता आळे पद्धतीने देऊन मातीने झाकून द्यावीत आणि पाणी द्यावं. पिकाचा कालावधी जास्त असतो, तसंच या पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पिकाला सततचा ओलावा राहील याकडे लक्ष द्यावं. ओलावा जेवढा जास्त तेवढ्या जास्त प्रमाणात पानांचं उत्पादन मिळतं. पावसाळ्यात पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नसते, मात्र त्यानंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी मुळाशी साठून राहणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. पीक हे आंतरपीक म्हणून नारळ, सुपारी, चिक्कू बागेत लावलेले असेल तर मुख्य पिकाला पाणी देताना आपोआपच वडीचा अळू पिकाला पाणी दिलं जातं, त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज नाही. पिकाच्या लागवडीच्या वेळी 2 ओळी आणि 2 झाडांमधील अंतर जास्त असल्याने पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तणांशी स्पर्धा होऊ शकते. त्यासाठी सुरुवातीला लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी आणि 40 ते 45 दिवसांनी हाताने तण काढून पीक तणमुक्त ठेवावं. एकदा पिकाची वाढ झाली की तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दुसरी बेंडणी केल्यानंतर जोर खतांची दुसरी मात्रा देऊन पिकाला भर द्यावी. रब्बी हंगामात जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी आच्छादन करावं.
0: वडीचा अळू लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते आत्ता आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोतेहो.
1: सर, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो, समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते किंवा अचानक दम लागला, अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये, अशा केसेसला एकतर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का. ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात, जर ते असली तर ते त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट ते आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाहीये. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर ते नीट बोलत नाहीयेत, कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे, जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये, तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो 108 नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं, आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते, त्या दृष्टीनं काही उपचार असतात?
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर ईसीजी काढतात, दुसरं काही ब्लड टेस्ट करतात, त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात. नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो, त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा, तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो ते आपण थ्रोम्बोलिटिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. ते इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर, इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
2: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजिओप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजिओप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला.
1: अच्छा,
2: तर बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारे रक्त पातळ करायची औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर, आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
1: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
0: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विलियम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
2: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार

परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 एफ एम रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम दररोज.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्यावेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो, त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं, हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशावेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात, ती त्यांची पसंती असते. अशावेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीजसंकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा।
3: कवी अरुण म्हात्रे यांचा हा मराठी कविता संग्रह आहे, जो प्रेमातील आर्तता आणि विव्हलता अत्यंत प्रभावीपणे मांडतो। कवितांची आशयपूर्ण मांडणी करत कवी अरुण म्हात्रे नेहमीच लेखन करतात, पण कोसो मैल दूर आहे चांदणी यातील महत्त्वाच्या कवितांची यादी मोठी आणि निराळी देखील आहे। कविता संग्रहाचा मुख्य आशय प्रामुख्याने भावोत्कट प्रेम हा आहे आणि हा विरह कवितांचा संग्रह आहे। कवीने यामध्ये प्रेमातील विविध रंग, भावना, अवस्था यांचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे। विरह, आर्तता, प्रेमात मिळालेला दुरावा, समोरच्याची वाट बघणं आणि त्यातून येणारी व्याकुळता हा या संग्रहाचा प्रमुख गाभा आहे। दूर असलेली चांदणी, चांदणी हे प्रतीकात्मक रूप वापरून ती कशी आपल्यापासून कोसो दूर आहे हे कवीने मांडले आहे। नाजूक भावनांची गुंफण, प्रेमातील अबोला, सोबतीचे क्षण, आठवणींचा प्रवास अत्यंत सोप्या पण तरीही मनाला भिडणाऱ्या शब्दात व्यक्त केला आहे। काव्यात्मक सादरीकरण करणारे अरुण म्हात्रे यांच्या कवितांमध्ये उपजत अशी लय आणि संगीत असतं। या पुस्तकाचे मोठ्याने वाचन करत या कविता वाचल्यास ती लय जाणवते आणि त्या श्रोत्यांना खिळवून ठेवतात। आवड असेल तर माणूस त्यांच्या कविता गुणगुणतो देखील। खरं तर वाचकांना समजतं की कुठपर्यंत लेखकाची लेखणी पोहोचली आहे आणि चांदणी किती लांबपर्यंत आहे। सर अनेक वर्षापासून या क्षेत्रात आहे, पण तरीही ही चांदणी दूर का? मनात योजलेलं यश कधी मिळेल? त्या अज्ञात यशस्वप्नाला कवी चांदणी म्हणत असतील का? या संग्रहात काही प्रसिद्ध कविता आणि ओळी आणि अनेक छोट्या मोठ्या मनमोहक कविता आहेत। बुजुर्ग सांगतात, लिहिता हात, गाता गळा आणि शिमता मळा थांबता कामा नये। लिहायचं म्हटलं तर सगळं लिहा, लिहित रहा आणि वाचत रहा। ती प्रेरणा मिळवण्यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्चित उपयोगी पडतं। कवी अरुण म्हात्रे यांच्या या संग्रहातील काही काव्यपंक्ती ज्या त्यांच्या मनातील ह्या यश दूर राहिल्याच्या भावना व्यक्त करतात त्या अशा आहेत। तुला हवा दिवा तसा मी लावू कसा, प्रेमातील असमर्थता, समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची हुरहुर या कवितेत दिसते। थांब तिथेच, विरहाच्या क्षणांना, आठवणींना थांबून ठेवण्याची आर्त साध या कवितेत आहे। आठवणींना थांबून कधीच आठवणी थांबत नसतात, उलट मोहळ उठलेल्या मधमाशांसारख्या अंगावर धावून येतात। तरीही शब्दांच्या एका गुंफणीमध्ये आठवणींना थांबायला सांगून कवीने अनेक स्मरणरंजनात जुन्या आठवणीत रमणाऱ्या लोकांना जणू काही एक संदेश दिला आहे। कोसो मैल दूर आहे चांदणी म्हणजे प्राप्ती आणि अप्राप्ती ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे। मानवाच्या मनात, बऱ्याच जणांच्या आयुष्यात प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये खूप मोठं अंतर असतं आणि आयुष्यात एक गोठलेली शांतता असते, पण फार थोडेसेच

0: लोक गोठलेल्या शांततेतून बर्फ शिल्प बनवू शकतात. कोसो मैल दूर आहे चांदणी, हे असं बर्फ शिल्प आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
5: अगं बेटा, नक्की बस. HIV साध्या संपर्काने जीवनानं पसरत नाही.
6: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
5: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
6: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
5: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
6: जनजागृती हीच सुरक्षा. महाराष्ट्र राज्य AIDS नियंत्रण संस्थेद्वारा जनहितात प्रसारित.
7: आणि आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
8: सकाळचे 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
9: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
10: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
11: आता गवाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
10: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
11: पाणी उकळून शांत ठेव.
10: काय पण तुझं शांतपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
11: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
10: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
11: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
10: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
9: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वनचरे।
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत। ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ऍप डाउनलोड करा।
3: आकाशवाणी पुणे, सुहास देशपांडे, प्रादेशिक बात।

0: बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटीच्या प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. राज्यातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. नाशिक विभागात 49, पुणे विभागातील 35, छत्रपती संभाजीनगर विभागात 74, अमरावती विभागात 56 आणि नागपूर विभागातल्या 39 तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून पिकांची प्रत्यक्ष स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि जीपीएस आधारित माहिती संकलन करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. दुष्काळ संहितेतील मूल्यांकनाच्या आधारे आवश्यक असल्यास इतर भागांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. दरम्यान पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी पाण्याच्या उपलब्धतेबाबत यापूर्वीच्या आदेशानुसार नियोजन सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले जातील. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या असून यामध्ये जमीन महसुलात सूट देणं, पीक कर्जांचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी देण्यात येणार आहे. दरम्यान दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूया असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांच्या मदती केंद्रस्थानी असून त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काल नांदेड इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतपिकांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,
1: प्रत्यक्ष पाहणीनुसार जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे. शेतकऱ्यांचं पाणी असो, पशुधन असो किंवा त्यांना लागणारा चारा असो, त्यांच्या मुलांचं शिक्षण असो, सगळ्या बाबतीमध्ये सरकार गंभीर आहे. ज्यांचं ज्या प्रकारे नुकसान झालेलं आहे त्याप्रकारे नक्कीच त्यांना मदत दिली जाईल.
0: राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी आज रविवार असूनही सुरू राहणार आहेत. बँक संघटनांनी उद्यापासून पुकारलेल्या 3 दिवसांच्या देशव्यापी बँक संपाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असून हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, एआयआर न्यूजची वेबसाईट आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया प्रधानमंत्री सौरघर योजनेविषयीची माहिती.
2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गुजरातमधील मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात स्वतंत्र सौर ऊर्जा धोरण राबवलं होतं. असं धोरण करणारं गुजरात हे पहिलं राज्य ठरलं. गुजरातमध्ये राबवलेल्या धोरणातूनच देशाच्या सौर ऊर्जा क्रांतीचा पाया रचला गेला. आज सौर ऊर्जा

0: भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक आहे. सौर ऊर्जेचा वापर केवळ ग्रीड पुरता मर्यादित न ठेवता तो घराघरांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं 2024 मध्ये 75,000 कोटी रुपयांहून अधिक तरतुदीसह PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत 51 लाखांहून अधिक घरांपर्यंत 14.8 GW क्षमतेचे छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. जवळपास 19 लाख घरांचं वीज बिल शून्य झालं आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता 2014 मध्ये केवळ 2.8 GW होती. जुलै 2026 पर्यंत ती 165 GW झाली. PM कुसुम योजनेद्वारे शेतकरी सौर कृषी पंप वापरत असून त्यांच्या पैशांची बचत होत आहे. देशात झालेल्या सौर क्रांतीनं स्वच्छ ऊर्जा आणि स्वावलंबी भविष्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
1: मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काल संपली. पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक काल 34 तास 52 मिनिटांनी संपली. गेल्या वर्षी पुण्यात विसर्जन मिरवणूक 33 तास चालली होती. दरम्यान पुण्यात सुमारे 5 लाख गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम हौदात किंवा लोखंडी टाक्यांमध्ये झालं आहे, तर मूर्ती संकलन केंद्रावर 1,73,229 मूर्ती जमा झाल्या आहेत. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या आवाजात पार पडल्याचं COEP तंत्रशास्त्र विद्यापीठानं केलेल्या पाहणीत आढळून आलं. दरम्यान राज्यात गणेश विसर्जनाच्या वेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी येत्या 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यासाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया राज्यभरातील आगार तसंच बसस्थानकांवर सुरू आहे. एसटी महामंडळाकडून अमृत ज्येष्ठ नागरिक तसंच महिला प्रवाशांना सवलत देण्यात येते. पुण्यात पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रत्येकानं कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावं यासाठीच राज्यासह देशभरात परदेशात 99 नांदी संमेलनं आयोजित केली जात आहेत, असं महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल सोलापूरमध्ये सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित 5व्या नांदी संमेलनाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल 2 वेगवेगळ्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला, तर अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह 30 पदकं जिंकून भारत पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेले 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्यानं 525 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक मार्गांवरील वाहतूक अजूनही ठप्प आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 75% तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आपले जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको वाणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: संस्कृतीचा इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आता प्रसारित करीत आहोत अभिजात मराठी, आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम।
3: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी।
4: अभिजात मराठी, आपली मराठी।
5: अभिजात मराठी,
6: आपली मराठी।
5: अभिजात मराठी,
6: आपली मराठी।
5: अभिजात मराठी,
6: आपली मराठी।
5: अभिजात मराठी,
6: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी, आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, मानवी जीवनाला वेग देणारं चाक आज आपलं जीवन व्यापून उरलं आहे। अशा अनेक चाकांना एकमेकात अडकवून पोटात सामावून घेणारं यंत्र आजच्या मानवी जीवनाचं अविभाज्य अंग झालं आहे। एकाने घडवलेल्या यंत्राचं अंतरंग इतरांनी जाणून घेणं ही आजच्या काळाची गरज ठरली आहे। यासाठी मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था जी काम करते त्या संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश, या ज्ञानकोशाची निर्मिती केली आहे। त्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपल्याकडे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी गिरीश पत्के सर आलेले आहे। पत्के सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
7: नमस्कार
2: सर। यंत्रालयाचा ज्ञानकोश हा प्रकल्प नेमका काय आहे याविषयी सांगा।
7: खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या प्रास्ताविकामध्येच दिलेलं आहे। आज आपण जे काही जगतो आहोत ते यंत्राच्या बरोबरीने जगतो आहोत। आपलं एकही क्षण असा जात नाही की आपल्या बरोबर यंत्र नाहीये। पेनानी आपण लिहितो ते पेन सुद्धा यंत्र आहे। चाकाचा शोध लागला हे सुद्धा यंत्रच आहे, चाक। आणि त्या चाकापासून आज आपण यंत्र मानवापर्यंत, रोबोट्स पर्यंत आलेलो आहोत। या सगळ्या गोष्टींचा ज्ञान, त्या गोष्टींची सगळी माहिती ही मराठी भाषेमध्ये अद्ययावत स्वरूपामध्ये असावी याच्यासाठी म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने यंत्रालयाचा ज्ञानकोश हा तयार केलेला आहे आणि 2003 साली हा प्रकाशित झालेला आहे।
2: सर, हा जो ज्ञानकोश तयार केला याच्यासाठी आपण कुठल्या विशेष तंत्रज्ञ व्यक्तीची मदत घेतली होती का आणि किती वर्ष परिश्रम त्यासाठी करावं लागला? कारण औद्योगिक क्रांतीनंतर हा कालावधी खूपच म्हणजे मोठा पुढे झाला आणि अतिशय वेगामध्ये प्रगती झाली, विशेषतः यंत्रक्षेत्रामध्ये।
7: हो, हो, हो। ठाण्यामधले एक शंकर गोपाळ भिडे नावाचे एक गृहस्थ होते की जे अतिशय, ज्याला आपण यंत्र हे त्यांच्या जगण्याचा एक भाग होता, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते फक्त यंत्रांचाच विचार करायचे। ते स्वतः अतिशय महत्वाच्या मोठमोठ्या, ज्याला आपण यंत्रोपकरण तयार करणाऱ्या कारखान्यांमध्ये काम करत होते। IIT मध्ये ते स्वतः काम करत होते आणि मैसूर किर्लोस्कर जे कर्नाटकामध्ये मैसूरला आहे तिथे ते काम करत होते। आणि त्यांच्या असं लक्षात आलं की मराठीमध्ये यंत्राविषयी फारसं लिहिलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी जवळपास 30 वर्ष म्हणजे 3 दशकं या विषयाचा ध्यास घेतलेला।

0: मुख्य अडचणी आल्या, कारण यांना पर्यायी शब्द मुळात देणं कठीण होतं.
1: मुख्य मुख्य अडचणी म्हणजे मराठीमध्ये या विषयासंदर्भात फारसं लिहिलंच गेलेलं नव्हतं. विश्वकोशामध्ये ज्या काही थोड्याफार नोंदी होत्या त्या नोंदी होत्या, पण भाषा संचालनालयानी जे केलेले परिभाषा कोश आहेत त्या परिभाषा कोशामध्ये जी परिभाषा निर्माण झालेली होती ती परिभाषा आणि विश्वकोशातली काही परिभाषा असं हे घेऊन भिडेंनी त्याचा उपयोग त्यांच्या यंत्रालयाच्या ज्ञानकोशामध्ये केला. परंतु अनेक वेळेला अनेक यंत्रांच्या भागांना स्वतंत्रपणे शब्दांची निर्मिती मराठीमध्ये झालेली नव्हती, तर त्याच्यासाठी म्हणून त्यांनी संस्कृत भाषेचा सुद्धा आधार घेऊन नवीन शब्द नवीन संज्ञा संकल्पना तयार केलेल्या आहेत. आणि अवघड असं होतं की एखादा विषय ज्याची सुरुवातच एखाद्या भाषेत झालेली नाही तर ती भाषेतनं सुरुवात करणं आणि तो संपूर्ण विषय अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने वाचकांसमोर विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे खूप अवघड आणि जटिल काम होतं. आणि आता यंत्र म्हणल्यानंतर केवळ यंत्राची माहिती द्यायची नाही आहे, ते यंत्र कसं काम करतं, त्याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, त्याच्यासाठी कुठले त्याचे पार्ट्स असतात. आता पार्ट्ससुद्धा आपण अत्यंत ओघानी हे बोलून जातो, पण त्याचे वेगवेगळे अवयव कुठले असतात, त्याला काय म्हणलं जातं, त्याची काम करण्याची पद्धत कशी असते. आता संगणक आपण म्हणतो, पण संगणकांनी युक्त अशी अनेक वेगवेगळी मशीन्स आहेत की जी यंत्र आहेत त्याला काय म्हणलं जातं, त्याचं काम कसं होतं, या सगळ्याची माहिती या भिडेंनी स्वतः जमवली घेतली. आणि मला सांगायला हे विशेष आनंद होतो की हा यंत्रालयाचा ज्ञानकोश हा केवळ मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय भाषांमधला पहिला प्रयत्न आहे की जो ज्याला आपण स्थानिक भाषा म्हणतो त्या स्थानिक भाषेमध्ये झालेलं पहिलं काम आहे भारतीय भाषांमधलं.
0: सर खरोखर आहे, कारण की मुळातच चाकाचा शोध लागल्यानंतर ती औद्योगिक क्रांती युरोपामध्ये झाली, तर त्यामुळे काय झालं की सगळे शब्द हे युरोपियन भाषांमध्ये किंवा इंग्रजीतच आले. आता इंग्रजीतील हे तांत्रिक शब्द मराठीमध्ये आणताना, पर्यायी परिभाषिक शब्द देताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागली असेल, तर ती नेमकी कशी घेतली गेली किंवा कोणती काळजी घेतली गेली?
1: नाही, मी स्वतः भिडेंच्या बरोबर काही दिवस काम केलं, जवळपास 2-3 वर्ष काम केलं, पण माझ्या लक्षात आलेली गोष्ट, जसा तुम्ही मगाशी जो शब्द वापरलात की भगीरथ प्रयत्न, तो अक्षरशः भगीरथ प्रयत्न होता. त्यांनी त्यांच्या कामाच्या अनुभवांमध्ये आलेले वेगवेगळ्या पद्धतीची माहितीपत्रकं किंवा काही यंत्रांचे असलेले फोटोज किंवा छायाचित्र ही सगळी जपून ठेवलेली होती. आणि त्यांनी, मी मगाशी म्हणूनच म्हणालो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त यंत्रांचाच विचार करत असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यात तोच विषय होता आणि सतत ते याला पर्यायी शब्द काय मिळेल, काय करता येऊ शकेल याची योजना त्यांच्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असायची आणि त्याच्यामुळे ते लिहून ठेवायचे. आणि ते लिहून ठेवत असताना सुद्धा प्रत्येक वेळेला हा त्या विद्यार्थ्याला समजेल ना, कळेल ना, रुचेल ना, आणि त्याच्यातनं त्या यंत्राच्या त्या विशिष्ट भागाचं वर्णन नीटपणे होईल ना याची काळजी सातत्याने ते घेत होते. आणि हा फार महत्वाचा, 30 वर्ष एखाद्या माणसाने काम करणं आणि युनेस्को सारख्या एका संस्थेने आणि US काँग्रेस म्हणजे ज्याला अमेरिकन काँग्रेस लायब्ररी म्हणतो त्या लायब्ररीच्या ग्रंथपालांनी आणि तिथल्या लोकांनी सुद्धा शंकर गोपाळ भिडे यांना या कामासाठी म्हणून नावाजलं, मूलभूत काम म्हणून त्यांनी या गोष्टींचा विचार केला, ही फार महत्वाची गोष्ट.
0: हो, मराठी लोकांना नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे की या क्षेत्रातही आपला मराठी माणूस पुढे आहे. सर, यंत्रालयाचा ज्ञानकोश आणि त्यातले जे शब्द आहे, तर हा फक्त कारखान्यातल्या तंत्रज्ञांसाठी उपयुक्त ठरतोय की सर्वसामान्य विद्यार्थी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असणाऱ्या सगळ्या वाचकांना सुद्धा तितकाच उपयुक्त ठरतोय?
1: नाही, या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे निश्चितपणे. या काही, आता ज्ञानकोश हा काही विशिष्ट विषयाच्या संदर्भातला आहे, हा यंत्रालयाच्या संदर्भातला आहे, तर निश्चितपणे हा त्या विषयामध्ये रुची असणाऱ्या आवड असणाऱ्या माणसांना अधिक भावेल, कारण त्यांना तो विषय साधारणपणे त्याची

0: पूर्वकल्पना असते, त्याच्या आजूबाजूचा परिसर त्यांना माहिती असतो, त्याच्यामुळं त्यांना ते लगेच लक्षात येईल. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हा केवळ त्यांच्यापुरता आहे. हा सर्वसामान्य विद्यार्थी, म्हणजे आता उदाहरणार्थ ITI मध्ये प्रशिक्षण घेणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी, आमच्या डोळ्यासमोर हा याची भाषा निवडताना ITI मधला विद्यार्थी हाच मुख्य वाचक होता. आणि तो विद्यार्थी त्याच्यानंतर सर्वसामान्य, ज्याला यंत्रसामग्री, वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान, विज्ञान याच्यामध्ये आवड आहे, असा वाचक सुद्धा आमच्या डोळ्यासमोर होताच. त्याच्यामुळे भाषा ही त्याच पद्धतीने सर्वसामान्य वाचकाला कळेल, रुचेल, रंजक वाटेल अशाच पद्धतीने त्या भाषेचा विचार शंकर गोपाळ भिडे यांनी केलेला आहे.
1: सर, राज्य मराठी विकास संस्थेने आतापर्यंत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश निर्माण केलाय, वस्त्र निर्मिती माहिती कोश निर्माण केलाय, मग ह्या सगळ्या शब्दकोशांमध्ये ह्या यंत्रालयाचा ज्ञानकोश याचं वेगळेपण आपण काय सांगाल?
0: वेगळेपण म्हणजे मुळामध्ये मी मगाशी म्हणालो तसं की आज एकही क्षण असा नाहीये की आपण यंत्रांपासून आजूबाजूला, त्याच्यामुळे प्रत्येक यंत्राची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीचा ज्ञान, त्याची माहिती ही मराठीमधनं उपलब्ध होणं, शिवाय आधुनिक भारतामध्ये यंत्रांची निर्मिती कशी कधीपासून सुरू झाली, मराठी कोणकोण असे उद्योजक आहेत की ज्यांनी मराठी उद्योजकांनी बरंच काम या यंत्रोपकरणामध्ये केलेलं आहे, त्याच्यानंतर या सगळ्याची माहिती या कोशामधनं निश्चितपणे मिळते. आणि ती नुसती मिळते नाही, त्याच्या संदर्भासहित आम्ही त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे हा कोश अत्यंत महत्वाचा, केवळ हाच कोश असा नाही, जे कोश म्हणजे आपण आता ज्ञानकोश म्हणतो, माहिती कोश म्हणतो, हे त्या त्या विषयांच्या संदर्भातली माहिती किंवा ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करत असतात. आणि एक कोशाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, कुठलेही कोश जगातले हे अद्ययावत किंवा परिपूर्ण नसतात, ते प्रत्येक वेळेला काळानुसार बदलत जावे लागतात, त्याच्यामध्ये सुधारणा करत जावी लागते,
1: अद्ययावत
0: करावे लागतात,
1: कारण नवीन शब्द येत असतात.
0: बरोबर. आणि ते अद्ययावत तुम्ही कधी कराल? आधीची माहिती, आधीचं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचलं तर तुम्ही ती अद्ययावत करता. आणि ते ज्ञान अद्ययावत करण्याचा एक प्रयत्न हा या सगळ्या कोशाच्या निर्मितीमधनं राज्य मराठी विकास संस्था करत असते.
1: सर, आजच्या ह्या डिजिटल युगात आणि AIच्या पण काळामध्ये यंत्रालयाचा ज्ञानकोश ऑनलाईन किंवा ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा काही विचार आहे का, जेणेकरून तो सगळ्यांना उपयुक्त होईल?
0: आत्ता हा सगळ्यांना उपलब्ध आहेच आहे, परंतु तुम्ही म्हणालात तसं बरोबर आहे, आम्ही हा संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्याचा आमचा विचार आहे. आणि कारण जवळपास 1200 पानांचा हा कोश आहे, तो 1200 पानांचा कोश आम्ही निश्चितपणे सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध करून प्रसिद्ध केलेला आहेच, पण तो राज्य मराठी विकास संस्थेचं संकेतस्थळ जे आहे RMUS-marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती आम्ही ती निश्चितपणे तो कोश उपलब्ध करून देऊ. आणि आमची बहुतेक सगळी प्रकाशनं तिथं आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत, तेच त्याचबरोबर हाही आम्ही ज्ञानकोश तिथं उपलब्ध निश्चितपणे करून देऊ.
1: नक्कीच सर, आपल्या श्रोत्यांना या यंत्रालयाच्या ज्ञानकोशाचा उपयोग होईल, कारण घरबसल्या त्यांना जर साईटवर तो उपलब्ध झाल्यावर बघता येत असेल तर यासारखी आनंदाची गोष्ट नाही, कारण आपला जो हेतू आहे सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा तो यातून नक्कीच साध्य होईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला यंत्रालयाचा ज्ञानकोश याविषयी खूप छान माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा, यासाठी आम्ही ईमेल आपल्याला उपलब्ध करून दिलाय, aplimarathi210@gmail.com aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. मराठी,
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: Maraki.
1: Apli Maraki.
0: Abhijat Maraki.
1: Apli Maraki.
2: Abhijat Marathi, Apli Marathi. हा प्रायोजित कार्यक्रम श्रोतेहो आताच आपण ऐकला.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता कार्यक्रम भावधारा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार.

न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व देशांना संयम बाळगण्याचं, तणाव कमी करण्याचं, नागरिकांचं संरक्षण सुनिश्चित करण्याचं आणि युद्धसंघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापाराचा प्रवाह अखंडित ठेवण्याचं आवाहन केलं आहे. रशिया युक्रेन युद्ध अजूनही एक गंभीर आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय असून हा संघर्ष थांबवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा जयशंकर यांनी पुनरुच्चार केला. व्यापारी जहाजं आणि खलाशांवर होणारे हल्ले अस्वीकार्य असल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. विकसनशील देशांच्या अन्न, इंधन, खतं आणि वित्त यांच्या सुरक्षेवर त्यांनी भर दिला. देशांना त्यांच्या स्वतःच्या प्राधान्यक्रमानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं असंही जयशंकर यावेळी म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वासाठी भारताच्या दाव्याला रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जोरदार पाठिंबा दिला आहे. न्यूयॉर्क इथं काल रात्री संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत केलेल्या भाषणात ते बोलत होते. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेचं प्रतिनिधित्व वाढवण्याच्या बाजूनं रशिया असून स्थायी जागेसाठी भारत आणि ब्राझीलच्या उमेदवारीला रशियाचा पाठिंबा आहे असंही लावरोव म्हणाले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत एकूण 15 सदस्य आहेत, ज्यात नकाराधिकार असलेले चीन, फ्रान्स, रशिया, युके आणि अमेरिका हे 5 स्थायी सदस्य आणि 2 वर्षांच्या कालावधीसाठी निवडलेले 10 अस्थायी सदस्य आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे आज सकाळी 11 वाजता देश परदेशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन एआयआर वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतल्या प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मतदार याद्यांच्या एसआयआरचा म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणाचा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याचा पुनरुच्चार निवडणूक आयोगानं केला आहे. नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत आयोगाच्या माध्यम विभागाचे महासंचालक आशिष गोयल यांनी काल ही माहिती दिली. नवी दिल्लीत झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी उपस्थित होते असंही त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान ज्या व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत त्यांच्या घरी बूथस्तरीय अधिकारी आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी भेट देतील. त्यानंतर बीएलओ ही कागदपत्र ईसीआय नेट प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. तर एसआयआर दरम्यान ज्या व्यक्तींचं नाव वगळलं गेलं आहे ते आपलं नाव समाविष्ट करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज करू शकतात असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला केंद्रीय निवडणूक आयोगानं मुदतवाढ दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या विनंतीची दखल घेत आयोगानं काल झालेल्या बैठकीत दावे आणि हरकत दाखल करण्याची मुदत येत्या 12 ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. प्राप्त नोटिसा, दावे, हरकती निकाली काढण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी येत्या 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कृषी आयुक्तांनी सादर केलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या अहवालानुसार राज्यातील एकूण 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला असून महाराष्ट्रातील सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आहेत. दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आपण सर्व एकजुटीनं प्रयत्न करूयात असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक पर्यटन दिन आहे. पर्यटनाचं पुनर्निर्माण करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ही या वर्षीची संकल्पना आहे. यानिमित्तानं नवी दिल्लीत आज पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते विविध उपक्रमांचं उद्घाटन करण्यात येणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज एका दिवसाच्या केरळम दौऱ्यावर जात आहेत. ते आज अमृतानंदमयी मठातल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतील आणि त्यानंतर दुपारी बलरामपुरम इथं भेट देतील. उपराष्ट्रपती एसयूटी अकादमीच्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. साबरमती रेल्वे स्थानकावर ते देशातल्या पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅसवर चालणाऱ्या डेमू रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. रेल्वेसाठी हा एक महत्वपूर्ण पर्यावरणपूरक टप्पा ठरणार आहे.
माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या 94व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान संग्रह

0: संग्रहालय आणि ग्रंथालयानं एका विशेष प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. डॉक्टर मनमोहन सिंग विद्वत्तेपासून लोकसेवेपर्यंत असं शीर्षक असलेल्या या प्रदर्शनात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं शिक्षण क्षेत्र, प्रमुख आर्थिक संस्था अर्थ मंत्रालय आणि देशातील सर्वोच्च पदावरील त्यांच्या कार्यकाळातील योगदान दाखवण्यात आलं आहे. हे प्रदर्शन 30 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार आहे. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोदकुमार सुमन यांनी सांगितलं. हवामानात सुधारणा झाल्यानंतरच यात्रा पुन्हा सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान आजही उत्तराखंडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनानं आणि संबंधित विभागांना 24 तास सतर्क राहण्याचे आणि संवेदनशील क्षेत्रांवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील काही राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात काल झालेल्या एका स्फोटात 12 जण ठार तर 35 जण जखमी झाले. तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्ताननं या वाढत्या हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना जबाबदार धरला आहे. मात्र तालिबान सरकारनं अशा घटनांमध्ये अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये 5 T20 सामन्यांची मालिका होईल. एकदिवसीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. T20 मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचं नेतृत्व करेल. या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज दुपारी 2 वाजता तिरुअनंतपुरम इथं होणार आहे. तर T20 मालिकेतला पहिला सामना 6 ऑक्टोबरला लखनौ इथं होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8व्या दिवशी काल भारतानं 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकून शानदार कामगिरी केली. भारतीय पुरुष आणि महिला कबड्डी संघानं इराणला हरवून सुवर्णपदक पटकावलं. तजिंदर पाल सिंग तूरनं पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत तर सावन बरवालनं पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्य पदक जिंकलं. तिलोत्तमा सेन, विदर्शन विनोद आणि आशी चोक्सी या त्रिकुटानं महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रौप्य पदक जिंकलं. प्राची चौधरीनं महिलांच्या 400 मीटर शर्यतीत कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये ज्योशना चिन्नप्पा आणि वेलवन सेंथिल कुमार या मिश्र दुहेरी जोडीनं कांस्य पदक जिंकलं. स्क्वॅशमध्ये अभय सिंग पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत तर अनाज सिंग महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघानं जपानला 2-0 हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह भारत एकूण 30 पदकांसह पदक तालिकेत 10व्या क्रमांकावर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. युद्ध संघर्षादरम्यान ऊर्जा आणि व्यापार अखंडित ठेवण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचं संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत आवाहन. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा जोरदार पाठिंबा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी SIRचा आदेश एकमतानं मंजूर केल्याचा निवडणूक आयोगाचा पुनरुच्चार. महाराष्ट्रातल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. प्रतिकूल हवामानामुळे उत्तराखंडमधील चारधाम यात्रा स्थगित. आजही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या मर्यादित षटकांचा पहिला क्रिकेट सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूया

ऐकूया जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी. सहभाग आहे तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे वंदना मुसळे यांचं. सादर करते विवेक वानखडे. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, क्षितिजा पलीकडे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला सतत नव्या वाटांकडे घेऊन जाते. नव्या ठिकाणांचा शोध घेणं, निसर्गात रमणं, वेगवेगळ्या संस्कृती जाणून घेणं आणि त्या अनुभवातून स्वतःला समृद्ध करणं हा मानवी स्वभावाचा एक सुंदर भाग आहे. याच प्रवासाला जेव्हा आनंद, ज्ञान आणि नव्या जगाशी जोडणारा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण पर्यटन म्हणतो. एकेकाळी प्रवास म्हटलं की प्रामुख्याने एखादं तीर्थदर्शन किंवा धार्मिक स्थळांची भेट यांची ओढ असायची. पण जसजसा काळ बदलला या प्रवासाचा परीख विस्तारत गेला. तीर्थाटनातून पर्यटनाकडे झालेला हा प्रवास केवळ ठिकाणं बदलण्याचा नव्हता तर प्रवासाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन होता. आज पर्यटनात एखादं स्थळ पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकंच त्या स्थळाला अनुभवणंही महत्वाचं ठरतं. तिथला निसर्ग, तिथली संस्कृती, तिथली एखादी विशिष्ट चव, स्थानिक माणसांशी झालेली एखादी सहज भेट, त्यांची जीवनशैली, या सगळ्यातून प्रवासाला एक वेगळाच अर्थ मिळतो. म्हणूनच प्रवास संपल्यानंतर सोबत राहतात अनेक अनमोल क्षण आणि त्यांच्याशी जोडलेल्या सुंदर आठवणी. श्रोते हो, पर्यटनाच्या याच बदलत्या अर्थाचा, तीर्थाटनापासून अनुभव समृद्ध पर्यटनापर्यंतच्या प्रवासाचा वेध घेऊया पर्यटन संचालक तेजश्री भावे यांच्याकडून.
1: नमस्कार. पर्यटन क्षेत्रात काही वर्ष काम करताना मला असं जाणवलं की पर्यटनाचं स्वरूप हे गेल्या काही वर्षात खूपच बदलत चाललंय. कारण पूर्वी प्रवास करणं म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेणं किंवा एखाद्या प्रसिद्ध ठिकाणाला भेट देणं इतकंच मर्यादित असायचं. पण आज मात्र पर्यटकाला त्याच्यासोबत साहसी खेळ हवेत किंवा त्याला ट्रेकिंग आणि भटकंती करायची आहे किंवा निसर्ग आणि तिथली स्थानिक संस्कृती बघायची आहे, विविध पदार्थांची अस्सल चव चाखायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेगवेगळे अनुभव घ्यायचं. आणि हा जो बदल आहे तो लोकल टू ग्लोबल असाच झालेला दिसतोय. म्हणजे कोकणचा समुद्र, विदर्भातलं वन्यजीवन, महाराष्ट्रातले गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांपासून ते काश्मीर, राजस्थान, केरळ, ईशान्य भारतापर्यंत आणि आता स्वित्झर्लंड, दुबई किंवा जपान आणि युरोपसारखी परदेशातील ठिकाणंही आज सहज आपल्या पर्यटनाच्या कक्षेत आलेली दिसतात. निश्चितच ह्याच्यामागे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. कारण की कनेक्टिव्हिटी आहे, ऑनलाईन बुकिंग्स, मॅप्स किंवा रिव्ह्यूज, डिजिटल पेमेंट्स आणि AI या सगळ्यामुळे काय होतं की माहिती अगदी सहज उपलब्ध होते आणि आपला जो प्रवास आहे तो जास्त विश्वासार्ह होतो, सुरक्षित आणि सोयीस्कर सुद्धा होतो. अर्थात त्याच्यामुळे पर्यटकांच्या अपेक्षाही बदलल्यात. आता प्रत्येकालाच कसं होतं की आपल्या वेळ, बजेट किंवा आवडीनुसार प्रवासाचं नियोजन आणि आवश्यक सोयीसुविधा हव्यात. मात्र माझं मत असं आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी पर्यटनातला मानवी स्पर्श आहे तो नेहमीच महत्वाचा राहणार आहे. कारण शेवटी पर्यटकाच्या मनात हा एखाद्या ठिकाणचा फोटो लक्षात राहत नाही तर लक्षात राहतो तो तिथे मिळालेला अनुभव आहे आणि तिथल्या सुंदर आठवणी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की पर्यटनाचं जे भविष्य आहे ते तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटी सोबतच त्याला लाभलेला जो मानवी स्पर्श आहे त्यावर जास्त अवलंबून आहे. सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: श्रोते हो, पर्यटन म्हणजे केवळ एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग पाहणं किंवा काही काळासाठी घरापासून दूर जाणं एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप आता राहिलेलं नाहीये. बदलत्या काळाबरोबरच पर्यटन अधिक व्यापक, अनुभव केंद्री आणि माणसांना जोडणारं झालंय. निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहस, आरोग्य, खाद्य संस्कृती आणि वारसा अशा अनेकविध पैलूंशी पर्यटनांची नाळ आता जोडली गेलीय. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, गरजा आणि अनुभव घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. कुणाला निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडतं, कुणाला ऐतिहासिक स्थळं आणि संस्कृती जवळून अनुभवायची असते, तर कुणाला साहस, अध्यात्म किंवा खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यायचा असतो. माणसाच्या या विविध आवडींनुसार पर्यटनाचं स्वरूपही विस्तारत गेलं आणि पर्यटनाचे अनेक प्रकार विकसित झाले. याच पर्यटनाच्या विविध प्रकारांविषयी बोलतायत तज्ज्ञ संयोगिता सासणे.
2: नमस्कार. पर्यटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते निसर्गरम्य

0: ठिकाणे, ऐतिहासिक वास्तू, समुद्र किनारे, डोंगर दऱ्या आणि नवीन संस्कृतींचा अनुभव. पण आज पर्यटनाची संकल्पना केवळ फिरण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार विकसित झालेले आहेत. यामध्ये सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे निसर्ग पर्यटन. डोंगर, जंगल, धबधबे, समुद्र किनारे आणि जैव विविधतेचा अनुभव घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे निसर्ग पर्यटन. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच स्थानिक कला, परंपरा, खाद्य संस्कृती आणि लोकजीवन जाणून घेण्यासाठी केलं जाणारं पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन. भारतातील अजिंठा वेरूळ लेणी, राजस्थानचे किल्ले पर्यटकांना भारताचा समृद्ध इतिहास सांगतात. आजच्या काळात साहसी पर्यटनालाही मोठी लोकप्रियता मिळत आहे. ट्रेकिंग, गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग यासारख्या उपक्रमांमधून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव मिळत आहे. तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे हिमालयातील ट्रेकिंग, ऋषिकेश मधील रिव्हर राफ्टिंग याला मोठी मागणी आहे. धार्मिक स्थळांना भेट देऊन श्रद्धा, अध्यात्म आणि त्या ठिकाणची धार्मिक सांस्कृतिक परंपरा अनुभवणे म्हणजे धार्मिक पर्यटन. भारतातील वाराणसी, अमृतसर, तिरुपती तसेच कोकणातील गणपतीपुळे ही देखील त्याची उदाहरणे आहेत. निसर्ग आणि जैव विविधतेचा आनंद घेताना पर्यावरणाचे संरक्षण करण्यावर भर देणारे पर्यटन म्हणजे पर्यावरण पर्यटन. जंगल, वन्यजीव, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि समुद्री परिसंस्था यांचा जबाबदारीने अनुभव घेणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण जीवन पद्धती, पारंपरिक शेतीच्या पद्धती आणि स्थानिक खाद्य संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी केलेलं पर्यटन म्हणजे कृषी पर्यटन. एखाद्या ठिकाणाला भेट देऊन इतिहास, विज्ञान, कला, संस्कृती किंवा सामाजिक जीवन याबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळवणं म्हणजे शैक्षणिक पर्यटन. विद्यार्थ्यांसाठी संग्रहालय, ऐतिहासिक वास्तू, संशोधन संस्था, विज्ञान केंद्रे आणि वारसा स्थळांना दिलेल्या भेटी ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. अशा तऱ्हेने पर्यटन आपल्याला फक्त नवीन ठिकाणे दाखवत नाही, ते आपल्याला नवीन माणसं भेटवतं, नवीन संस्कृती समजावून देतं आणि जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी व्यापक करतं. प्रवास संपतो, पण प्रवासातून मिळालेला अनुभव आणि ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतो.
1: श्रोते हो, 27 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. पर्यटनाचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि पर्यावरणीय महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस महत्वाचा मानला जातो. जागतिक पर्यटन दिनाच्या इतिहासाकडे पाहिलं तर 27 सप्टेंबर 1970 हा दिवस विशेष महत्वाचा ठरतो. याच दिवशी मेक्सिको सिटी इथे जागतिक पर्यटन संघटनेच्या म्हणजेच WTOच्या संस्थापक नियमावलीचा स्वीकार करण्यात आला. पुढे हाच दिवस जागतिक पर्यटन दिनासाठी निवडण्यात आला. 1979 मध्ये स्पेनमध्ये झालेल्या जागतिक पर्यटन संघटनेच्या बैठकीत जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना अधिकृतपणे निश्चित करण्यात आली. त्यानंतर 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. श्रोतेहो, जागतिक पर्यटन दिनाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये पर्यटनाच्या महत्वाबाबत जागरूकता निर्माण करणं हा आहे. देशविदेशातल्या पर्यटनाचा विचार करता पर्यटनामुळे केवळ अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही तर विविध संस्कृती, भाषा, परंपरा आणि जनमानसांना एकमेकांच्या जवळ आणण्याची संधी मिळते. केंद्रीय पातळीवर संपूर्ण देशातल्या पर्यटन विकासासाठी विविध योजना राबवल्या जातात, तसंच विविध सुविधा सुद्धा निर्माण करून दिल्या जातात. प्रत्येक राज्याचा पर्यटन विभाग त्या त्या राज्याच्या पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी अनेक उपाययोजना करत असतो. एकूणच पर्यटन क्षेत्राच्या विकासामध्ये शासनाचंही योगदान तितकंच महत्वाचं ठरतं. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्याच्या भूमिकेविषयी आपल्याला माहिती देत आहेत पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास मारुती पानसरे.
2: नमस्कार. महाराष्ट्र हे निसर्ग, गड किल्ले, समुद्र किनारे, वनसंपदा, धार्मिक व सांस्कृतिक वारसा, खाद्य संस्कृती आणि समृद्ध लोक परंपरांनी नटलेले राज्य आहे. या वैविध्यतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटन केंद्र बनवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. विकसित महाराष्ट्र 2047 मधील पर्यटन विभागाचा व्यापक आराखडा लक्षात घेता आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल सेवा, पर्यावरणपूरक पर्यटन, खासगी गुंतवणूक आणि जागतिक ब्रँडिंग या 5 विषयांवर भर देण्यात आलेला आहे. जगातील 8 प्रमुख पर्यटन थीम

0: आणि 100 उपसर्किट माध्यमातून पर्यटन स्थळांचा प्रभावी वाहतूक जोडणी आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर महाअतिथी पोर्टल, महाराष्ट्र पर्यटन मोबाईल ॲप यासारख्या डिजिटल माध्यमांतून पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती, ऑनलाईन बुकिंग, विविध पर्यटन सेवा एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून वैयक्तिक प्रवास नियोजन, बहुभाषिक मार्गदर्शन आणि पर्यटकांच्या गरजांचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. मात्र पर्यटनाचा हा विकास पर्यटकांची संख्या वाढवण्याच्या पुरताच मर्यादित नसावा आणि पर्यटनामुळे स्थानिक युवकांना रोजगार, स्थानिक उद्योजकांना व्यवसाय आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळाले पाहिजे ही स्पष्ट भूमिका पर्यटन विभागाची आहे. पर्यटन मित्र, नमो प्रशिक्षण, ग्रामीण व कृषी पर्यटन तसेच महिला स्थानिक उद्योजकांना पर्यटनाशी जोडण्याच्या उपक्रमाचा हा सर्वसमावेशक प्रयत्न सुरू आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला प्राधान्य देण्यात येत आहे. किनारी पर्यटन, जल पर्यटन, ग्रीन मोबिलिटी आणि इको ट्रेल्सच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करणे म्हणजेच पर्यटनाला चालना देणे असे असणार आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, 2014 नंतर भारताच्या पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा, हवाई संपर्क, रस्ते आणि डिजिटल सुविधांच्या विस्तारावर भर देण्यात आला. जागतिक पातळीवर भारताने इनक्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम आणि 150 अधिक देशांसाठी ई व्हिसा सुविधा सुरू केल्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठी मदत झाली. यामुळेच पर्यटनातून परकीय चलनाची कमाई सुद्धा चांगलीच वाढली. या पर्यटन क्रांतीमुळे देशात लाखो रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून स्थानिक व्यवसाय, हस्तकला, हॉटेल वाहतूक क्षेत्र आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. श्रोते हो, ग्रामीण भागात राहूनही पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या शिल्पा करकरे आता आपल्याला सांगतायत रोजगाराच्या संधींविषयी.
2: सगळ्यांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यटन म्हटले की पूर्वी आपल्या डोळ्यासमोर यायचे ते सनसेट पॉइंट, हिल स्टेशन किंवा देवदर्शन. पण आता पर्यटनाच्या व्याख्या बदललेल्या आहेत. आता जगभरात सगळीकडे या सगळ्याबरोबरच गड किल्ले, संस्कृती, निसर्ग, वन्यजीवन यासाठीही लोक फिरायला लागली आहेत. आपला भारत तर या सगळ्यामध्ये आघाडीवर आहेच. आपल्याला मिळालेला समुद्र, किनारा, जंगले आणि आपला ऐतिहासिक वारसा, गड किल्ले यासोबत असलेली आपली अतिथी देवोभवही संस्कृती सगळ्यांना प्रचंड आकर्षित करीत आहे. आपल्याकडे या सगळ्याच्या निमित्ताने देशविदेशातील लोक अभ्यासाच्या निमित्ताने यायला लागली आहेत आणि ह्या सगळ्यांमुळेच आपल्याकडे खूपच रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अगदी घराघरातून राहण्याची व्यवस्था करणे, इथपासून ते आलेल्या पर्यटकांना गाईड म्हणून मदत करणे, ते प्रवासांसाठी गाड्या उपलब्ध करून देणे, इथपर्यंत संधी उपलब्ध झालेल्या आहेत. आपल्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे इथल्या संस्कृतीची आठवण म्हणून लोकल फॉर व्होकल या तत्वावर आपल्या देशात बनलेल्या वस्तू म्हणा किंवा फूड प्रॉडक्ट्स ते आता नेऊ शकतात. यातूनही अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वी हे सगळे करायला, अनुभवायला खूप कठीण होते. पण आता इंटरनेटमुळे जग एकदम जवळ आले आहे. आपण मनात आणले तर एका क्लिकवर हवी ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो. नेटमुळे आपले कल्चर, टुरिझम हे जागतिक स्तरावर गेलेले आहे. आता कोकणचेच उदाहरण द्यायचे म्हटले तर आपल्याला मिळालेला मोठा समुद्र किनारा, त्यासोबत असणारे वन्यजीवन, जंगले, आपली कोकणातील संस्कृती हे सगळं आत्तापर्यंत भारतात तर सगळ्यांना माहीत होतेच, पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे ते आता विदेशातही पोचले आहे, ज्यामुळे कोकणातही रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने फूड प्रॉडक्ट, होमस्टे, टुरिस्ट गाईड यांचा उल्लेख नक्की करावा लागेल. आणि हो, हे सगळं इथल्या स्थानिक माणसांनी सुरू केलं आहे आणि काम करणारी माणसंही स्थानिकच आहेत. हां, आता नेटवर्क नव्हते तेव्हा लोक कशी काम करत होती? तर इंटरनेटच्या मायाजाळाच्या आधी माउथ पब्लिसिटीने सगळे एकमेकांना कनेक्टेड होते. एकमेकाला आम्ही इकडे गेलो होतो, छान होते, इकडनं हे आणलं असे अनुभव सांगून टुरिझम चालले होते. पण नेटमुळे आता सगळेच एका प्लॅटफॉर्मवर येऊन आपापले अनुभव, अडचणी शेअर करतात आणि त्यावर मार्गही काढतात. थोडक्यात काय तर पर्यटनामुळे सगळेजण आता आपल्या जमिनीशी नाळ जोडायला प्रवृत्त झाले आहेत. पण ह्याच इंटरनेटमुळे शहरात राहणाऱ्या लोकांना आता नेट नसेल अशा ठिकाणी येऊन राहावेसे वाटायला लागले आहे. नेटवर्क नाही, भरभरून असलेला निसर्ग, सात्विक साधे जेवण, राहायला स्वच्छ आणि आटोपशीर जागा असेल तर अशी ठिकाणं हल्ली लोक खूप पसंत करतात. ह्या सगळ्यामुळे आता खेडोपाडीही पर्यटन पोचलेले आहे. आणि ह्याला आता उज्ज्वल भविष्यही

0: धन्यवाद।
1: श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पर्यटन पायाभूत सुविधांचा विकास करून अधिकाधिक लोकांना इनक्रेडिबल इंडियाचा अनुभव घेता यावा यावर भर दिलेला आहे। आज डिजिटल माध्यम, सोशल मीडिया आणि एआयच्या मदतीनं भारतातली पर्यटन स्थळं जगभरातल्या पर्यटकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचताना दिसतायत। या तंत्रज्ञानामुळे स्थानिक पर्यटन, छोटे व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींनाही चालना मिळू शकते। म्हणूनच परंपरेचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत भारताच्या पर्यटनाला जागतिक क्षितिजावर नवी ओळख देणं ही यंदाच्या पर्यटन दिनाची दिशा म्हणता येईल। श्रोते हो, यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना डिजिटल अजेंडा आणि एआयचा वापर याविषयीच आता ऐकूया पर्यटन संचालक श्रीवल्लभ साठे यांच्याकडून।
2: यावर्षीच्या जागतिक पर्यटन दिनासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने डिजिटल अजेंडा अँड एआय टू रिडिझाईन टुरिझम अशी बीज संकल्पना मांडलेली आहे। हल्ली सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे आणि पर्यटनही त्यास अपवाद नाही हे आपण जाणतोच। पर्यटन क्षेत्रांची जाहिरात, तेथील सोयीसुविधांचा वापर आणि जाहिरात यासाठी एआय वापरले जात आहे आणि अगदी सामान्य पर्यटकही त्याचे फायदे घेताना आपण पाहतो। मात्र अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्तेमधील वापराच्या काही तांत्रिक त्रुटी दूर करणे आणि अधिक वास्तववादी माहितीचे प्रसारण करणे याविषयी आपण आग्रही भूमिका धरायला हवी। पर्यटन स्थळांची जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे। याच संदर्भात अलीकडच्याच एका सहलीतून आलेला एक अनुभव येथे मांडावासा वाटतो। आपल्या कोकणामध्येच कुडा नावाची एक अत्यंत जगप्रसिद्ध लेण्यांची एक संकुल आहेत। तर त्या कुडा लेण्यांमध्ये माहिती देण्यासाठी विशेषतः जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांना लेण्यांची व्यवस्थित माहिती मिळावी म्हणून तिथे ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून काही यंत्रणा बसवली गेलेली आहे की जी यंत्रणा क्यू आर कोडच्या माध्यमातून लोक ऍक्सेस करू शकतात आणि लेण्यांविषयी माहिती मिळवू शकतात। तर हा एक चांगला पायंडा तेथे पाडलेला आपण पाहू शकतो। तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाच्या सोयी सुविधा वापरून आणि एआयचा वापर करून प्रामुख्यानं जर आपण पर्यटन स्थळांच्या विषयी माहिती निर्माण करू शकलो आणि ती जगामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो तर तो एक चांगला परिपाठ निर्माण होईल आणि या निमित्तानं आपल्या पर्यटन स्थळांवरील व्यवसायाचं रिडिझाईन करता येईल असं सांगावं असं वाटतं। आणि ज्या वेळेला आपल्या देशाचे पंतप्रधान व्होकल फॉर लोकल अशी संकल्पना मांडताना दिसतात त्यावेळेला आपल्या स्थानिक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अशा पद्धतीचा वापर करणं, तंत्रज्ञान वापरणं हे या दृष्टीनं औचित्याचं ठरतं। धन्यवाद।
1: श्रोते हो, निसर्गाची ओढ, संस्कृतीची श्रीमंती आणि अनुभवांची शिदोरी घेऊन पर्यटन आपल्याला जगाशी जोडतं आणि म्हणूनच जग किंवा भारत पाहणं म्हणजे केवळ एक प्रवास नाहीये तर विश्वाला किंवा भारताला अनुभवणं आहे। याच सुंदर अनुभूतीसह आजच्या कार्यक्रमाचा इथेच समारोप करूया। नमस्कार।

0: श्रोतेहो, आताच आपण जागतिक पर्यटन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात पर्यटनाची गगन भरारी. सहभाग होता तेजश्री भावे, संयोगिता सासणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, शिल्पा करकरे आणि श्रीवल्लभ साठे यांचा. लेखन, निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं वंदना मुसळे यांचं. सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आता अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन प्रसारित करत आहोत.

0: मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा सहावा भाग.
1: 19 नोव्हेंबर 1862 ला व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्युझियमच्या इमारतीची कोनशिला बसवण्याचा समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी जय्यत तयारी झाली. बरोबर 6 वाजता गव्हर्नर सपत्निक समारंभस्थळी हजर झाले. म्युझियम समितीने त्यांचं स्वागत करून त्यांना व्यासपीठावर नेलं. नाना शंकर शेठ समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात नानांनी संग्रहालयाच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. म्युझियमचे जनक दिवंगत डॉक्टर जॉर्ज ब्युइस्ट यांचा त्यांनी आदराने उल्लेख केला. संग्रहालयासाठी मदत केलेल्या प्रत्येकाचा नानांनी गौरवाने उल्लेख केला. म्युझियमसाठी कष्ट उपसणाऱ्या डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि डॉक्टर बर्डवूड यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मुंबईत संग्रहालय सुरू करण्यामागचा उद्देशही कथन केला. त्याचप्रमाणे संग्रहालयासाठी पुरेशी वर्गणी जमा न झाल्याची खंतही व्यक्त केली. मुंबईसारख्या दानशूर लोकांच्या श्रीमंत शहराकडून अपेक्षा भंग होत असल्याचं ते म्हणाले. सरकारनेही इमारत पूर्ण करण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करून नानांनी गव्हर्नर फ्रियर यांना संग्रहालय इमारतीची कोनशिला बसवण्याची विनंती केली.
2: गव्हर्नर कोनशिला बसवण्याच्या जागेकडे निघाले. बँडवर गॉड सेव्ह द क्वीनची धून वाजू लागली. कोनशिला बसवण्यासाठी एक खड्डा खणला होता. एका तांब्याच्या पेटीत त्या दिवशीच्या प्रत्येक वर्तमानपत्राची प्रत, मुंबईत चलनात असलेली नाणी, संग्रहालय स्थापनेच्या ठरावाची प्रत आणि वर्गणीदारांची यादी असं साहित्य ठेवण्यात आलं होतं. ही पेटी त्या खड्ड्यात ठेवून त्यावर गव्हर्नरांच्या हस्ते कोनशिला बसवण्यात आली. त्यानंतर लेडी फ्रियर यांच्या हस्ते शेजारीच असलेल्या बागेचं उद्घाटन केलं. गव्हर्नरांनी आपल्या भाषणात सरकारी मदतीचं आश्वासन दिलं.
1: कोनशिला बसवून वर्ष होत आलं होतं. आर्किटेक्ट फर्मने संग्रहालयाच्या आरेखनात मोठे बदल केले होते. मूळ आरेखनानुसार 2 मजली इमारतीच्या 4ही कोपऱ्यांवर 3 मजली बांधकाम करायचं होतं. इमारतीच्या उत्तर आणि पश्चिम बाजूला दगडी बांधकाम तर पूर्व आणि दक्षिण बाजू साध्या बांधकामाची राहणार होती. या डिझाईनमध्ये बदल करण्यात आले होते. नवीन रचनेत संपूर्ण इमारत 2 मजली असणार होती. त्यानुसार इमारतीच्या अंतर्गत रचनेतही बदल होणार होते. या डिझाईनला समितीनं मान्यता तर दिली, पण त्यामुळे होणाऱ्या वाढीव खर्चाने समितीची चिंता वाढवली. 1863 मध्ये इमारतीचं बांधकाम सुरू झालं. पैशांची चणचण होती. पैसे जमतील तेवढंच बांधकाम करायचं अशी हातावर पोट असल्यासारखी परिस्थिती होती. अर्धी मुर्धी इमारत उभी राहिली होती.
2: मुंबई सारख्या दानशूरांच्या शहरात सार्वजनिक कामासाठी पैशांचा तुटवडा पडल्याचा इतिहास नव्हता, पण संग्रहालय सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पैसा कमी पडत होता. याचं एक कारण मुंबईत त्यावेळी निर्माण झालेल्या व्यापाराच्या परिस्थितीत होतं. ज्या वर्षी संग्रहालय बांधायचा निर्णय घेण्यात आला, नेमकं तेव्हाच दूर अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं होतं. अमेरिकेतून इंग्लंडला होणारी कापसाची निर्यात पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे इंग्लंड मधल्या कापड गिरण्या अडचणीत आल्या. त्यांचं उत्पादन थांबलं. इंग्लंडच्या अर्थचक्राची गती मंदावली.
1: या परिस्थितीवर मार्ग म्हणून भारतातल्या कापसाची मागणी अचानक वाढली. कापसाचे भाव गगनाला भिडले. अनेक हौशे नवशे कापसाच्या व्यापारात उतरले. प्रत्येक शेतकरी कापसाच्या लागवडीकडे वळला. मुंबईच्या बंदरातून कापसाची विक्रमी निर्यात होऊ लागली. व्यापाऱ्यांचं उखळ पांढरं झालं. कापूस लागवडीसाठी व्यापारी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे देऊ लागले. सुरुवातीला कापसाचा व्यापार व्यवस्थित चालला होता, परंतु जसे युद्ध लांबत गेले तशी ब्रिटिशांची कापसाची भूक संपणार नाही याची खात्री होऊ लागली. त्याचा फायदा घेण्यासाठी व्यापारात सट्टेबाजी वाढायला लागली. जो तो आपले पैसे कापसाच्या व्यापारात गुंतवू लागला होता संपत्तीचा मोठा

0: हिस्सा, शेअर्स, सोनं, जमीन इत्यादींमध्ये गुंतवला जात होता. याच काळात मुंबईत मोठमोठ्या गिरण्या निघाल्या. मुंबईत संपत्तीचा महापूर आला. गव्हर्नर बार्टल फ्रियर सबुरीचा सल्ला देत होते, पण तो कुणीही गांभीर्यानं घेत नव्हतं.
1: संग्रहालयासारख्या अनुत्पादक कामासाठी पैसे देण्यापेक्षा तेच पैसे व्यापारात गुंतवून बक्कळ फायदा कमवण्यात मुंबईकर व्यस्त होते. त्याच कारणाने संग्रहालयासाठी पैसा मिळत नव्हता. इमारतीचं बांधकाम रखडलं होतं. पुढची 2-3 वर्ष अशीच गेली. पैसे आले की काम सुरू व्हायचं आणि संपलं की पुन्हा बंद व्हायचं. संग्रहालय समितीसाठी हे धक्कादायक होत. 1865 साल उजाडले. इमारतीची कोनशिला बसवून 7 वर्ष झाली होती. अर्धवट बांधकाम केलेली इमारत तशीच उभी होती. समितीकडचे पैसे संपले होते. अडचणी खूप होत्या. त्यातच 31 जुलै 1865 रोजी संग्रहालय समितीचे अध्यक्ष आणि पाठीराखे नाना शंकर शेठ यांचं निधन झालं. संग्रहालय समिती आणि मुंबई शहरासाठीही हा मोठाच धक्का होता.
0: नानांच्या मृत्यूच्या धक्क्यातून समिती आणि मुंबई सावरतीये न सावरतीये तोच मुंबईच्या आर्थिक जगताला जोरदार हादरा बसला. अमेरिकन गृहयुद्ध थांबल्याची बातमी आली आणि मुंबईचं अर्थजगत एका रात्रीत भुईसपाट झालं. रावाचे रंक होऊ लागले. तेजीच्या काळात केलेले वायदे पूर्ण करण्यासाठी अनेकांना जमीन जुमला विकावा लागला. कॉटन किंग समजल्या जाणाऱ्या प्रेमचंद रायचंद सारख्यांवर दारुण परिस्थिती ओढवली. बँका बुडू लागल्या. बडे बडे शेठ कफल्लक होऊ लागले. इतकंच काय, संग्रहालयाचे अध्वर्यू डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनाही या परिस्थितीचा फटका बसला होता.
1: संग्रहालयासाठी पैसा उभा करणं आता अधिक अवघड होऊन बसणार होत. पण घेतला वसा टाकून चालणार नव्हतं. 23 जानेवारी 1866 रोजी मुंबईकर नागरिकांची टाउन हॉलमध्ये पुन्हा सभा बोलावण्यात आली. अध्यक्षस्थानी गव्हर्नर बार्टल फ्रियर होते. संग्रहालयासारख्या लोकोपयोगी प्रकल्पासाठी मुंबई सारख्या श्रीमंत शहरात पैसा उभा राहू शकत नसल्याची खंत गव्हर्नर साहेबांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. भाषणाचा समारोप करताना काहीही करून संग्रहालयासाठी आवश्यक असणारे आणखी 80,000 रुपये उभे करण्याचं आवाहन करून सभा संपली. सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच ठिकाणी वर्गणी काढली. 36,000 रुपये जमले. आवश्यक रकमेच्या निम्मीही रक्कम नव्हती ती.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकला भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाच्या गोष्टीचा 6वा भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येईल.
1: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती ही सुरक्षा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वाकली,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

शंकर महादेवन यांनी गायलेलं आणि प्रीती कामत यांनी गायलेलं आत्ताचं हे गीत होतं बंध प्रेमाचे, या सिनेमातलं प्रवीण दवणे यांचं, संगीतकार अजय अतुल.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका। RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: हे पद होतं मदनाची मंजिरी या नाटकातलं. हेमांगी पाखणीकर यांनी गायलं होतं. विद्याधर गोखले यांची पद्यरचना आणि संगीत प्रभाकर भालेकर.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजलेत. चित्रपट संगीत गीतबहार.

सुरेश वाडकर, लता मंगेशकर आणि सहकलाकारांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. अनिल मोहिले यांचं संगीत होतं आणि चित्रपट चल रे लक्षा मुंबईला.

0: संस्कृतीचा इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खिड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट कळत नकळत गीतरचना सुधीर मोघे यांची होती आणि संगीत आनंद मोडक.

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

0: कळत नकळत चित्रपटातलं सुधीर मुघे यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मोडक यांनी संगीत दिलं होतं आणि गायक होते अशोक सराफ.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. आनंद मोडक यांचं संगीत होतं, गायिका आशा भोसले आणि चित्रपट कळत न कळत. याबरोबरच श्रोते हो गीतबहार, चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम हुसेन खान यांचं गायन ऐकूया, राग रामकली. विलंबित ख्यालाची बंदिश एक तालामध्ये, आज राधे तोरे. द्रुत ख्याल 3 तालात. उन संग लागे त्यांना तबला साथ भानुप्रकाश बारोट, संवादिनी अनंत केमकर. राग रामकली, कलाकार गुलाम हुसैन खान.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गुलाम हुसेन खान यांचं गायन आपण ऐकलं, राग रामकली. त्यांना तबला साथ भानुप्रकाश बारोट यांची होती, संवादिनी साथ अनंत केमकर. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 10:55 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर लगेच आम्ही प्रसारित करू त्याचा मराठी अनुवाद.

मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, याआधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते. मला आठवतं 2014 पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीनं पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचं एक खूप मोठं चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पौर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे se.census.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर

1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता। ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले। रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत। मला तर मोठं भाग्य लाभलं, मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली। जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं। मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही। राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता। त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता। त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते। त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते। ते स्वतः IIT BHUचे पदवीधर होते। मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते। आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व। आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता। मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे। आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं। मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे। सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं। म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत। खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती। मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं

एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा, ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिर

परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकले

मन आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून आपल्याला आपला इतिहास जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत. त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवावर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होत आहे. मुंबईत काही तरुण समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्रहो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळे हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190 वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग

आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैव विविधतेचं संरक्षण करूया. या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. NSSमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 मध्ये भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता
ते राउंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून

माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत। त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे। राजेंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं। त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत। राजेंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे। बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात। अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो। आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत। मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे। प्रतापगड आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे। इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत। आवळ्यानं प्रतापगडला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे। एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे। आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत। यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत। असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट। या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत। ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे। याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे। या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत। या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली। शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं। मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे। कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे। एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे। आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी। यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते। आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये। माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे। पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात। कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे। या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे। गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे। या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त, पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे। आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे।
महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या

दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणं शक्य झालं आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहानं गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावानं गणपती बाप्पाचं स्वागत करण्यात आलं. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्यानं भारून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचं प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
श्रोते हो, आताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र

0: नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: हा मराठी अनुवाद आज रात्री 8 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 12:03 आणि 42 सेकंद झाले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, कोकणामध्ये अनेक लोककला जपल्या जातात, त्यामधलीच नमन ही एक लोककला. ही लोककलेची जुनी परंपरा आहे. गणपतीच्या नमनाने याला सुरुवात होते आणि त्यानंतर खेळे सादर केले जातात. पौराणिक, सामाजिक किंवा स्थानिक विषयावरती संवाद आणि अभिनय केला जातो. नमन हा कार्यक्रमाचा पारंपरिक प्रारंभ आणि खेळे हे त्यातलं मनोरंजनात्मक आणि अभिनय प्रधान सादरीकरण असतं. यातला नटवा म्हणजे साधारणपणे स्त्रीची भूमिका साकारणारा पुरुष कलाकार. नटवा ही केवळ विनोदी भूमिका नाही, तर कोकणच्या पारंपरिक लोकनाट्य परंपरेचा तो एक भाग आहे. नमनातील गण म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलं जाणारं श्री गणेशाचं स्तवन. यामध्ये गणपतीची स्तुती करणारं गाणं, पद किंवा पारंपरिक नृत्य सादर केलं जातं. दवळण ही महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेमधली एक महत्वाची गायन नृत्य परंपरा आहे. तिचा संबंध मुख्यतः श्रीकृष्ण, गोपिका आणि गोकुळामधलं जीवन यांच्याशी संबंधित असतो. वग म्हणजे एखादी कथा, प्रसंग किंवा आख्यान. हे संवाद, अभिनय, गाणी, नृत्य यांच्या माध्यमातून सादर केले जातात. एखादी पौराणिक किंवा सामाजिक कथा घेऊन रंगमंचावरती सादर केला जातो तो वग. आणि यामधलं एक महत्वाचं पात्र म्हणजे रावण. नमन खेळ्यामधलं हे एक पारंपरिक पात्र. ते साकारताना कलाकार रावणाचा वेश करून त्याचं व्यक्तिमत्व, संवाद आणि अभिनय सादर करतो. त्याची भव्य वेशभूषा, मुकुट हे त्याचं विशेष आकर्षण असतं. मैत्रिणींनो, पूर्वीपासून नमन हे फक्त पुरुष वर्ग करत होते. आज आपण म्हणतो की महिला सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात, त्याचप्रमाणे नमन या लोककलेमध्ये महिलांनी सुद्धा आपला ठसा उमटवलाय. कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रामधलं पहिलं महिलांचं नमन आहे आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचं. आणि हे नमन आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत. नमन दिग्दर्शन आहे साईनाथ नागवेकर यांचं, लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण. यांना साथ संगत अशी आहे ढोलकी साथ पार्थेस आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलंय परशुराम घवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार आहेत समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर,

0: प्रणाम भोलेनाथ. माझा असा प्रश्न आहे की संपूर्ण विश्वातले आपण महादेव आहात. संपूर्ण जीवसृष्टी तुम्हाला वंदन करते. कित्येक मानवानी आणि दानवानी सुद्धा आपले संसार सोडून तुमची तपश्चर्या करणे पसंत केले आहे. मग मी विचारते, आपण एक वेळ तपश्चर्याला बसलात मग तुम्हाला माझी सुद्धा आठवण होत नाही, मग असा कोण देव आहे जो तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे?
1: देवी पार्वती, या विश्वाचा जरी मी महादेव असलो तरी माझ्यापेक्षा वरिष्ठ ईश्वर आहे, त्याची मी रात्रंदिन स्मरण करीत असतो.
0: महादेव, मग त्या देवाचे नाव सांगण्याची कृपा करावी.
1: देवी पार्वती, एवढ्याच जर आपलं हट्ट असेल तर त्यांचे नाव मी आपणाला सांगतो. या जगाची उत्पत्ती करणारे, आम्हा सर्व देव देवतांना पितृतुल्य असणारे देवादिदेव ब्रह्मदेव, त्यांची मी आराधना करीत असतो.
0: तातश्री, ठीक आहे, मग मी हा प्रश्न तातश्रीनाथ जाऊन विचार.
2: देवी पार्वती, तू तर आदिमाया शक्ती आहेस, या विश्वाची जननी आहेस, मग हे ब्रह्म सत्य आमच्याकडून काढून का घेत आहेस?
0: तातश्री, हे ब्रह्मसत्य तुमच्याकडून काढून जनकल्याणासाठी उपयोगी लावणार आहे. सांगा, तुमच्या पक्ष या विश्वातला देव कोण आहे?
3: स्वामी, पार्वती दीदीने विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. सत्य काय हे आम्हाला कळायला हवे.
2: देवी सरस्वती, आपण पण आपल्या दीदीच्या बाजूने गेलात, मग उत्तर देणं बंधनकारक आहे. सांगतो, ऐका. या विश्वात सगळीकडे अंधार होता. आकाश, पाताळ, पृथ्वी, स्वर्ग असं काहीही नव्हतं. मग ते स्वतः निर्माण झाले. सर्वप्रथम त्यांनी पाणी निर्माण केले. सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्या पाण्यामध्ये कित्येक युगे त्यांनी तपश्चर्या केली. त्यांच्या नाभिकमळातून माझा जन्म झाला. मला त्यांनी हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिला, पण मला ते काम कठीण वाटले. म्हणून त्याच ईश्वराने सप्त ऋषींना निर्माण केले. त्यांच्यापैकी पराशर मुनींचे सुपुत्र महर्षी व्यास यांचा मला फार मोठा उपयोग झाला. ते पुढे माझे मानसपुत्र म्हणून प्रसिद्ध झाले. सर्व जग निर्माण झाले. जमीन झाली, चंद्र सूर्य, हवा पाणी, सर्व काही निर्माण झाले. आणि हे विश्व निर्माण करणारे ज्यांची मी अहोरात्र भक्ती करतो त्यांचे नाव आहे नारायण.
0: नारायण? तातश्री, मग हे नारायण कुठे आहेत? मला त्यांची भेट करून द्या.
2: देवी पार्वती, अशी बावरून जाऊ नकोस. तेच नारायण म्हणजे भगवान विष्णुदेव होय.
0: देवादिदेव विष्णुदेव, मला क्षमा करा. या विश्वातले आपण अधिपती आहात. मी तुम्हाला अनन्य शरण आले आहे.
4: देवी पार्वती, आपण एक सर्वसामान्य स्त्री नसून प्रत्यक्षात आदिमाया आदिशक्ती आहात. आपली सर्व रूपे दैत्यांनी पाहिली आहेत. तुम्ही तर अधर्मी दैत्यांना धडा शिकवून त्यांचा वध केला आहात. जे काम आम्हा देवांना जमली नाही ती आपण केली आहात. महिषासूर सारख्या बलाढ्य दैत्यांच्या मुंड्या तोडून गळ्यात माळ घालणारे आपण एक असामान्य स्त्री आहात.
0: भगवान विष्णुदेव, माझी एकच शंका पूर्ण करा. आपणही शेषशाहीवर अनेक युगे तपश्चर्या करता, मग या विश्वातले आपण देव आहात तरी तुम्ही कोणाची भक्ती करता हे मला सांगा.
5: स्वामी, पार्वती दीदींनी विचारलेलं बरोबर आहे. आपण तिन्ही देव ध्यानस्थ झालात, कित्येक वर्ष जातात, तरी सत्य काय आहे ते सांगा. स्वामी, माझी सुद्धा तुम्हाला हीच विनंती आहे.
4: ठीक आहे, तुमचा एवढाच आग्रह असेल तर त्याचे निरसन मी करतो. देवी पार्वती, मी ज्या ईश्वराची युगानुगे तपश्चर्या करत आहे तो देव निर्गुण निराकार आहे. त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, पाणीही त्याला भिजवत नाही, अग्निही स्पर्श करत नाही. तो सर्व व्यापी आहे. चराचरामध्ये भरून उरला आहे. सर्व ठिकाणी असून सुद्धा तो डोळ्यांना दिसत नाही. सद्गुरूंना शरण जाऊन प्रथम दिव्य दृष्टी प्राप्त करून मगच त्याला पाहावं लागेल. अशा ईश्वराची मी आराधना करतो.
0: भगवान विष्णुदेव, त्या निर्गुण निराकार ईश्वराची मला ओळख करून द्या.
4: देवी, हाच देव म्हणजे ब्रह्म सत्य आहे आणि ह्याची प्राप्ती आपण महादेवांकडून करून घ्यावी अशी मी आपणाला आज्ञा

0: कर दो।
1: नारायण नारायण।
2: अरे हा तर मुनिवर्य नारद मुनींचा आवाज आहे। मुनिवर्य इंद्रपुरीत येत आहेत। रंभा उर्वशी तुम्ही आपल्या रंगमहालात जा।
3: देवादिदेव इंद्रदेव माझा तुम्हाला प्रणाम आहे।
2: मुनिवर्य कसं काय येड केलात, काय वर्तमान आहे?
3: इंद्रदेव फार मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे।
2: आनंदाची बातमी?
3: हो हो आनंदाची बातमी।
2: सांगा सांगा लवकर।
3: नारायण नारायण। इंद्रदेव भूतलावर फार मोठे आश्चर्य घडणार आहे। भगवान शंकर देव आपल्या पत्नीला म्हणजेच माता पार्वतीला ब्रह्मसत्य काय आहे ते उघड सांगणार आहेत, जे तुम्हा स्वर्गातील देवांनाही ठाऊक नाही आहे ते माता पार्वती प्रत्यक्ष ऐकणार आहेत। येतो मी।
1: नारायण नारायण।
2: गुरुवर्य जे स्वर्गात व्हायला हवे आहे ते या भूतलावर घडणार आहे। या विश्वाचा दाता कोण आहे चक्कच आज नाव समजणार आहे, आणि हेच जगातील ब्रह्म सत्य आहे। गुरुवर्य याच्यावरती उपाय कोणता आहे?

0: प्रणाम भोलेनाथ।
1: भस्मासुरा, नेहमी मी सांगितलेले काम तू वेळेत पार पाडतोस, मग आज तुला भस्म आणायला एवढा उशीर का बरं?
0: भोलेनाथ, पुण्यवान माणसाचा भस्म मिळवणे फार कठीण झाले आहे, त्यामुळे तुम्ही मला असा वर द्या ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवेन त्याचा जळून भस्म व्हायला पाहिजे, नंतर तुम्हाला भस्म आणून देण्यास मला मुळीच वेळ लागणार नाही।
1: ठीक आहे भस्मासुरा, मी तुला असा वर देतो, आजपासून ज्याच्या डोक्यावर तू हात ठेवशील त्याचा जळून भस्म होईल। तथास्तु तथास्तु तथास्तु।
0: अरे भोळ्या शंकरा, तू किती भोळा आहेस, तू तर मला वर देऊन फसला आहेस। आता बघ, आता मी कोणाचाही जाळून भस्म करू शकतो। देव हो

0: नारायण नारायण। भस्मासुरा, तू तर फार मोठा भाग्यवान आहेस। तुला शंकर देवाने असा वर दिला आहे की तू आजपासून कोणाचंही भस्म करू शकतोस।
1: नारद मुनी, मग तुमचाच जाळून भस्म करतो।
0: नारायण नारायण नारायण, थांब

0: भस्मासुरा माझा भस्म करण्यापेक्षा ब्रह्मदेव विष्णुदेव शंकरदेव यांचा भस्म कर, तरच तू त्रिभुवनात प्रसिद्ध होशील. येतो मी.
1: ठीक आहे नारदा, आता जाऊन त्या तिन्ही देवांचा जाळून भस्म करतो.
0: नारायण नारायण.
1: देवांनो, तुमच्या आयुष्याचा माझ्या हातात आहे, मी तुमचा जाळून भस्म करणार.

0: नमः।
1: देवी पार्वती, तुझ्या तपश्चर्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। मी तुला असा पहिला वर देतो की मी एका नारेचे रूप धारण करून भस्मासुराचा वध करीन व तिन्ही देवांना मुक्त करीन। आणि माते, मी तुला दुसरा वर असा देतो की श्री गणेश या नावाने मी तुझ्या पोटी जन्म घेईन। तथा असतु।
0: अय्या, आपण कोण? आपण किती सुंदर दिसता।
2: सुंदरी, कोण आहेस तू? तुझे हे लावंड रूप पाहून मी अगदी मोहित झालो आहे।
0: मी मोहिनी, स्वर्गातून पृथ्वीवर फिरायला आले आहे आणि तुम्हाला बघून तुमच्या प्रेमातच पडली आहे।
2: मग ये, अशी माझ्या मिठी मध्ये ये।
0: हो, थांबा, माझी एक अट आहे।
2: अट कोणती?
0: जसं मी नृत्य करेन तसं नृत्य तुम्हीही केलं पाहिजे।
2: एवढंच ना? ठीक आहे।
3: जरा

0: अगं अगं पोरीनो थांबा थांबा,
1: काय झालं राधे?
0: अगं आपण साऱ्या जणी नटून थटून मथुरेच्या बाजाराला निघालो खऱ्या, पण आपल्यापैकी मथुरेचा रस्ता कोणाला माहित आहे का?
1: नाही ग राधे.

0: आता काय करायचं?
1: राधे, चंद्राच्या शेजारी एक मावशी राहते बघ, तिला हाक मार बघू।
0: अगं चंद्रा, मग मार बघू तू हाक।
2: मी काय तिला हाक मारणार नाही बघ, माझं आणि तिचं कालच भांडण झालंय।
0: बाई बाई ठीक आहे, आपण असं करूया, आपण साऱ्या जणी मिळून मावशीला हाक मारूया।
1: हो चालेल।
0: मावशी,
3: अगं मावशी,
0: मावशी,
3: अगं मावशी,
4: अगं आले गं आले पोरीनो।

0: अगं मावशी, आम्ही साऱ्या जणी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो खऱ्या, पण आमच्यापैकी मथुरेचा रस्ता कोणालाच माहित नाही, म्हणूनच तुला हाक मारली ग।
1: अगं एवढ्या नटून ठटून निघाल्यात खरं, तुम्हाला रस्ता माहिती नाही होय। अगं पण ती मंद आहे ना, तिला माहिती आहे मथुरेचा रस्ता। अगं आम्हाला माहित असतं तर तुला हाक नसती मारली, काल चांगली भांडत होतीस नव्हे रस्ता माहिती आहे म्हणून।
2: तू पण भांडतच होतीस की।
0: अगं अगं ठीक आहे थांबा थांबा। अगं मावशी तुला माहित आहे ना रस्ता, मग सांग ना तू।
1: ठीक आहे, पण तिला सांगून ठेवा काही बोलायचं नाही म्हणून।
0: बरं ठीक आहे।
2: राधे तिला पण सांग।
0: अगं हो ग हो।
1: बरं ठीक आहे निघूया मग। अगं पण मी काय म्हणते तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का?
0: काय?
1: तुम्ही एवढे पायात मौल्यवान पैंजण घातला आहेत, कपाळाला टिकली लावला आहेत, पण त्या पैंजणाची किंमत किती आहे आणि टिकलीची किंमत किती आहे? पैंजण जरी चांदीच असला तरी तो पायात घालतात, आणि कुंकू जरी साधं असलं तरी ते कपाळी लावतात, हे नेहमी लक्षात ठेवा पोरीनं।
0: हो मावशी।
1: चला आता निघूया। चला मग निघूया ना आता।
0: अगं अगं मावशी, हा आलीस ना तर एक संदेश तरी दे।
1: असं म्हणतेस? बरं ठीक आहे ऐका। हा सावली सर्वांनाच हवी आहे, पण झाड लावावी असं कोणालाच वाटत नाही। अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कुणालाच वाटत नाही। सून सर्वांनाच हवीय, सून सर्वांनाच हवे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही, असं कोणालाच वाटत नाही।
0: असं

शतयुगात, महाविष्णु, त्रेतायुगात श्री प्रभु रामचंद्र, द्वापर युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दनकाळ, वासुदेव देवकीच्या पोटी

0: मध्ये नागराज वासुकी, पुतना मावशी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही। कंस मामा, लक्षात ठेव, तुझा पापांचा घडा भरला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे। तुझ्या सारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदनवन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे। अरे हो, 16108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम माझ्या सोबतच्या पेंद्या आणि सुदामा यांना सांगितलं पाहिजे। चला तर त्यांना आपण हाक मारून पाहूया। अरे पेंद्या, अरे सुदामा,
1: आलू आलू आलू देवानो।

0: त्याच्या चरणी नमस्कार,
1: आशीर्वाद आहे, पेन द्या, सुदामा 16108 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे।
0: कृपया वंदा देवानू, त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो।
1: बर, येतो मी।
2: अरे सुदाम्या, ती किसन देवानी आपणा कामगिरी सांगितली आहे खरी, त्या गवळणींचा रस्तो अडवायची कानी माका। अरे दोघांका जमत काय रे?
0: अरे माका काय जमायचा नाही।
2: तसा तुका काय जमत नाहीस म्हणा तरी आपला मी तुका विचारले। मग आपण असा करूया, तुझ्या बाजूक तो राहता तो कोणतो गुरा राखता बघ।
0: अरे तो वाकड्या।
2: वाकड्या काय? हाक मारते का?
0: अरे माझो काय आवाज चांगलो नाही, तू सांग।
2: अरे एवढ्या मोठ्या मोठ्या बोमटत असतो तुझा आवाज नाही, मार हाकते का?
0: अरे तू साक मार प्रेमाने, जरा
2: घे जरा प्रेमाने। बर प्रेमाने हाक मारतोय। अरे वाकड्या।
0: अरे असो कसो, अजून जरा जोरात हाक मार।
2: बर ठीक आहे, घे। वाकड्या वाकड्या वाकड्या वाकड्या वा।
1: अरे तुला म्हणू तेच ते, पण तशाला लोलवली।
2: अरे ए सुदाम्या, ती किशोर देवाने सांगितलेली कामगिरी सांगून टाक बर।
1: हा कोणती?
0: 16108 गवळणींचा मेळा हा ताटमाट करून हा मथुरेच्या बाजारी चालले आहे।
1: हा मग
0: त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी
1: हा
0: श्रीकृष्ण देवाने आपल्याला सोपवली आहे।
1: पेन द्या, सुदामा मी सांगितलेली कामगिरी पार पाडली का?
2: हा देवानू, तुम्ही सांगितलेली कामगिरी पार पाडली।
1: बर तुम्ही असं करा, तुम्ही कुंजवनात जा आणि गाई म्हशी सांभाळत बसा।
0: तशी आपली आज्ञा देव।
1: थांब राधे,
3: आपण कोण?
1: या सृष्टीचा आणि देवांचा देव श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात।
3: श्रीकृष्ण भगवान असे असतात का?
1: मग राधे कसे असतात?
3: पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा आणि कटेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात।
1: राधे, ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळे रूप धारण करावी लागतात।
3: सांगा तुमचा जन्म कुणा?
1: बर ऐक तर।

0: अगं सख्यांनो, हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत, आपण यांना शरण गेले पाहिजे.
1: आशीर्वाद आहे.
0: कृष्णाने माझी झोप उडवली आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी मला फक्त तोच दिसत आहे. पण लक्षात ठेव, तुझा सर्वनाश माझ्या हातात आहे आणि हा मथुरेचा राजा कधीही गप्प बसणार नाही. अक्रू, आत्ताच्या आत्ता जा आणि श्रीकृष्णाला माझ्या समोर उभा कर.
1: मामांच्या चरणी नमस्कार असो.
0: धिक्कार असो. अरे कृष्णा, तू तर वाघाच्या गुहेत आला आहेस. आता तू जिवंत जाणार नाहीस. तुझा मृत्यू अटळ आहे.
1: मामा, तुझ्या पापांचा घडा भरला आहे. तू एक एक करून माझ्या सावांची हत्या केली आहे. तू अटळ आहेस. असेल हिम्मत तर हो युद्ध.

मैत्रिणींनो, आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांनी सादर केलेलं नमन आत्ताच आपण ऐकलं. या नमनासाठी दिग्दर्शन केलं होतं साईनाथ नागवेकर यांनी. लेखक यशवंत वाकडे, सूत्रधार वासुदेव वाघे आणि सागर मायंगडे, मार्गदर्शक शरद गोळपकर आणि दादा वाडेकर, विशेष सहाय्य मदन डोरलेकर, गीतकार सविता चव्हाण, ढोलकी वादक पारतेज आंबेडकर, ऍक्टोपॅड साई घवाळी आणि बुलबुल वादन केलं होतं परशुराम खवाळी यांनी. यामध्ये सहभागी कलाकार होत्या समिधा वालम, आकांक्षा वांगणकर, रीमा देसाई, रेश्मा शिंदे, शीतल सकपाळ, अर्चना मयेकर, विनया काळप, पूनम गोळपकर, वेदा शेटे, गीता भागवत, ज्योती कदम, मानसी साळवी, पूर्वा चव्हाण, स्वीटी पावसकर, जुही पावसकर, प्रेरणा विलणकर, शोभना वडपकर, मनस्वी साळवी आणि माधवी पाटील. निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्णिमा साठे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.

श्रीकृष्ण राऊत यांची गझल आपण ऐकली. संगीतकार आणि गायक दिनेश अर्जुना. दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

0: उत्तर केळकर आणि सहकलाकारांनी गायलेली पारंपरिक लावणी आपण ऐकली. चित्रपट नवरा माझा नवसाचा, संगीत जितेंद्र कुलकर्णी.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आपलं ठरलं.
1: आता चांगलं झालं की
0: लगीन झालं गुंडू झाला. आता एक काम हो उरलं.
1: आता आणि काय उरलं.

कुट कुट जायाचं हनीमूनला आता कुट कुट जायाचं हनीमूनला कुट कुट जायाचं हनीमूनला राया कुट कुट जायाचं हनीमून

0: कुट कुट जायाच हनीमूनला जाया कुट कुट जायाच हनीमूनला
1: फटाकडी चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य गायिका होत्या आशा भोसले आणि या गीताला संगीत दिलं होतं बाळ पळसुले यांनी.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख, परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री, आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: जयवंत कुलकर्णी शारदा आणि सहकलाकारांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट ती मी नव्हेच आणि संगीत होतं सूरज यांचं.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
2: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: सोनू निगम आणि सहकलाकारांनी गायलेलं जगदीश खेबोडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट नवरा माझा नवसाचा संगीतकार जितेंद्र कुलकर्णी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: आदम मुंबई ग नगरी बाडी बाता, जशी रावणाची दुसरी लंका ग, वाजतो ग डंका डंका चहुमुलखी राहण्याला.

मुंबईची लावणी लिहिली होती पठ्ठे बापूराव यांनी, श्रीपाद भावे आणि सहगायकांनी गायली होती. चित्रपट लावण्यवती, संगीत राम कदम. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. थोड्याच वेळात 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सातारा जिल्हा वार्तापत्र प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा। दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक। नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक। दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला। हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता। उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं। नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले। दहशतवाद्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर कठोर उत्तर मिळेल असा स्पष्ट संदेश गेल्या दशकभरात भारतानं वारंवार दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख त्यांनी केला। आत्ताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेचं धोरण अवलंबत असल्याचं त्यांनी सांगितलं।
1: साथियो, पहले हर आतंकी हमले के बाद पाकिस्तान पर कार्यवाही की मांग होती थी, लेकिन उस पर उतना ध्यान नहीं दिया जाता था, समय बीतने का इंतजार किया जाता था। अब आज का भारत आतंकवाद के खिलाफ जीरो टॉलरेंस पॉलिसी लेकर चल रहा है और हम इसके नतीजे भी देख रहे हैं।
0: यावर्षी अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं आणि त्यात प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती सहवेदना व्यक्त केल्या। जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यासाठी वेळ काढायचं आवाहन त्यांनी केलं। देशात जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली। लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागात हे काम सुरू असल्याचं सांगत नागरिकांच्या सहभागाची उदाहरणं त्यांनी मांडली। हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम भागातही हे काम सुरू असल्याचं ते म्हणाले। सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण मोदी यांनी केलं। सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले। त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दल त्यांनी सांगितलं। भारतीय लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिराच्या माध्यमातून करत नाहीत, या उपासनेत प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा असते असं ते म्हणाले। आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं। येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरणही त्यांनी केलं। गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली। पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले। स्वच्छता हीच महात्मा गांधी यांना सर्वात सुंदर श्रद्धांजली ठरेल असं ते म्हणाले। नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला।

0: महाराष्ट्रातले शिक्षक अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलं. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेल्या क्रीडा प्रतिभा शोध मोहिमेचा उल्लेख त्यांनी केला. गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासाठी वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी सांगितलं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळात व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनविषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी विशेषतः युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व द्यायला रशियानं पाठिंबा दर्शवलाय. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी काल ही भूमिका मांडली. सुरक्षा परिषदेची व्याप्ती आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांपर्यंत वाढवण्याच्या बाजूनं रशिया आहे. ग्लोबल साऊथमधल्या देशांना सुरक्षा परिषदेत आणखी स्थान देण्याची गरज आहे आणि भारत तसंच ब्राझील यांच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला आपला पाठिंबा आहे, असं ते म्हणाले. पाश्चिमात्य देशांना आणखी जागा द्यायला त्यांनी विरोध केला. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी इराणनं दिलेल्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्राथमिक प्रतिक्रिया आपल्याला मिळाली असून निर्णय घेण्याआधी औपचारिक उत्तराची वाट पाहत आहोत, अशी माहिती इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी दिली आहे. यासाठी इराणनं घातलेल्या अटी कायम आहेत. चर्चेचं दार इराणनं बंद केलेलं नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराण आपल्या भूमिकेवर ठाम राहील, असं प्रतिपादन अध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांनीही म्हटलंय. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या 2 घटनांमध्ये किमान 27 जण ठार झाले. काल रात्री जोहान्सबर्गच्या नैऋत्येला एका गावात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला तर केपटाऊनजवळ एका दुकानात झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्यूमुखी पडले. हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. नेमबाजीच्या 2 प्रकारात आज भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणिरत्नम यांच्या संघानं, महिलांच्या कंपाऊंड प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम, चिकिता तिनीपार्थी आणि प्रतिका यांच्या संघानं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघांदरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज थिरुअनंतपुरम इथं होणार आहे. दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या गोरेगाव भागात एका सार्वजनिक शौचालयात विषारी वायूमुळे 2 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. काल रात्री उशिरा ही घटना घडली. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. संयुक्त राष्ट्र

सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला रशियाचा पाठिंबा. दक्षिण आफ्रिकेत गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये किमान 27 जण ठार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये अभय सिंहनं मिळवून दिलं भारताला रौप्यपदक. नेमबाजीत महिला आणि पुरुष संघाची उपांत्य फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 7-8 मीटर अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद होत आहेत. ऐकूयात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यातील 336 गावांचा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात समावेश, गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम आणि साखर कारखान्याच्या गाळपाची 15 ऑक्टोबरला सुरुवात. यासह ऐकूया सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. केंद्र शासनाच्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, पाटण, सातार, वाई, कोरेगाव या तालुक्यातील 336 गावांचा समावेश पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात झाला आहे. यामुळे या गावच्या क्षेत्रात खाणकाम, वाळू उपसा, औष्णिक वीज प्रकल्प, प्रदूषणकारी उद्योग तसंच मोठ्या बांधकामांवर बंदी आली आहे. या निर्णयामुळे जागतिक वारसास्थळाच्या यादीतील कास पठार, कोयना जलाशयासह परिसरातील वनसंपदेचं रक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर स्थानिक नागरिकांचं विस्थापन, शेती तसंच पारंपरिक रोजगाराला पूर्ण संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना मदत म्हणून कृषी मित्रांची नेमणूक करण्यात येणार आहे. यानुसार सातारा जिल्ह्यात 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार असून निवडीनंतर त्यांना कामासाठीचा 2 वर्ष कालावधी मिळणार आहे. यासाठी त्यांना महिन्याला 1500 इतकं मानधन देण्यात येणार आहे. निवड करताना 33% महिलांना संधी देण्यात येणार आहे. यानुसार सातारा, कोरेगाव, खटाव, कराड, पाटण, फलटण, माण तालुक्यात प्रत्येकी 48, वाई तालुक्यात 36, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात प्रत्येकी 24 जणांची नेमणूक करण्यात येणार आहे. हे कृषीमित्र कृषी विभाग आणि शेतकऱ्यांच्या दुवा म्हणून काम करतील. सातारा शहर आणि जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. घराघरातल्या तसंच मानाच्या गणपतींना वाजत गाजत निरोप दिला. विसर्जन मिरवणूक व्यवस्थित पार पडण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वर मंदिराचा संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मंदिराच्या संवर्धन आराखड्यास शासनानं मंजुरी दिली असून यासाठी सुमारे 37 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. सरकारनं राज्यातील 9 प्राचीन मंदिरांच्या जतन तसंच संवर्धनासाठीचा प्रकल्प हाती घेतला आहे. यात उत्तेश्वर मंदिराचा समावेश आहे. सभामंडप, नगरखाना, दगडी पायऱ्या यासह इतर कामं या ठिकाणी करण्यात येणार असून कामादरम्यान सिमेंट ऐवजी चुना, गुळ आणि बेलफळाच्या मदतीनं तयार केलेल्या रसायनाचा वापर करण्यात येणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. यानुसार निवडणुकीसाठी 2019 मतदारांची नोंदणी झाली असून या बँकेच्या निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. ती ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षानं राजकीय समीकरणं आखण्यास सुरुवात केली आहे. मतदारांना 21 संचालक निवडून द्यायचे आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गाळपाची सुरुवात 15 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठीची सर्व तयारी कारखाना व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत आहे. जिल्ह्यात 17 कारखाने असून त्यापैकी 9 खासगी तर 8 सहकारी आहेत. गेल्या हंगामात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी सर्वाधिक ऊस गाळप करत उच्चांकी साखरेची निर्मिती केली होती. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकं वाया गेली असून त्याचा परिणाम 70% उत्पन्नावर होणार आहे. पंतप्रधान पीक विमा योजना लागू असून जिल्ह्यातील 1,632 शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे. त्याची शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा हप्त्याची रक्कम 66,86,521 इतकी होते. त्याअंतर्गत 33,559.71 हेक्टर क्षेत्रासाठी विमा लागू झाला आहे. तर श्रोतेहो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. सातारा जिल्ह्यातील पत्रकार गिरीश चव्हाण

0: यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं वेदांगी कुलकर्णी यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आलं.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत.

0: 1:55 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
2: कवी अरुण म्हात्रे यांचा हा मराठी कविता संग्रह आहे जो प्रेमातील आर्तता आणि विव्हलता अत्यंत प्रभावीपणे मांडतो. कवितांची आशयपूर्ण मांडणी करत कवी अरुण म्हात्रे नेहमीच लेखन करतात, पण कोसो मैल दूर आहे चांदणी यातील महत्त्वाच्या कवितांची यादी मोठी आणि निराळी देखील आहे. कविता संग्रहाचा मुख्य आशय प्रामुख्याने भावोत्कट प्रेम हा आहे आणि हा विरह कवितांचा संग्रह आहे. कवीने यामध्ये प्रेमातील विविध रंग, भावना, अवस्था यांचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे. विरह, आर्तता, प्रेमात मिळालेला दुरावा, समोरच्याची वाट बघणं आणि त्यातून येणारी व्याकुळता हा या संग्रहाचा प्रमुख गाभा आहे. दूर असलेली चांदणी. चांदणी हे प्रतीकात्मक रूप वापरून ती कशी आपल्यापासून कोसो दूर आहे हे कवीने मांडले आहे. नाजूक भावनांची गुंफण, प्रेमातील अबोला, सोबतीचे क्षण, आठवणींचा प्रवास अत्यंत सोप्या पण तरीही मनाला भिडणाऱ्या शब्दात व्यक्त केला आहे. काव्यात्मक सादरीकरण करणारे अरुण म्हात्रे यांच्या कवितांमध्ये उपजत अशी लय आणि संगीत असतं. या पुस्तकाचे मोठ्याने वाचन करत या कविता वाचल्यास ती लय जाणवते आणि त्या श्रोत्यांना खिळवून ठेवतात. आवड असेल तर माणूस त्यांच्या कविता गुणगुणतो देखील. खरं तर वाचकांना समजतं की कुठपर्यंत लेखकाची लेखणी पोहोचली आहे आणि चांदणी किती लांबपर्यंत आहे. सर अनेक वर्षापासून या क्षेत्रात आहे, पण तरीही ही चांदणी दूर का? मनात योजलेलं यश कधी मिळेल? त्या अज्ञात यशस्वप्नाला कवी चांदणी म्हणत असतील का? या संग्रहात काही प्रसिद्ध कविता आणि ओळी आणि अनेक छोट्या मोठ्या मनमोहक कविता आहेत. बुजुर्ग सांगतात, लिहिता हात, गाता गळा आणि शिमता मळा थांबता कामा नये. लिहायचं म्हटलं तर सगळं लिहा, लिहित राहा आणि वाचत राहा. ती प्रेरणा मिळवण्यासाठी आपल्याला हे पुस्तक निश्चित उपयोगी पडतं. कवी अरुण म्हात्रे यांच्या या संग्रहातील काही काव्यपंक्ती ज्या त्यांच्या मनातील ह्या यश दूर राहिल्याच्या भावना व्यक्त करतात त्या अशा आहेत. तुला हवा दिवा तसा मी लावू कसा. प्रेमातील असमर्थता समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची हुरहुर या कवितेत दिसते. थांब तिथेच विरहाच्या क्षणांना आठवणींना थांबून ठेवण्याची आर्त साध या कवितेत आहे. आठवणींना थांबून कधीच आठवणी थांबत नसतात, उलट मोहळ उठलेल्या मधमाशांसारख्या अंगावर धावून येतात. तरीही शब्दांच्या एका गुंफणीमध्ये आठवणींना थांबायला सांगून कवीने अनेक स्मरणरंजनात जुन्या आठवणीत रमणाऱ्या लोकांना जुनू काही एक संदेश दिला आहे. कोसो मैल दूर आहे चांदणी म्हणजे प्राप्ती आणि अप्राप्ती ह्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. मानवाच्या मनात, बऱ्याच जणांच्या आयुष्यात प्राप्ती आणि अप्राप्तीमध्ये खूप मोठं अंतर असतं आणि आयुष्यात एक गोठलेली शांतता असते. पण फार थोडेसेच लोक गोठलेल्या शांततेतून बर्फ शिल्प बनवू शकतात. कोसो मैल दूर आहे चांदणी हे असं बर्फ शिल्प आहे असं मला वाटतं.

0: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी अरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजलेत. पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी, वडीचा अळू लागवड याबद्दलची माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वडीचा अळू या पिकाच्या पानांचा वापर अळूवडी तयार करण्यासाठी केला जातो, तर कंद उकडून खाण्यासाठी केला जातो. उष्ण आणि दमट हवामान या पिकाला चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी 1500 ते 2000 मिलीमीटर पाऊस या पिकाला आवश्यक असतो. पावसाचं वितरण सम किंवा चांगल्या प्रमाणात असावं. जमिनीत सतत ओलावा असणं हे या पिकाच्या वाढीच्या आणि अधिक उत्पादनाच्या दृष्टीने चांगलं असतं. पिकाच्या उत्तम वाढीसाठी खोल चांगल्या निचऱ्याची, सुपीक गाळाची पण भुसभुशीत आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध अशी जमीन निवडावी. जमिनीचा सामू उदासी नसावा. पोयटायुक्त जमिनी पिकाला चांगल्या समजल्या जातात. पिकाचा कालावधी जास्त असल्याने जमीन सुरुवातीला लोखंडी नांगराने 20 ते 25 सेंटीमीटर खोलवर नांगरावी. नंतर उभी आडवी कुळवणी करून ढेकळं फोडून जमीन सपाट करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी जमिनीत 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत मिसळून घ्यावं. जमिनीची पूर्वतयारी करताना जमीन चांगली भुसभुशीत होईल याकडे लक्ष द्यावं. सलग लागवड करायची असल्यास 90 सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबे तयार करावेत. पावसाळ्यात अतिपावसाच्या भागात सरीवरंब्यावर लागवड करावी, तर उन्हाळी हंगामात सऱ्या फोडून सपाट वाफे तयार करावेत. हंगामानुसार लागवड करण्यासाठी सरीवरंबा, सपाट वाफे किंवा गादी वाफा या पद्धतींचा अवलंब करतात. कोणत्याही पद्धतीचा अवलंब केला तरी चालेल, मात्र लागवडीकरिता चांगल्या निचऱ्याबरोबर पुरेसा ओलावा जमिनीमध्ये टिकून राहील याची काळजी घ्यावी. लागवडीसाठी 90 बाय 90 सेंटीमीटर अंतर राखावं. लागवड ही वर्षभर केव्हाही करता येते, मात्र लागवड ही पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये किंवा श्रावण महिना संपल्यानंतर केलेली चांगली असते. लागवडीसाठी मुख्य कंद किंवा कंदिकांचा वापर केला जातो. कंद किंवा कंदिका ह्या 8 ते 10 सेंटीमीटर खोलीवर लावाव्यात आणि मातीने चांगल्या झाकून घ्याव्यात. 90 बाय 90 सेंटीमीटरवर लागवड केल्यास प्रति गुंठ्याला 125 ते 130 कंद किंवा कंदिकांची आवश्यकता असते. कंद लागवडीपूर्वी कंदाला बीज प्रक्रिया करणे गरजेचे असते. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यास चांगलं असतं. जमिनीची पूर्वमशागत करतेवेळी हेक्टरी 10 ते 15 टन भर खते जमिनीत मिसळून घ्यावीत. या व्यतिरिक्त रासायनिक खतांची मात्रा देण्याची आवश्यकता असते. किफायतशीर उत्पादनासाठी हेक्टरी 80-60-80 किलो नत्रस, पुरद आणि पालाश या खतमात्रेची शिफारस केली आहे. यापैकी स्पुरद खताची संपूर्ण मात्रा लागवडीवेळी द्यावी, मात्र नत्र आणि पालाश ही खते 2 वेळेस समान हप्त्यात विभागून द्यावीत. खताचा दुसरा हप्ता आळे पद्धतीने देऊन मातीने झाकून द्यावीत आणि पाणी द्यावं. पिकाचा कालावधी जास्त असतो, तसंच या पिकाला पाण्याची जास्त आवश्यकता असते. पिकाला सततचा ओलावा राहील याकडे लक्ष द्यावं. ओलावा जेवढा जास्त तेवढ्या जास्त प्रमाणात पानांचं उत्पादन मिळतं. पावसाळ्यात पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नसते, मात्र त्यानंतर जमिनीच्या मजदुराप्रमाणे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी मुळाशी साठून राहणार नाही याचीही खबरदारी घ्यावी. पीक हे आंतरपीक म्हणून नारळ, सुपारी, चिक्कू बागेत लावलेले असेल तर मुख्य पिकाला पाणी देताना आपोआपच वडीचा अळू पिकाला पाणी दिलं जातं, त्यामुळे स्वतंत्र व्यवस्था करण्याची गरज नाही. पिकाच्या लागवडीच्या वेळी 2 ओळी आणि 2 झाडांमधील अंतर जास्त असल्याने पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तणांशी स्पर्धा होऊ शकते. त्यासाठी सुरुवातीला लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी आणि 40 ते 45 दिवसांनी हाताने तण काढून पीक तणमुक्त ठेवावं. एकदा पिकाची वाढ झाली की तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. दुसरी बेंडणी केल्यानंतर जोर खतांची दुसरी मात्रा देऊन पिकाला भर द्यावी. रब्बी हंगामात जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी आच्छादन करावं.
1: वडीचा अळू लागवड या विषयीची माहिती आपण ऐकली कृषीवाणी कार्यक्रमात. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला.
3: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांची

0: वाढत्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
1: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
0: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 2:05 झाली आहेत. पुनः प्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो.
1: सर, जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी किंवा कुटुंबियांनी तातडीनं उपचार करण्यासारख्या अशा कोणत्या गोष्टी असतात?
2: जेव्हा हार्ट अटॅक येतो, समजा आपल्या घरी कोणाला असं वाटलंय की छातीत दुखते, अचानक दम लागला, अचानक पडलेत ते आणि आता रिस्पॉन्ड करत नाहीये, अशा केसेसला एक तर हार्ट अटॅक असू शकतो किंवा नॉन रिस्पॉन्सिव्ह काही दुसरे स्ट्रोक वगैरे पॅरालिसिस पण असू शकतात. जेव्हा आपल्याला वाटलं की पेशंटला असं झालेलं आहे तर लगेच कोणाची सगळ्यात पहिल्यांदा एकाची हेल्प मागवायला पाहिजे. दुसरं आपण हे बघायचं की ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता का, ज्यांना ऑलरेडी हार्टचा प्रॉब्लेम होता त्यांच्या घरी रक्त पातळ करायच्या गोळ्या असतात, जर ते असली तर ती त्याला इमिजिएटली देऊ शकता जर ते खात असतील तर. दुसरी गोष्ट ते आपण बघायचं की ते शुद्धीवर आहेत की नाही. शुद्धीवर नसले आणि त्यांचं जर श्वासोच्छ्वास व्यवस्थित नसला किंवा आपण जर आवाज दिला तर त्यांनी बोलत नाही आहेत, कोणी सीपीआर ट्रेनिंग घरी केली असेल तर हृदयाचे ठोके बघायचे, जर ठोके नसतील तर तुम्ही सीपीआर स्टार्ट करू शकता कोणाला माहिती असेल तर. आणि आता आपल्या गव्हर्नमेंटने सुद्धा ते 108 नंबरची सेवा उपलब्ध केलेली आहे महात्मा फुले योजनेमध्ये, तर अम्ब्युलन्सचा नंबर आहे तो, ते 108 नंबर केला तर इमिजिएटली 5-10 मिनिटात कोणतरी अम्ब्युलन्स इमिजिएटली आपल्याकडे येते. आणि अशा सस्पेक्टेड केसेसमध्ये तुरंत आपण अम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना ज्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आपली पुढची काळजी घेता येईल तिथे आपण ट्रान्सफर रुग्णांना करायला पाहिजे.
1: बरं, आता मेडिकल सायन्स अतिशय प्रगत होते, त्या दृष्टीनं काही उपचार असतात?
2: अम्ब्युलन्सने कॅज्युअल्टीला घेऊन गेलो आणि कॅज्युअल्टीला मग डॉक्टर कडे ईसीजी काढतात, दुसरं काही ब्लड टेस्ट करतात, त्याला रिपोर्ट यायला 1-2 तास लागतात. नुसते ईसीजीवर आणि त्याचा जो त्रास होणार आहे त्याच्यावर आपण हार्ट अटॅक आपण डायग्नोस करतो आणि इमिजिएटली मग त्याच्यानंतर आपल्याला आता 2 ऑप्शन आहेत. ज्या सेंटरमध्ये अर्जंट एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टीची सोय आहे तिथे इमिजिएटली त्या पेशंटला आपण एंजिओग्राफीला घेतो. समजा ब्लॉक असला तर इमिजिएटली पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला सांगण्यात जातं की बाबा असं असं आहे आणि आपण तिथे मग वायर घालून बलून घालून आपण स्टेंट टाकतो, त्याला आपण एंजिओप्लास्टी स्टेंट म्हणतो. ती प्रायमरी एंजिओप्लास्टी हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे ज्या हॉस्पिटलमध्ये एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टीची इमिजिएटची अशी सोय नाही समजा, तर तिथे आपण एक इंजेक्शन येतो ते आपण थ्रोम्बोलिटिंग इंजेक्शन म्हणतात त्यांना, तसंकडे हॉस्पिटलला अवेलेबल असतात ते. तर ते इमिजिएटली आपण जर इंजेक्शन विथ प्रिकॉशन दिले तर 1-1.5 तासात ते इंजेक्शन संपतात आणि त्याचा इमिजिएटली आपल्याला रिझल्ट कळतो. त्या इंजेक्शनचं काय की रक्ताची गुठली जेव्हा जमते तेव्हाच आपल्याला हार्ट अटॅक येतो. बरोबर, इंजेक्शन ती रक्ताची गुठली त्याला विरघडते आणि मग जसा रक्तप्रवाह आधी होता तसा सुरू होतो आणि मग त्याचे त्रास कमी होतो, त्याला आपल्याला काहीतरी वेळ मिळतो आणि मग 1-2 दिवसानंतर जिथे सोय आहे तिथे ट्रान्सफर करायचं पेशंटला.
1: आणि बायपास ही अगदी
2: बायपास म्हणजे ज्या लोकांना समजा भरपूर ब्लॉकेजेस आहे जिथे आपण असं वाटतं की बाबा एंजिओप्लास्टी करू शकत नाही, खूप लांब लांब ब्लॉक आहे आणि एंजिओप्लास्टी केली तर त्यांना ऑपरेटरला वाटत असेल की बाबा जास्त धोकादायक होऊ शकतं, अशा केसेसला मग जनरली आपण बायपासला बायपास इमिजिएटली जनरली करत नाहीत कारण की पेशंटला आपण खूप सारे रक्त पातळ करायची औषधे चालू असतात, पेशंट थोडा बॅड असतो, तर 3-4 दिवसानंतर मग आपण बायपास करत असतो.
1: तर श्रोते हो, हृदय विकाराचा धोका टाळणं यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेतली. सर, आपण अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.
0: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा. उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन करायचं तर तो केवळ एक मौजमजेचा आविष्कार असू शकत नाही, त्याबरोबर येते आपली जबाबदारी, आपली कर्तव्य. हा निसर्ग जोपासणं, निसर्ग चांगला ठेवणं, स्वच्छ ठेवणं आणि त्याची काळजी घेणं हे आपलं एक कर्तव्य आहे. तर अशा वेळेला आपण पर्यटक म्हणून सुद्धा ज्यावेळेला निसर्गाच्या वेगवेगळ्या आविष्कारांना पाहत असतो, त्यावेळेला तिथलं पावित्र्य जपणं, तिथली स्वच्छता जपणं आणि तिथली योग्य ती काळजी घेणं, मुळात नासधूस न करणं, हे कुठेतरी आपल्या प्रत्येकानं लक्षात ठेवून करायची गोष्ट आहे असं अगदी आग्रहानं सांगावं असं वाटतं. याचं कारण, निसर्ग टिकला तरच आपण या सगळ्याचा उत्तरोत्तर आनंद घेऊ शकणार असतो हेही निश्चित. या निसर्ग पर्यटनातल्या संधी निर्माण करत असताना अनेक सोयीसुविधांचा विचार करावा लागतो. तसेच या सुविधांची नियमित देखभाल आणि सुधारणा करण्यासाठी यंत्रणाही आवश्यक असते आणि यातूनच रोजगाराच्याही संधी निर्माण होणार असतात. सर्वात आधी सुगम रस्ते आणि पार्किंग या सोयी आवश्यक असतात. पर्यटकांना माहिती देणारं केंद्र, स्वच्छतागृह, आरामाची जागा अत्यावश्यक ठरते. किनारे, धबधबे येथे स्नानगृह निर्माण करणं ही आता गरज बनलेली आहे. पर्यटकांसाठी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शक किंवा गाईड असणं, ते चौकस, संभाषण कुशल आणि नम्र असणं हीही गरजेची गोष्ट आहे. आणि गाईडनाही योग्य मानधनातून उत्पन्नाची संधी मिळू शकते असं लक्षात येतं. पर्यटकांसाठीची भोजन, न्याहरी आणि चहापानाची व्यवस्था ही एक वेगळी अत्यावश्यक गरज आहे. या सोयी सहज निर्माणही होतात. गरज असते ती योग्य आदरातिथ्य, वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांची उपलब्धता आणि व्यावसायिक नेमकेपणाची. अशावेळी स्थानिकांनी अधिक जागरूकपणे जर या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्याचा अधिक फायदा ठरतो. याशिवाय पर्यटक हे अतिशय सढळ हातानं खरेदी करताना दिसतात, ती त्यांची पसंती असते. अशावेळी वेगवेगळ्या हस्तव्यवसायांना, गृहोद्योगांना, स्थानिक उत्पादनांना मागणी वाढते हे आपण पाहतो. अलीकडील काळात शोभेच्या वस्तू, कपडे यासोबतच त्या त्या ठिकाणांना धरून त्यांचं सौंदर्य मांडणाऱ्या सोव्हिनियर्सना पर्यटकांची पसंती दिसते. स्थानिक कुशल कारागिरांना यातून चांगली संधी निर्माण झालेली आज आपण पाहतो आहोत. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतोय, पण सगळ्यांनाच ते तंत्रज्ञान बाळगणं सहज शक्य असत नाही, परवडणारं असत नाही. अशावेळी हे तंत्रज्ञान पर्यटकांसाठी उपलब्ध करून दिलं तर ती देखील एक संधी बनू शकते. लहान स्वरूपाचे ड्रोन कॅमेरे, गाड्यांसाठी चार्जिंगचे पॉइंट, मोबाईलची सेवा आणि उपकरणं, अशा सेवा जर उपलब्ध करून देता आल्या तर त्याच पुढील काळात गरजेच्या राहणार आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. आज पर्यटन दिन आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं यंदा डिजिटल अजेंडा अँड AI टू रिडिझाईन टुरिझम अशी बीजसंकल्पना मांडलेली आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल, इंटरनेट उपलब्ध आहे. अशा वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापरही वाढलेला आपण पाहतो आहोत. स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांची नेमकी ओळख ठेवून अधिकाधिक वस्तुनिष्ठ माहिती स्वरूप निर्माण करणं आणि AIच्या मदतीनं त्याचं प्रसारण करणं ही आता गरज बनू लागलेली आहे. श्रोते हो, पर्यटन दिनाच्या मुहूर्तावर आपल्या परिसरातील अशा संधी तुम्ही शोधाव्यात, त्या विकसित कराव्यात आणि त्यानिमित्तानं आपापल्या परिसरातील निसर्ग सांभाळावा असं सांगावंसं वाटतं. धन्यवाद.
0: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज कर्नाटक संगीत ऐकूया. आदित्य गणेश यांचं बासरीवादन, व्हायोलिन साथ विमर्शिणी संतोष, मृदंगम आदित्य राजगोपालन. सुरुवातीला आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग भैरवी, ताल मिश्रचापू.

आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग भैरवी आपण ऐकला. कार्यक्रमात शेवटी राग लतांगी, ताल खंड चापू.

0: आदित्य गणेश यांनी बासरीवर वाजवलेला राग लतांगी आपण ऐकला. त्यांना व्हायोलिन साथ विमर्षिणी संतोष यांची होती, मृदंगम साथ आदित्य राजगोपालन. कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॉशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. दिल्लीतल्या 2008 बॉम्बस्फोट मालिकेचा आणि मुंबईवरच्या 26/11 हल्ल्याचा उल्लेख करत आताचा भारत दहशतवादविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. अमेरिकेवरच्या 9/11 हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण करून प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या. जनगणना हे प्रत्येक नागरिकांचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.
1: अब तक मोबाइल से 2,60,00,000 से ज्यादा लोग जनगणना पोर्टल पर अपनी जानकारी भर चुके हैं, स्वगणना कर चुके हैं. आपका भी इसमें थोड़ा सा समय खर्च होगा, लेकिन देश के लिए बहुत महत्वपूर्ण है, क्योंकि आपकी सही जानकारी, आपके परिवार की सही जानकारी देश के भविष्य की सही तस्वीर तैयार करने में मदद करती है.
0: सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्यमंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. आज मोढेरा हे देशातलं पहिलं सौर गाव बनल्याचं आणि सर्वांनी तिथे भेट द्यावी असं आवाहनही त्यांनी केलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानाअंतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. युवकांनी प्रचारगीत, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्याच्या माध्यमातून नशामुक्तीचा संदेश पुढे नेल्याचं ते म्हणाले. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करण्याचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यातल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरात प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेण्याची गरजही त्यांनी मन की बात मधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. आगामी सण उत्सवांच्या काळातही व्होकल फॉर लोकल हा मंत्र न विसरण्याचं आवाहनही त्यांनी केलं. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे.

0: हे सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनविषयी.
1: देशाच्या विविध आर्थिक क्षेत्रांमध्ये बहुपर्यायी दळणवळणीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 13 ऑक्टोबर 2021 रोजी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा प्रारंभ झाला होता. आर्थिक आणि शाश्वत विकासासाठीची ही योजना 7 स्तंभांवर आधारलेली आहे. रेल्वे, रस्ते, बंदरं, जलमार्ग, विमानतळ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स, पायाभूत सुविधा या 7 स्तंभांना ऊर्जा संक्रमण, माहिती तंत्रज्ञान संपर्क व्यवस्था, व्यापक पाणी पुरवठा आणि मलनिसरण व्यवस्था तसंच सामाजिक पायाभूत सुविधा यांची जोड देऊन स्वच्छ ऊर्जा आणि सार्वजनिक प्रयत्नांमधून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं सर्वांसाठी विशेषतः युवकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवोन्मेषाच्या संधी निर्माण करणं हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री गतिशक्ती योजना ही या 7 स्तंभांसह आर्थिक परिवर्तन, सुरळीत बहुपर्यायी दळणवळणीय जोडणी आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देते. या योजनेच्या मास्टर प्लॅन अंतर्गत राज्य सरकारांनी उभारलेल्या पायाभूत सुविधांचाही त्यात समावेश आहे. नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि वेगवान अंमलबजावणी याद्वारे आखणी तसंच वित्त पुरवठ्यावर या योजनेचा विशेष भर आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळाने बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना Trigger 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एलनिनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या 1 वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देत होते. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र उभारलं जाऊ शकतं असं त्यांनी सुचवलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकव्हर अशा दोन्ही प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांघल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. भारत सध्या पदक तालिकेत 4 सुवर्ण, 14 रौप्य आणि 14 कांस्यपदकांसह 12व्या स्थानावर आहे. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय सामना आज तिरुवअनंतपुरम इथं होत आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजच्या 14 षटकात बिनबाद 104 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच

0: निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करण्याचं राज्यपालांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅशमध्ये भारताला 2 रौप्य पदकं, मुष्टीयुद्धातही 2 पदकं निश्चित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 11 मिनिटं होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 4:58 सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: आपण ऐकत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचं प्रसारण. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच कोकणात काही ठिकाणी पाऊस पडला. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल अशी शक्यता आहे. याच कालावधीत मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल, एखाद दोन हलक्या सरी येतील. कमाल तापमान 33° सेल्सिअसच्या आसपास राहील अशी शक्यता आहे. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यात आगामी 24 तासात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये नैऋत्य अरबी समुद्रात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:13 झाली आहेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य एक जण असाही. लेखक वामन पात्रीकर. सादरकर्त्या सुषमा हिप्पळगावकर. ऐकूया तर नभोनाट्य एक जण असाही.

0: को लावा है कि नहीं?
1: हाँ है ना, मड़के।
0: और मड़के?
1: एम टी मड़के।
0: हु एम टी मड़के?
1: दार उगड़ाल तर करे बाबा राव दार उगड़ा।
0: काय कर ले?
2: थापा मारलो, बेल नाही वाटत घराला म्हणून।
0: पण बंद आहे।
2: हा सगळंच बंद असणार, लग्न नाही म्हणून। असो असो, फार ऐकलंय तुमच्या बद्दल। शेवटी एकदाच झालं दर्शन। एमटी मडके म्हणतात मला, या आत बसू।
0: काम सांगा।
2: सांगतो कमीन।
0: माझं घर मलाच कमीन, मला वेळ नाहीये।
2: पण मला आहे ना, अर्जंट कामात आत वाटत।
0: जर काम अर्जंट इम्पॉर्टंट समजतो मी।
2: लग्न सुद्धा ना। गुड, प्रपोजलच घेऊन आलोय मी तुमच्यासाठी। अरे रे रे रे रे, हात सांगताय तुम्ही पोळ्या लाटत होतात का? लाटा लाटा मी बसतो।
0: हे पा, अपॉइंटमेंट न घेता येणं मला आवडत नाही, वेळ ठरवा आणि या।
2: सॉरी मी लांबून आलोय, छुमरी तलैयावरून असं समजा।
0: आहे हे गाव?
2: रेडिओ नकाशातच नाही तर पृथ्वी तलावर आहे। तुम्ही लाटा व पोळ्या, मी

0: पेपर वाचत बसतो.
1: काय म्हणतोय पेपर? अरे वा, प्रेयसी पासून सुटका करा आणि 11,000 मिळवा. बातमी हो, ऐका ऐका, बाबाराव शंभोराव तितर मारे या युवकावर दारुण संकट. धर काय लिहिलंय, हा, धर सोडवाडीच्या या तरुणाने एका विवाह संस्थेत वधू मिळवून देण्याचा अर्ज केलेला आहे. संस्थेने त्याच्यासाठी पंखा येथील नवरी शोधून दोघांचा पत्र व्यवहार सुरू झाला आहे. बरेच दिवस तो चाललेला आहे, पण नियोजित वधूला पाहून वराच्या तोंडचं पाणी पळालं. वर महाशय पळाले, पण वचनभंगाचा दंड म्हणून बाबाराव शंभोराव तितर मारे यांनी या वधूशी विवाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तीस 11,000 रुपयाचे सानुग्रह अनुदान देण्याचे कबूल केले आहे.
2: कोणता पेपर आहे हा?
1: दैनिक लग्न मंडप.
2: बघू पेपर.
1: तुम्ही लाटा हो, तुम्ही पोळ्या लाटा, मी मोठ्यानं वाचतो.
2: लेट मी सी.
1: मग बोलूच की, काम अर्जंट आणि इम्पॉर्टंट दिसत नाही तर बाबासाहेब बर्वे, तुमचं अजून काही जुळलं नाही.
2: व्हॉट डू यू मीन बाय जुळलं नाही?
1: म्हणजे योग येत नाही.
2: मी हो म्हटलं की योग हजार. मनासारखी मुलगी भेटली पाहिजे.
1: नसेल भेटली, अन्यथा स्वयंपाकाची वेळ काय येती? खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी. अशा बाण्याचे तुम्ही, तेव्हा उपासच नाही का?
2: कामाचं बोला मडके, आलात कसे? फलते दाखले देत आहात कसे? मुलीकडच्यानी बोलायची हीर? अपॉइंटमेंट शिवाय मी दारात उभं करत नाही कोणाला, समजत?
1: मुलगी लग्नाची आहे.
2: पूर्व सूचना देऊन यावं, माझा तसा नियम आहे.
1: अपॉइंटमेंट, पूर्व सूचना? अहो काय लावलंय काय तुम्ही? तुम्हाला सेक्रेटरी बिक्रेटरी आहे का? खोलीत फोन तरी आहे का तुमच्या?
2: माझं नाव कुठून कळलं तुम्हाला?
1: अनेकांकडून कळलं. चर्चाच आहे चर्चा तुमच्या नावाची. हा, कॅटेगरीज असतात ना मुलांच्या, म्हणजे इंजिनियर्स, डॉक्टर्स, परदेशस्थ, घटस्फोटित, व्यंगांची स्थळ. तस अडेल टट्टू स्थळ म्हणून तुमचा निर्देश आहे. जाऊ द्या हो. तुमचं नाव जोडे लावू. हा बरोबर, आठवलं. जोडे लावू मॅरेज कंपनीत माणकासारखं सापडलं मला.
2: ते जोडे नाही हो, जोड्या लावू.
1: अच्छा.
2: आणि मी अडेल टट्टू नाही, चुजी, परफेक्शनिस्ट आहे.
1: येस येस येस. लोक अशांना चिरचिडे, कटकटे, शिष्ट, अडेल टट्टू असंच म्हणतात. मी हे समजतो, म्हणून तुमच्याकडे आलोय. बाबाराव,
2: जोड्या लावू कंपनी नाही, मॅरेज ब्युरो आहे. त्यांनी माझ्या अटी माझा नंबर नाही दिला तुम्हाला.
1: नंबर मीच दिले. म्हटलं नंबर 2 ची, म्हणजे 1926 56 420 किंवा 1707 टाईपची स्थळ सांगा. मी विनोदी बोलतो हो.
2: मी नाही समजलं यातला विनोद.
1: कंपनीला समजला. ते म्हणाले 7-8 वर्ष हे नाव लिस्टवर आहे, डोईवरचे केस गेले, पण ताठा कायम. गाठी ब्रह्मदेव बांधतो म्हणून नसेल आला योग. तुम्हालाही नकार आले असतील ना अलीकडे. मी स्पष्ट बोलतो, पण योग्यच झालं, जुळलं नाही अद्याप तुमचं ते. आता तरी हातचं सोडून पलट्याच्या मागे धावू नका बाबाराव. मी तुपाचंच भांडं घेऊन आलोय, पाहणार का?
2: दाखवा.
1: गुड. कधी वेळ आहे आपल्याला?
2: ते ऑफिसात गेल्यावरच सांगता येईल.
1: अच्छा.
2: माझी एक्झिक्युटिव्ह डायरी तिथं आहे, तिथं या.
1: अरे वा, शेपूट हेकडच. मुर्गी की एक टांग, म्हणजे काय म्हणतात ना, जित्याची खोल. एनिवे, कधी येऊ ऑफिसात?
2: फोन करून या. 200100.
1: बापरे, इतके 0 तुमच्या नंबरात? विस्तारित क्रमांक सांगा.
2: 003. बर्वे टायपिस्ट ना बोलवा म्हणा.
1: अरे रे रे, अजून टायपिस्टच का तुम्ही?
2: बराच विचारा. अरे होमवर्क करत नाही आणि टपकता बेधडक. संस्थेत नाही केली चौकशी?
1: केली, माहिती अपडेट नाही. उदाहरणार्थ केस मैदान अलीकडे साफ झालंय.
2: नवऱ्या मुलाशी बोलतात भान आहे का तुम्हाला?
1: 50 वर्षाच्या मुलाशी.
2: मला म्हणायचं आहे काय, एमटी मडके, एमटी म्हणजे रिकामाच आहे का तुमचं टाळकं?
1: होतं.

0: वन्स अपॉन अ टाइम चौकशीत कळलंच तुमच्याबद्दल, प्रत्यक्षातही चौकशी ते पाहिलं, कथील असून सोन्याचं सोंग सोनं व्हावं वाटण्यात गैर नाही. ट्राय टू बी सो. आता विनोदाने बोलत नाहीये मी.
1: मुली घरच्यांना तुम्ही हलके समजता, पण तुम्हीच उद्धट आहात. गेट आउट बिट आउट म्हणू नका. चाललोय मी. आणखी थोडी सटक काढून ध्यानात ठेवा, मुली त्यांचे आई वडीलही माणसं आहेत. ते तुम्हालाही कसपटासारखं लेखू शकतात जसं मी लेखलं. लाटा लाटा तुम्ही पोळ्यात लाटा. येतो मी.
2: काय म्हणताय हे आजचं वर्तमानपत्र? हा ढेप महागली. काय प्राथमिक शिक्षकांची उपासमार. चांदूर विभागात चोरांचा सुळसुळाट. हे काय मंत्री सत्यवान पांडे यांचा झंझावाती दौरा. पळालेली पत्नी परतली. लक्ष्मणराव खोडे यांना शोक. काय बातमी ऐके?
3: नमस्कार सोनक साहेब, यावं का आम्ही?
2: भामट्यांपासून सावध, पोलिसांचा इशारा.
3: सोनक साहेब पार्टी आणली आहे मडके नावाची, यांची मुलगी लग्नाची आहे.
2: गुडघ्याला बाशिंग, घोडी आणून देणाऱ्यास बक्षीस.
3: सोनक साहेब मी क्लायंट आणला आहे.
2: अरे कोण तुम्ही?
3: अरे मला ओळखलं नाही. अहो मी लग्न संवे. मागे नव्हते का दोन उमेदवार बाप आणले बाबासाहेबांसाठी आपल्या? हे तिसरे मडके.
2: कोण मडके?
0: एम टी मडके.
2: काय आणलं त्यांना? कमवे?
0: कमवे नाही जमवे.
3: बाबासाहेबांचा बारुबायचं नाही ना?
0: त्यासाठी आलोय. म्हणजे माझी बहीण आहे लग्नाची.
2: यांची बहीण म्हणजे वय 45 कि 50?
0: 42.
2: रंग?
3: मुलीचा.
2: तर काय तुमचा? काय हे जमवे?
3: सावळा.
2: म्हणजे पेपर फुटले? म्हणजे अंदाज आला. बरे शिक्षण?
3: मुलीच ना. बाबासाहेबांच्या इतकं. म्हणजे मॅट्रिक? ओल्ड मॅट्रिक.
2: डिव्हिजन?
0: तोच सोनक साहेब, तोच डिव्हिजन. बाबासाहेबांची डिव्हिजन थर्ड. थर्ड?
2: बाबासाहेबांचा तपशील मला नको.
0: तुम्हीच बोला लग्न जमव्यांशी. मी काय, मी पेपर वाचत बसतो.
2: हे पहा जमवे, मुली बद्दल आणि विचारलं तेवढंच सांगा, जास्ती नको. उंची, गोत्र, सर्विस, सांपत्तिक स्थिती?
3: उत्तम. मुलगी हेड क्लर्क झालीय.
2: म्हणजे कमीत कमी 10-12 हजार पगार असेल.
3: काय म्हणते सर?
0: मला विचारलं. काय विचारलं?
2: पेपर काय वाचता मडके की फडके? अहो ही काय लायब्ररी वाटली तुम्हाला?
0: अहो तुम्ही काय करताय दुसरं? हे ऐका, वराड परतलं, लग्न फिसकटलं, बातमी आहे.
2: वर पित्याशी बोलता तुम्ही, ध्यानात ठेवा.
0: येस. मुलीची उंची सांगू?
2: सांगा.
0: तुमचा बाबासाहेब बुटका वाटेल ना एवढी. गोत्र सांगू? खाष्ट. शाखा भाबरीची. घराणा कर्दन काळ. मुली खर्च झाले म्हणून काय भिकारी समजताय? साध बसा म्हणायचं सौजन्य नाही हो तुम्हाला. बोलताना वर्तमानपत्रात तोंड दाखवायची लाज वाटते. तोंड मुलाच्या चौकशीच्या वेळी लपवा सोनक. बाबांचं शिक्षण आनंद. रंग आनंद. उंची किती? कंपाऊंड वॉल एवढी उंच. नोकरी व्यवसाय गल्ली छाप हॉटेलात रात्रीचा मॅनेजर होता. वन्स अपॉन अ टाइम काढलं झोपायचा म्हणून काढलं. आता कामाचा शोध सोडून वधूचा शोध सुरू केलाय. वडिलांची मिजाज बॅरिस्टरच्या बापाची. लग्न जमवे अहो काय हा तुमचा स्टॉक? अशा फालतू स्थळी पुन्हा आणू नका. मुलगा सोडा, आम्हाला व्याहीच पसंत नाही. पेपरातली ही बातमी ऐका ऐका ऐका. छडीनं मारून डोकं ठिकाणावर आणलं. चला लग्न जमवे.

0: गाणं म्हणतायत वाटत. नमस्कार, इकडे इकडे मी इकडे. नमस्कार म्हटलं, बाबूराव ना आपण?
1: हो, बाबूराव मिश्री कोटकर.
0: छान गाता आपलं वाटलंच. एवढं तेज म्हणजे कुणाच असणार नाही का. मी मडके, एम टी मडके.
1: नाव ऐकल्यासारखं वाटत.
0: काय सांगताय काय, खरंच नवल आहे. मी आपला सामान्य माणूस हो, मडके. त्यातही एम टी म्हणजे आम्ही मध्य प्रांतातले. एम ला यम, हायस्कूलला हायस्कूल म्हणतो. माझी बहीण आहे लग्नाची.
1: नाव काय म्हणालात?
0: परिचयाचं वाटतं असं म्हणालात ना.
1: नाव सांगा.
0: एम टी मडके.
1: आमच्या शाखेची दिसत नाहीत तुम्ही.
0: म्हणजे आपली शाखा कुठली साहेब?
1: प्रश्नाचं उत्तर प्रश्नानं देणं ही विक्रेत्यांची रीत. पुढे आणखी प्रश्न विचाराल. कुणी सुचवलं स्थळ आमचं? मिस्टर मडके, वी वॉन्ट क्वालिटी मटेरियल. तिघं सर्व येऊन जातात डेली, फुकट वेळ जातो माझा.
0: साहेब, एव्हाना शाखा सांगून झाली असती.
1: अरे रावी, मुलाच्या बापाशी. शाखा एक असेल पण आठी 100 आहेत, त्याही सांगाव्या लागतील. वेस्ट ऑफ टाइम. तेव्हा तिथं नीट स्थळ वाचा आणि वर्थ असेल तरच या.
0: ओके, वर्थ असेल तरच येतो उद्या.

0: कोण आहे?
1: मोडके
0: उद्या येणार होतात ना तुम्ही?
1: ना ना, नमस्कार तरी करू द्या हो. तुम्ही वाचवलं आम्हाला.
0: मी?
1: यस यस, मी नीट चौकशी केली नव्हती तुमच्या चिरंजीवांची आणि थेट आलो. सॉरी सॉरी यार, वी टू वॉन्ट अ क्वालिटी मटेरियल. घोटाळा झाला असता. तुमचे डिटेल्स वाचले आणि चाटच पडलो. फारच फरतूच आहे हो माहिती, अगदी निम्न. हो म्हणजे गोष्टी पुढे झाल्या असत्या तर आमचे लोक म्हणाले असते काय टपराट वस्तू आणली म्हणून. हा म्हणजे मॅनरलेसपणा पाहिलाच होता. होपलेसपणा मुलाच्या बायोडेटात समजला. गॉड गॉड बज गे. सॉरी आणि थँक्यू.
0: गेट आउट, गेट आउट, यू गेट आउट.

0: अरे कोण आहे तिकडे, ऐकायला येते की नाही बेल? कुठं मेलेत सगळे देव जाणे. कमीन, हु आर यू?
1: नमस्कार, मी एम टी मडके.
0: अच्छा,
1: आपण लेडी सीताबाई ना?
0: हो.
1: ग्लॅड टू मीट यू.
0: हा हा,
1: आपले चिरंजीव.
0: कमीन अँड सीट डाऊन.
1: अच्छा, सीट डाऊन. मुलगी सुंदर आहे, बहीण आहे माझी.
0: सिस्टर तुमची?
1: हो.
0: ब्युटिफुल आहे.
1: हो, म्हणजे स्नो पावडर शिवाय सुंदर आहे. सुशील आहे, शिकली असून घर कामामध्ये हुशार आहे.
0: घरकाम इम्पॉर्टंट नाही हो, ते नाही जरी आलं ना तरी माय फुट.
1: माय फुट म्हणजे?
0: तुम्ही लेडी सीताबाईच्या कोठीत आहात. सुनेला काम येणं डिसग्रेसफुल, शर्मेची गोष्ट मानतात आमच्यात. इथं कामाला बायका माणसं असतात, मेन अँड विमेन अँड मेनी मेनी.
1: नाही काय, आमच्या घरीही स्त्रियांना केळसुणी हाती घ्यावी लागत नाही, पण हिला आवड ना कामाची म्हणून.
0: दळभद्री आवड, करंटी सवय, पण चालेल. सगळंच कुठं मनासारखं भेटत.
1: हो ना, म्हणजे काम येत हा दोष सोडला तर नाव ठेवायला जागाच नाही.
0: अच्छा अच्छा. खर्च हाऊ मच करणार तुम्ही?
1: यथाशक्ती, आणि आमची शक्ती यथा तथाच नाही का. पण तुमच्या वैभवाची कल्पना आहे आम्हाला.
0: म्हणजे काय, आम्ही फेमसच आहोत.
1: गुड, करू खर्च करू, पण आणखी आणखी देखील मुली आहेत ना, त्यांचे शिक्षण आहेत.
0: तो तुमचा प्रश्न नाही का, योर प्रॉब्लम नॉट माय. पण आम्हीच मागणार नाही हुंडा, दखलपात्र गुन्हा आहे ना तो.
1: हो ना,
0: हे माझं स्टेटमेंट आहे पब्लिक मध्ये. आमची फॅमिली लार्ज, कॉन्टॅक्ट्स ही लार्ज.
1: हो ना,
0: दॅट मे कॉस्ट यू सम मनी. मुलाला आंटी, सिस्टर्स, मॉमीज, फ्रेंड्स आणि गॅनीज खूप आहेत.
1: एवढं आहे, आनंदाची गोष्ट आहे.
0: आणि सगळे टॉप क्लास.

0: हो ना।
1: सम आर डॉक्टर्स, फ्यू वकील्स, मेनी प्रोफेसर्स, कई इंडस्ट्री वाले,
0: अरे वाह,
1: सो ऑन एंड सो फोर्थ एंड फिफ्थ एंड सिक्स्थ। त्यांना साजेल साहिर नको?
0: नको म्हणजे काय? अलबत्त।
1: मग त्यांची बच्चे मंडळी, मंडळातील बायकांचे मिस्टर तर लाईक ब्रदर्स, त्यांना सोडून कसं चालेल? मी तर चेअरमन आहे मंडळाची।
0: हो का? व्हेरी गुड, व्हेरी गुड।
1: हे तर काहीच नाही, आणखी खूप आहे।
0: अच्छा।
1: एक एक फॅड यु नो, या फ्रेंड्सनी ना त्यांच्या कार्यात आम्हाला केलंय, आपण रेसिप्रोकेट करायला नको।
0: बरोबर आहे, अवश्य अवश्य।
1: अहो म्हणून तर तुम्हाला भुर्दंड, अदरवाईज मी विरुद्धच आहे।
0: हो ना,
1: फार नाही, 70 पॅन्ट पीसेस होतील।
0: सत्तर का? नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम।
1: म्हणजे तेवढ्या साड्या आल्या?
0: साड्या म्हणजे बरोबर, दर माणशी एक बायको नाही, साड्या आल्या बरोबर।
1: आओ हे मंडळातलं घरातलं वेगळं, वेगळं म्हणजे 1015 ची पुरे।
0: 1015? थँक्यू थँक्यू थँक्यू।
1: मुलाला घालाल ना तेच मुलीला, इनफॅक्ट आमच्या चंपकला ना सिनेमावाल्यांच्या, नगरसेवकांच्या आणि इंडस्ट्रियलिस्टच्या मुली येत आहेत।
0: हो का? अरे वा, अरे मग आम्ही तर म्हणजे फारच किरकोळ, म्हणजे बागायतर म्हणजे शेतीवाले किरकोळ आम्ही।
1: नो प्रॉब्लेम, मानपान इम्पॉर्टंट आहे एवढं मात्र लक्षात ठेवा।
0: ते लक्षात ठेवायला जावं ना, म्हणजे ते आणि व्यवस्थित करू आम्ही, त्याची काय काळजी करू नका। असं करा ना, तुम्ही एक काम करा, कपडा तुम्ही जाणा तुमच्या पसंतीचा, पैसे आम्ही देऊ।
1: हे तर फारच बेस्ट। हा, 1.5 लाखात होऊन जाईल सगळं कापड चोपड। इतरांचं? हा,
0: दॅट सूट्स अस।
1: त्यांची बच्चा मंडळी नाही बर का यात?
0: हो का? अरे वा, ती नाही झाली का? बर बर, मग आपण असं करू, राऊंड फिगर 2 लाखापर्यंत आपण सगळं बजेट करू, नाही का?
1: हो चालेल ना, मुलाचे जोडे, कपडे, टाय, अंगठी, एवढ्यातच होईल।
0: हो ना,
1: हुंडा पैसा घेत नाही होत आम्ही, तेव्हा इतरत्र हात जरा मोकळा सोडा।
0: हात हात म्हणजे काय? अहो सगळंच सोडू की? सगळंच मोकळं सोडू।
1: आणि मुलीचे दागिने?
0: त्याचं काय झालं?
1: आम्ही काही करणार नाही, बिकॉज नो हुंडा।
0: हो ना,
1: आजकाल मेले मोर्चे आणतात ना मांडवात,
0: डायरेक्ट मोर्चे,
1: दागिने आम्हीच करू।
0: दॅट्स वंडरफुल, दॅट्स वंडरफुल।
1: मोहरू नका
0: का?
1: सोनं आणि घडणावळ तुम्ही देणार आहात?
0: ऑफकोर्स ऑफकोर्स, फार कन्सिडरेट आहात तुम्ही रिअली। मुलगी कधी येतात पाहायला? आम्ही सर सरदार सुधेंद्र सरपोतदारांकडे उतरलो आहोत।
1: काय म्हणताय?
0: हो,
1: सुधेंद्र तर मेलेत ना?
0: त्यांचा बंगला तर आहे ना
1: तिथं, कोण राहत? त्याला तर भूतकोटी म्हणतात।
0: भूत? घोस्ट हाऊस, घोस्ट हाऊस, तिथेच म्हणजे गेस्ट हाऊस आहे ना, त्या बंगल्यात उतरलो आम्ही।
1: हो का? हे नव्हतं ठाऊक। हा,
0: येता येता तिथं मुली पाहायला?
1: हो चालेल ना, गाडी मात्र पाठवा। हा,
0: हो,
1: आमची गॅरेजला आहे।
0: हो का? सर पोतदारांकडे 10 ट्रक्स, मला आठवतंय 3 गाड्या, 1 बस, 2 स्कूटर्स, 3 मोपेड्स आणि डझन भर म्हशी आहेत। कोणतं वाहन पाठवू तुमच्यासाठी?
1: इश्य, तुम्ही भारीच विनोदी। हा,
0: विनोदी
1: अत्रेस व्हायला पाहिजे होत तुम्ही।
0: काय?
1: तुमचं माझं खूप पटेल। तुम्ही ना कारच पाठवा।
0: कार का? बरं ठीक आहे, कधी पाठवू?
1: 12 वाजता।
0: 12 वाजता म्हणजे दिवसाचे 12 ना?
1: इश्य, मिड नाईटला जात का कोणी मुलगी पाहायला?
0: हो ना,
1: पुलच व्हायला हवं होतं तुम्ही।
0: अरे काय, तुमचा व्याही झालो तरी देव पावला असं म्हणू।
1: पावेल पावेल।
0: तर मग उद्या, उद्या गाडी घेऊन 12 वाजता, नाही का, दिवसाच्या?
1: हो हो,
0: येतो मग मी।
1: हो चाल,
0: हा येतो।
1: तुम्हाला चहाचही नाही विचारू शकले, आमची बाई रजेवर।
0: बाई रजेवर, बरोबर, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम। फोन करून येऊ का?
1: हो हो,
0: मतलब फोन नंबर मला,
1: त्याच काय, आमचा फोन डेड आहे।
0: डेड? अरे बापरे, गाडी गॅरेज मध्ये, बाई रजेवर आणि फोन डेड, काय सीताबाई?
1: अहो ही टेम्पररी फेज होता या।
0: बरोबर।

0: तेवढ्याच त्या साड्या वगैरे, सोनं 2-1 लाख एक्स्ट्रा ते, तर सगळ्या खिकी हसायला लागले हो मला.
1: म्हणजे जास्त वाटलं का? कमी करू की?
0: नाही नाही नाही, म्हणाले काय कंगाल घर पाहिलंस.
1: काय म्हणाले कंगाल?
0: राग मानू नका, अजिबात रागावू नका तुम्ही, पण आमच्या तोडीचे नाही तुम्ही, म्हणजे तुम्ही फटीचर श्रीमंत आहात असं सर्वांचं मत पडलं.
1: हो, हे काय बोलताय तुम्ही?
0: खरं तेच बोलतोय, 50 लाखाचं बजेट हो आमचं, 50 लाख. यानुसार 10 लाखही होत नाहीत. आजी म्हणाली की जाऊ द्या, सांगत नाही, राग येईल तुम्हाला.
1: नाही सांगा ना, काय म्हणाली आजी?
0: नाही रागवणार नसेल तर सांगतो.
1: नाही नाही,
0: म्हणजे आजी म्हणाली, जाऊ द्या, नको, राग येईल तुम्हाला.
1: नाही सांगा ना, काय म्हणाली आजी?
0: सौम्यातलं सौम्य म्हणजे फर्टिचर म्हणाली.
1: काय म्हणाली?
0: नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, अशा भुक्कड घरात कोण देईल मुलगी असं म्हणाली.
1: काय म्हणाली? भुक्कड.
0: हो, म्हणजे त्यांचे शब्द, हलके, थर्ड क्लास, कर्म दरिद्री, फालतू, होपलेस, युसलेस, तीनपाट. भुक्कड हा फक्त माझा शब्द, ऑल इन वन. लग्नात जास्त मागितलं म्हणून तुटतात, आणि हे टपराट मागण्या केल्या म्हणून फिसकटलं. व्हॉट अ पीटी, नाही?
1: काय काय काय बोलताय काय? गेट आउट म्हटलं ना.

0: या
1: मी एम टी मडके.
0: मी सुहास कुमार देशपांडे.
1: लग्न संबंधात आलोय.
0: ओळखलं. तुम्हाला कसा कळला आमचा विचार?
1: विचारलं की विचार कळतात. माझी बहीण आहे लग्नाची.
0: हो हो, बसा बसा बसा, सरबत आणतो. का चहा कॉफी?
1: तुम्ही देशपांडेस ना?
0: हो का? हा हा, 7-8 दिवसापूर्वीच बोललो होतो वामनरावजवळ. म्हटलं करून टाकू लग्न यंदा.
1: अपेक्षा काय तुमच्या सुहास कुमार?
0: काही अटी नाहीत.
1: काही नाहीत
0: आता? नाहीत. येईल त्या मुलीसमोर माळ घेऊन उभं राहायचं ठरवलं.
1: मुलीचं वय जास्त असलं तरी
0: माझं काय कमी आहे?
1: खरंच अटी नाहीत.
0: फार होत्या. फार होत्या एकेकाळी. तो काळ आता 300-400 इयर्स BC वाटतो. आता मुख्य प्रवाहात यायचं आहे.
1: आर यू शुअर? म्हणजे यू आर SS देशपांडेच?
0: कमाल आहे. मला मीच आहे का म्हणून विचारता? कधी दाखवता मुलगी? आज संध्याकाळी?
1: मुलगी लग्नाची म्हणून मुलगी म्हणायचं हो, पण बहीण झाली म्हणून काय? हो, म्हणजे 47 आहे.
0: हा मग तर फर्स्ट क्लास. पाहिजेही गरज नाही. मी आता बुवाच की लग्न राहिलं म्हणून उपवर. उशिरा सुचलेलं शहाणपण. वयोगताम किम वनिता विलासहा, याबद्दल विशेष काय बोलायचं महाराजा? ओ, कित्येकांना सवय असते. काय हो, लग्न करणार का? नाही, यंदा नाही. पुढं पाहू काय घाई आहे. किंवा अशी हवी तशी नको असं चालतं. 1760 अटी चालतं. फक्त वय असं होत होत वय उलटत. हा वेडोबा आहे असं समजून मुली कडले. तुम्ही सन्माननीय अपवाद, त्याचा नाद सोडतात. मुली सांगून येणं बंद होतं. मोठी कुचंबणा होते. दिवस कसाबसा जातो, रात्र जड. हे झालं की अस्मादिकांसारखे खेटे घालायला लागतात. पण जरठास मुलगी देतो कोण आजच्या काळात? याचं ओरडणं अरण्य रुदनच ठरतं. मायबाप मडके साहेब, मी तस्सा झालोय. वयोगतम किम वनिता विलासहाचा राष्ट्रभाषेत तर्जुमा, अवसर बार बार नाही आवे. मराठीत सांगायचं झाल्यास, कुंभारानं मडकी तयार करण्यास चाकावर मातीचा गोळा ठेवलाय. ती ओली आहे तोवरच आकार देणं शक्य. वाढल्यावर काय उपयोग? तारुण्यावस्था हेच कर्तबगारीचं वय आणि ठिकाण. तेव्हा मडके वेळी

0: प्रपंच करा. लग्न कधी तर निवृत्तीनंतर, जेव्हा दंताजीच
1: पुरे पुरे प्रपंचाला मुलगा पाहिजे, मुलगी ही हवी एक, पैसाही पाहिजे, आणि आमच्याजवळ तो नाही.
0: नसू दे नसू दे,
1: मध्ये टोकू नका. मुलगी हिडिंबा त्राटिका पुतणा शूरपणाका टाईपची आहे. मुलीचं चरित्र देखील.
0: स्टॉप. आमचंही कॅरेक्टर विचारूच नका. मग कधी आणता मुलीला?
1: मुलगी नाही हो.
0: मुलगी नाही बहीण, कधी दाखवता उपचार म्हणून?
1: कुणीच नाही हो.
0: नाही मग आलात का?
1: देशपांडे खरं सांगू का, वी आर सेलिंग इन द सेम बोट. मी ही सिंगल, जवळ जवळ ब्रह्मचारीच, तुमच्याच ठाण्यातला. दिवस होते तेव्हा हे हवं ते नको म्हणून वेग दवडला मी, मौसमच गेला. लोक फिरकेन असे झाले माझ्याकडे. उपरती झाली तेव्हा म्हटलं व्याप नाही दुसरा तर सोशल वर्क करूया. आपल्याला ना आगा ना पिछा ना जबाबदारी. मात चढलेल्या वरांना बिचारे वधू पिते नाही ठणकावू शकत हो, नाही ठणकावू शकत. आपण करावं ठरवलं, आपण करावं हे काम. तेव्हा कमान कमान देशपांडे, जॉईन मी. लग्नाचं दुकान मांडणाऱ्यांना, धंदा करणाऱ्यांना, लग्नाच्या कारणानं इतरांना तुच्छ समजणाऱ्यांना धडे देऊया. हा आपणच शिकूया, नाहीतरी आपण शिकलो आता इतरांचे डोळे आपण उघडूया. कमान.

चवाटा या चित्रपटातलं गीत शकुंतला जाधव आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकलं. रमाकांत म्हात्रे यांची रचना होती, यशवंत ठाकूर यांचं संगीत होतं. चित्रपट संगीत आपण ऐकताय गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. महिमा खंडोबाचा चित्रपटासाठी ऐकूया विजय सरतापे, शकुंतला जाधव, जान्हवी अरोरा, विवेक नाईक आणि सहकलाकारांनी गायलेलं शंकर आसुरे यांचं गीत. संगीत हर्षित अभिराज यांचं आहे.

0: आता प्रसारित करत आहोत मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावणीमध्ये कलगी आणि तुरावाले एकमेकांना वेगवेगळे कूट प्रश्न कसे विचारतात हे आपण गेल्या भागामध्ये ऐकलेलंच आहे. तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी संतांनी देखील अनेक असे कूट अभंग लिहिलेले आहेत किंवा त्यांच्या काही रचना देखील आहेत. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, मुक्ताबाई, चांगदेव यांच्या कितीतरी रचना गूढवादी आहेत. याचं उदाहरण घ्यायचं असेल तर संत मुक्ताबाईंचा अभंग बघा. मुंगे उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, थोर नवला व झाला वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय शेष माथा वंदी पाय, माशी व्याली घार झाली देखोनी मुक्ताबाई हसली. ही जशी मुक्ताबाईंची रचना आहे तशीच चांगदेवांची देखील एक गूढवादी रचना आहे बरं का. सासूचे आधी सून जन्मली, सून मारून सासू हो नवरी झाली, आजेची जो ज वितळे ते स्वर्गी जाणवले रे भाई. अशा प्रकारच्या या काही गूढवादी रचना संतांनी देखील लिहिलेल्या आहेत. याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. रोशन सातरकर यांच्या आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची रचना आपण ऐकूया.

गूढवादी किंवा कूटप्रश्नांप्रमाणेच शाहिरांच्या प्रतिपादित विषयाला म्हणजे शिवश्रेष्ठ का शक्तिश्रेष्ठ, ब्रह्म अगोदर की माया अगोदर, याला देखील प्राचीनत्व लाभलेलं आहे बरं का. देवदेवतांच्या निर्मितीनंतरचा हा संघर्ष सुरू झालेला आहे. अगदी आदिम अवस्थेतील मानवाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला तो निसर्गाशी एकरूप होऊन जीवन जगत होता. निसर्गातल्या गोष्टींचा वापर करून तो आपल्या गरजा भागवत होता. सुरुवातीला तो एकटा राहत होता, नंतर मग समूहाने राहू लागला. मानवाची जसजशी प्रगती होत गेली तशी त्याची अन्न शोधण्याची आणि तयार करण्याची अवस्थाही बदलत गेली हे आपण जाणतोच. शिवशक्ती म्हणजे सृष्टी जन्माचं सर्जनशील प्रतीक आहे. शिव हा पुरुष प्रतीक आहे तर शक्ती हे स्त्रीचं प्रतीक आहे. पुरुष हे बीज तत्व आहे तर स्त्री हे क्षेत्ररूप तत्व आहे. या दोन्ही तत्वांचं मिलन म्हणजेच शिवलिंग. प्रेम भावनेची पवित्र मनानं केलेली पूजा म्हणजेच शिवलिंग.

सांगण्यात आलं होतं. त्याचं एक उदाहरण सांगायचं तर बाणासुराचा वध करण्यासाठी यज्ञातून कन्यारूपानं प्रकट झालेल्या दुर्गादेवीला शंकराबरोबर लग्न करावायचं होतं. त्यासाठी त्यानं तपश्चर्या केली. तिच्यावर प्रसन्न होऊन शंकरानं तिच्याशी लग्न करण्याचं मान्य केलं. या घटनेनं सगळे देव घाबरले, कारण दुर्गादेवीचं लग्न झालं तर तिच्या हातून बाणासूर मारला जाणार नव्हता, कारण कुमारी कन्येशिवाय इतरांच्या हातून त्याला मरण येणार नव्हतं असा त्याला वर होता, आणि हा वर शंकरानंच त्याला दिलेला होता. हे लग्न टाळण्यासाठी नारदांनी पुढाकार घेतला. दुर्गादेवीशी लग्न करण्यासाठी निघालेल्या शंकराला नारदानं कपट करून लग्नाचा मुहूर्त टळेपर्यंत थोपवून धरलं आणि शिवपार्वतीचं लग्न टळलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत ती कन्याकुमारी शंकराची प्रतीक्षा करतीय. अजूनही तिच्याशी विवाह झालेला नाही आहे असं काही जण मानतात. शिवपक्षाचे आणि शक्तीपक्षाचे शाहीर आपापल्या परीनं शिवशक्तीचं महत्त्व वेगवेगळ्या काव्यातून पटवून देत असतात. लावण्यरंग कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत रोशन सादरकर यांच्या आवाजामध्ये शाहीर पठ्ठे बापूराव यांची एक रचना. अतिशय दुर्मिळ अशी असलेली ही लावणी खूप क्वचित ऐकायला मिळते.

शक्तिपक्ष जो असतो तो शक्तीची निर्मिती कशी झाली ते सांगताना म्हणतो, ऊर्ध्वशून्य चतुर महाशून्यापासून शून्यामधी निजले नारायण, निरांजनाच्या इच्छेमध्ये शक्ती झाली उत्पन्न. मात्र शिवपक्षाला हे पटत नाही. ते म्हणतात, माया माया म्हणून मायेची किती सांगसी प्रौढी रे, नाशिवंत तुझी माया शेवटी ब्रह्मसुख सारे दवडी किरे. काया खोटी माया खोटी विचार करून पहा आपण, ब्रह्म एक अजरामर खोटे मायेचे हे कुंपण. त्यावेळेला शक्तीपक्षाचा जो शाहीर असतो तो मायेची थोरवी सांगतो, माये विरहित अवघे ब्रह्म श्रेष्ठ तुम्ही धरता, परिमज वाटे शास्त्र संमत विण गाणे करता, 14 ब्रह्म म्हणता परित्या वेष्टित आहे माया, मूळ मायाच्या पोटी अवघे ब्रह्म कविराया. त्याच वेळेला शिवपक्ष देखील आपल्या पक्षाची महती मोठ्या हिरीरीनं सांगतो. तो म्हणतो, शिवाविण काय करील शक्ती, जीवाविण काय करील कुडी,

मना वाचून कल्पना येईना, पाण्या वाचून जैसे मोती, दीपा वाचून प्रभा पडेना, भावाविण आंधळी भक्ती, ज्ञाना वाचून मुक्ती मिळेना, निष्फळ अर्थविणा पोथी. असा हा दोन्ही पक्षाचा युक्तिवाद सहजासहजी संपता संपत नसतो. रात्ररात्र चालणारा हा गलगीतुरा किंवा तमाशातील एक वेगळा असा अतिशय श्रवणीय असा प्रकार आहे. आणि मग शेवटी शाहीर मूळ शिवशक्तीचा झगडा बाजूलाच ठेवतात आणि मग आपल्या बुद्धीचा प्रभाव दाखवण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारतात. ते प्रश्न कोणते आहेत ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत. हिराबाई बेळगावकर यांनी गायलेली एक पारंपरिक रचना आपण ऐकूया. संगीतकार राम कदम. गैरसोय झाली तुम्ही सोय माझी करा.

0: श्रोत्यांनो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी तुषार पवार. ऐकूयात काही ठळक घडामोडी. दहशतवादाच्या विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरण त्यांनी केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झाल्याचं ते म्हणाले. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजना तसंच पंचनाम्यांची प्रक्रियाही सुरू झाली आहे. दुष्काळबाधित भागात सध्या समावेश नसलेल्या तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे. देशातल्या पहिल्या द्रवरूप नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या रेल्वेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातच्या साबरमती स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे यंत्रणेत आमूलाग्र बदल झाल्याचं ते म्हणाले.

0: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह यांना रौप्य पदक मिळालं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक जिंकलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व प्रकारात भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारत सध्या 33 पदकांसह पदक तालिकेत 11व्या स्थानावर आहे. यात 4 सुवर्ण, 14 रौप्य आणि 15 कांस्य पदकांचा समावेश आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, सायंकाळचे 5:02 झाली आहेत. कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया जयंती रामा यांचं कर्नाटक शैलीतील गायन, राग हंसध्वनी आणि बिलहारी, रचना आदि आणि मिश्र चापू या तालांमध्ये निबद्ध आहे. मृदुंगम साथ देवानंद एस मेनन यांचे, तर व्हायोलिन साथ केलेली आहे शांता बालसुब्रमण्यम यांनी. ऐकूया जयंती रमा यांचं कर्नाटक शैलीत गायन, राग हंसध्वनी आणि राग बिलाहारी.

कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात जयंती रमा यांचं गायन आपण ऐकलं, तर हंसध्वनी आणि बिलहारी आपण ऐकत होता. मृदुंगम साथ केली होती देवानंद एस मेनन यांनी, व्हायोलिन साथ शांता बालसुब्रमण्यम यांनी केली होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी. ही निर्मिती आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.

लिव लाईफ विथ नो एक्सक्युजेस अँड ट्रॅव्हल विथ नो रिग्रेट. खरंच चिंता न करता फिरणं हे खरंच एक ब्लेसिंग असतं. हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, कार्यक्रमाची सुरुवात आपण एकदम वेगळ्या विषयाने केली आहे, तरीही हा विषय अगदी दिलके करीब आहे. आज 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन, आणि याच निमित्ताने आपल्यासोबत आहे रत्नागिरीतलीच एक कंपनी जिने 25 वर्ष अविरत सेवा दिली आणि ट्रॅव्हल विथ नो

0: ग्रेट हे वाक्य शतशः पूर्ण केलेलं आहे अशी कंपनी म्हणजेच अमृता ट्रॅव्हल्स. आणि अमृता ट्रॅव्हल्सच्या फाउंडर मेंबर सौ अमृता करंदीकर मॅडम आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओत आहेत. त्याचबरोबर ऑन फील्ड मॅनेजिंग डायरेक्टर श्रीकृष्ण करंदीकर सुद्धा आज आपल्यासोबत आहे. या दोघांसोबतही आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि आपल्या सगळ्यांचाच दिलके करीब असा विषय म्हणजे पर्यटन, भटकंती, ट्रिप्स याबद्दल मनमुराद गप्पा ऐकणार आहोत. कार्यक्रमामध्ये मी तुमच्या दोघांचंही अमृता मॅम आणि श्रीकृष्ण आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण मित्रपरिवारातर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. 2000 साली सुरू झालेली ही कंपनी आता 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि या प्रवासाबद्दल सर्वप्रथम अमृता मॅम आणि श्रीकृष्ण तुमच्या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करते. आणि 2000 साली सुरू झालेला हा प्रवास ते 2026 पर्यंत येऊन आता ठेपलेला आहे, तर एकंदरीत हा प्रवास कसा होता अमृता मॅम?
1: नमस्कार. 2000 ते 2025 खूप एक मोठा पल्ला आहे 25 वर्षाचा. गेल्याच वर्षी 14 डिसेंबर 2025 आमचा 25 वर्ष पूर्ण झाली आणि 26व्या वर्षात आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर पर्यटन हा व्यवसाय आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला रत्नागिरीतून सहल घेऊन जाणारे फार कमी होते, जवळजवळ नव्हतेच म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळात एकतर सगळ्याच प्रोसिजर खूप अवघड असायच्या, कारण आताचा डिजिटल लाईफ आणि त्यावेळेचं प्रत्येक कामाला, आता आपण जे कामं 5 मिनिटात करतो त्यावेळी आम्हाला अख्खा दिवस लागायचा प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे एखादा अमाऊंट जर का आम्हाला पाठवायची असेल तर तो डीडी बनवा, तो कुरिअर करा, त्याच्यानंतर तिकडे मिळणार, एवढी मोठी प्रोसिजर असायची. आता एका सेकंदात आपण ते पाठवू शकतो. त्यामुळे हा आम्हाला खूप एक सुरुवातीपासूनचा आतापर्यंतचा खूप मोठा पल्ला आहे हा. आणि खूप बदल आम्ही ह्यात पाहायला मिळाले आम्हाला.
0: नक्कीच एक आवड म्हणून तुम्ही हा निर्माण केलात, सुरू केलात हा, पण आता एका छोट्याशा रोपाचं वटवृक्ष झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तुमचा मुलगा श्रीहरीदादा आणि श्रीकृष्ण हे दोघंही पुढची पिढी सांभाळत आहेत. श्रीकृष्ण लहानपणापासून गम्मत जम्मत म्हणून तू हे सगळं बघत आलायस, या वातावरणात वाढलायस, पण जेव्हा प्रोफेशनली या ह्याच्यात उतरलास तेव्हा आत्ताच्या युगामध्ये टुरिझमकडे तू कसा बघतोस? आणि एस्पेशली विचारायचं झालं तर रत्नागिरीत पर्यटन याबद्दल काय सांगशील?
2: रत्नागिरीतलं पर्यटन असं आहे की जेव्हा काकू बोलली त्याप्रमाणे त्यांनी 2000 ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोशल मीडिया किंवा मोबाईल ह्या गोष्टी तेवढा नव्हता जेवढा आता आहे. पण गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचे प्रकरण एवढं वाढलेलं आहे की लोकांना घर बसल्या तुम्हाला रत्नागिरीतल्या त्याचप्रमाणे बाकी गोष्टींचा सुद्धा अभ्यास बघायला मिळतो, फोटो बघायला मिळतात, ते तुम्हाला बघायला मिळतात. तुम्हाला एक डोक्यात कन्सेप्ट तयार होते की नाही आम्हाला जायचं आहे आणि हे बघायचंय. त्यामुळे बाहेरून पर्यटन रत्नागिरी जास्त यायला लागले. नाही तर पूर्वी जसं असायचं की रत्नागिरी म्हटलं की गणपतीपुळे पर्यटन स्थळ एकच होतं, लोक मुंबईतून
0: फेमस असं,
2: हा रत्नागिरीत लोक यायची, मुंबई पुणे गोवा कुठून यायची, गणपतीपुळे बघायची आणि निघून जायची. पण आता असं झालंय की लोक गणपतीपुळेला अलीकडे जयविनायकला जातात, प्राचीन कोकणला जातात, नंतर रत्नागिरीतून निरनिराळे बीच बघतात, ह्या सगळ्या गोष्टी बघतात. आणि हे सोशल मीडियाचं जोपर्यंत चालत राहणार आहे तसं तसं हा पर्यटनाचा जो काही काम आहे ते अजून वाढत जाणार आहे. आणि त्या सोशल मीडियामुळे अजून पर्यटन आपलं चांगलं होणार आहे आणि ह्याचा परिणाम फक्त रत्नागिरी नाही तर प्रत्येक पूर्ण भारतभर पडणार आहे.
0: नक्कीच. अमृता मॅडम, आपली कंपनी बाहेर टूर्स अरेंज करतेच, पण त्याचबरोबर कुणाला आपल्या कोकणाकडे यायचं असेल आणि कोकणातली पर्यटन स्थळं जर न्याहाळायची असतील, बघायची असतील, तर तुमच्या पॅकेजमध्ये कोकण ट्रीपमध्ये काय काय आहे?
1: जसं कृष्णाने म्हटलं त्याप्रमाणे पूर्वी फक्त गणपतीपुळे एकच हायलाइट होतं. आता कसं झालंय, आता रत्नागिरीत एकतर चांगल्या प्रतीची हॉटेल्स, चांगल्या प्रतीचं ट्रान्सपोर्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरीतल्या ठिकाणाबद्दल व्यवस्थित माहिती देणारे गाईड हे सगळे उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत जे येतात पर्यटक, आता तर भरपूर बाहेर राज्यातनं पण येतात, तर एकदा ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनला किंवा याला उतरले की त्यांची आपण संपूर्ण चोख व्यवस्था ठेवतो. त्यांना पिकअप करणं, संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यटन घडवणं, त्यांचं त्यांची राहण्याची सोय आणि खास आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण अरेंज करून देतो आपण त्यांना आणि त्यांच्या आवडीनुसार त्यांना फिरण्याची सगळी सुविधा करून देतो. दोन्ही आता कोकणात आलं म्हणल्यानंतर ह्या गोष्टी फिश खाण्यासाठीच म्हणून कोकणात येणारी सुद्धा एक आहे वर्ग आहे.
0: त्याचबरोबर पुरणपोळी, उकडीचे
1: मोदक हे तर पाहिजे. तर आपण दोन्ही प्रकारचं त्यांना प्रोव्हाइड करून देतो आणि ते आपल्याला प्रोव्हाइड करणारी आता सुविधा पण खूप झालेली आहे कोकणात आणि खूप छान छान पद्धतीनं आपल्याला हे मिळतं सगळं हल्ली आणि सहजगत्या मिळतं. असं नाही की बाबा लांब कुठे तरी आणून देणार वगैरे, सहजगत्या आपल्याला सगळं उपलब्ध होतं आणि आलेल्या पर्यटकांना मनमुराद

0: नक्कीच. श्रीकृष्ण तू ऑनफिल्ड काम करतोस, ट्रीपला घेऊन जातोस, त्यांच्याबरोबर असतोस, तर रत्नागिरी म्हणा, महाराष्ट्र किंवा भारत आणि भारताबाहेरही तुमची कंपनी काम करते, तर इथे जातानाची एक काही फेमस पर्यटन स्थळ की जी बघायलाच हवीत अशी काही तुझ्या हँडपिक मधली असतील तर सांग ना.
1: ओके, आता भारताचा तुम्ही विचार केला तर भारतामध्ये असं कुठलं ठिकाण नाही की जे बघू नये असं वाटतं, प्रत्येक ठिकाणी बघावं असं वाटतं. आता तुम्ही साधारण गुजरातला गेलात तर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे की जे खूप मोठा स्टॅच्यू आहे तो बघायला आवडतो, कारण का तो स्टॅच्यू नुसता मातीने न बनता तो निर्ण धातूंनी बनलेला आहे. तसंच तुम्ही वर जर लेह साईडला गेलात तर लेहला तुम्हाला गेल्यानंतर तिथले जवान कसं काम करतात आणि काय काम करतात आणि त्यांच्यामुळे आपण आज भारतामध्ये किंवा रत्नाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण आरामात जीवन जगतो हे बघायला मिळतं. तसंच जर तुम्ही नॉर्थ इंडिया म्हणजे ईशान्य भारत साईडला जर तुम्ही गेलात तर तिथली संस्कृती अजूनच वेगळी आहे की म्हणजे ती संस्कृती अशी आहे की ती तुम्हाला भारताच्या कुठल्याही भागात बघायला मिळत नाही. तिथे अवेलेबल होणाऱ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर तसेच खाली आलं तर कन्याकुमारी हे भारताचं टोक आहे. तिथे तुम्हाला तीन समुद्र बघायला मिळतात जे समुद्र तुम्हाला बाकी कुठेही बघायला मिळत नाही, त्या तीन समुद्र संगम बघायला मिळतो. आणि शेवटला फिरून सगळी रत्नागिरीमध्ये किंवा महाराष्ट्रात आलात की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, रत्नागिरी आहे, पुणे आहे, प्रत्येक ठिकाणची तुम्हाला संस्कृती वेगळी बघायला मिळते. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, तिथल्या पारंपरिक गोष्टी बघायच्या असतील, तर तुम्ही त्यानुसार तिथले महिने आणि तिथे दिवस काढून तुम्ही नक्की तिथे जाऊ शकता.
0: नक्कीच. आता तू जसं म्हणालास की महिने आणि दिवस काढून, तर अमृता मॅडम मला तुमच्याकडे यायला आवडेल की तुम्ही मगाशी आपण बोलता बोलता म्हटलं की सीझन्स, आणि तेव्हा तुम्ही म्हणालात की असा कुठला ठराविक सीझन नाही, पण तुम्ही जेव्हा ट्रीप अरेंज करता तेव्हा याच महिन्यात गेलो तर अजून आनंद वाढेल, तर त्यासाठी तुम्ही काय विचारतो बॅकएंडला तुमचा फील्ड किंवा ट्रीप अरेंज करताना?
2: ट्रीप जेव्हा आम्ही तारखा काढतो त्यावेळी त्याचा आम्हाला भौगोलिकदृष्ट्या खूप अभ्यास करायला लागतो.
0: बरोबर.
2: विशेष म्हणून तुम्हाला एक आपल्या भारत देशाचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगेन, आपल्या भारत देशात इतर कुठल्याही देशात जे नाहीये ती गोष्ट आहे, आपल्याकडे अथांग समुद्र आहे, दरेखोऱ्या आहेत, हिमालय आहे, बर्फ आहे आणि आपल्याकडे वाळवंट पण आहे. असं फार कमी ठिकाणी मिळतं की एकाच देशात हे सर्व गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे आपण त्या त्या सीझन प्रमाणे, आता हिमालयात जायचं असेल तर आपण शक्यतो उन्हाळ्यात जातो, एप्रिल मे जून त्या भागात तिकडचं सौंदर्य वेगळं असतं. त्याच्यानंतर साऊथला तुम्ही म्हणाल तर जुलैचा मोठा पाऊस सोडला तर तुम्ही कधीही जाऊ शकता साऊथला, कारण साऊथला तुम्हाला कोणत्या सीझनला गेलात तर त्रास होणार नाही. मध्य प्रदेश, राजस्थान, ओरिसा हा भाग जो आहे इथं खास करून तुम्ही नोव्हेंबर ते मार्च, कारण तिकडे उन्हाळा जास्त असतो, तुम्ही ह्या महिन्यात नोव्हेंबर डिसेंबर ह्या सीझनला गेलात तर तुम्हाला सुखद मिळतं तिकडे वातावरण, कारण आपण जातो तिथं तिकडचं वातावरण आपल्याला सूट झालं पाहिजे.
0: बरोबर.
2: कडाक्याचं ऊन राजस्थानला आणि आपण तिकडे गेलो तर आपण बघणार कुठे जाऊन, आणि तेवढ्या उन्हाळ्यात आपल्याला ते झेपणार पण नाही. त्यामुळे जिथं वातावरण चांगलं आहे त्या काळात आपण सहसा ट्रीप घेऊन जातो, आणि त्याप्रमाणे मग आपलं ट्रीपचं नियोजन असतं, संपूर्ण वर्षाचा कॅलेंडर त्याप्रमाणे केलेलं असतं.
0: नक्कीच. बॅक ऑफिस मॅनेजमेंट एकंदरीत कशी असते, जी खूप महत्वाची आहे आणि जी सहसा कुणाला पटकन दिसत नाही, तर ती करताना काय कसरत असते?
2: ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, एक सहल जी यशस्वी होण्यासाठी जितका बॅक ऑफिस महत्वाचं आहे तेवढंच तुमचं फील्ड वर्क पण असतं. परंतु जेव्हा बॅक ऑफिस तुम्हाला संपूर्ण तयारी करून देते त्याच वेळेला फील्डमध्ये काम करणं सोपं असतं. बॅक ऑफिसमध्ये काय काम चालतं, नाव नोंदणी आल्यापासून ती सगळी त्यांची प्रोसिजर चालू असते. नाव नोंदणी करायचं, किती मेंबर आपण कुठल्या ट्रीपमध्ये घेऊ शकतो त्याचं, त्याच्यानंतर त्या ग्रुपचा रेल्वे रिझर्वेशन, फ्लाईट बुकिंग, वेगवेगळ्या ठिकाणी आता स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांचं एक महिना आधी तिकीट काढायला लागतं, गंडोला केबल कार त्यांचं जवळजवळ 1.5-2 महिने आधी तिकीट काढायला, ही सगळी तयारी बॅक ऑफिस करत असतं. प्रत्येक गेस्टची माहिती घेणं, कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर तो नोंदवून ठेवणं, जे की फील्डवर गेलेल्यांना त्रास होता कमाने की बाबा ह्यांचं हे प्रॉब्लेम आहे ना, तो माहिती असला पाहिजे. जेव्हा ग्राउंड तुमचं बॅक ऑफिस जेव्हा परफेक्ट काम करेल तेव्हा फील्डवाल्यांना अगदी सोपं जातं काम करायला. त्यामुळे बॅक ऑफिस हे गाभा असतो कामाचा.
0: नक्कीच. जसं अमृता मॅडम म्हणाल्या बॅक ऑफिस हा गाभा असतो, श्रीकृष्ण तू ऑनफील्ड काम करतोस, तर मग त्यावेळेला येणारे अनुभव आणि ऍज अ टुरिस्ट कंपनी म्हणून तुला काय काय एक प्रकारची तयारी करायला लागते?
1: आता आम्ही पहिली गोष्ट, आम्हाला भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात आम्ही ट्रीपला जातो त्यासाठी आम्हाला त्या जागीची नाही तर आम्हाला पूर्ण माहिती ठेवायला लागते पूर्ण जागांची, आणि सोबत येणारे जे सहप्रवासी आहेत त्यांची सुद्धा आम्हाला एक माहिती ठेवायला लागते. कारण काय होतं की काही लोक आपल्या ट्रीपने जी लोक येतात ते 2 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या माणसांपर्यंत.

0: सगळेजण येतात, सगळे फिरायला आलेले असतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी वेगळ्या गोष्टींची काळजी असते. कोणाला जेवणाचं असतं, बा कोणाला डायबिटीस असतो, कोणाला पायाचे प्रॉब्लेम असतात, बॅकचे प्रॉब्लेम असतात, बा त्यांना आपण गाडीत कुठे बसवायचं, काय करायचं, ते काळजी घ्यायला लागते. नंतर आपण त्यांना आपल्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या सोयीसुविधा आपण त्यांना पुरवत असतो. आता ट्रीपला जर 50 लोक आली तर 50 च्या 50 लोक नुसतं स्थळ बघायला आलेली नसतात, काही लोक नुसतं निसर्गात आनंद घेतात आणि काही लोकांना तिथली ऐतिहासिक माहिती हवी असते. तर तुम्ही ज्या कुठल्या भागात जात आहे तर त्या भागाची तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आधी, म्हणजे बा तिथलं तिकीट कधी काढायचं, कधी काय करायला लागतं, कुठे पास असतात नसतात, किंवा बा काही ठिकाणी सिनियर सिटीजनना कन्सेशन असतं, पटकन आत सोडतात तसं, किंवा त्या भागाची ऐतिहासिक माहिती आणि त्याचबरोबर ते ठिकाण बंद कधी असणार आहे, चालू कधी असणार आहे, तर त्याची सुद्धा आपल्याला माहिती ठेवायला लागते. आणि एखादा पर्यटक आपल्याला एकदा जोडला गेला की तो सहप्रवासी न राहता तो सहकुटुंबीय म्हणून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो,
1: बरोबर,
0: आणि तो सहकुटुंबीय याच नात्याने पुढे आपल्यासोबत ट्रीप चालू ठेवतो.
1: नक्कीच. आणि ट्रीपवर येणारे काही चॅलेंजेस किंवा जशी तू तयारी करतोस तसं कस्टमरकडनं तुमची काय अपेक्षा आहे की त्यांनी ही तयारी केली पाहिजे?
0: कस्टमरकडनं आमची अपेक्षा जास्त काही नसते, एवढीच असते की आम्ही ज्यावेळेला सूचना किंवा आम्ही सांगत असतो त्यावेळी त्यांनी ते लक्ष ऐकतात, ऐकत नाहीच होत ना, ऐकतात. पण कसं असतं, 2 वर्ष ते 80 वर्ष मी बोलल्यामुळे सगळ्या प्रकारची लोक येतात, त्यामुळे प्रत्येकाची डिमांड काहीतरी वेगळी असते. आम्ही त्या भागात गेल्यावर त्यांना जी काही त्यांची डिमांड आहे ते पुरवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ते त्यावेळेला ते आम्हाला सहकार्य करतात की बा एखाद्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं असतं की बा इथून तुम्ही आजपर्यंत मोबाईल वापरू नका, तर ते नाही वापरत. ही एक त्यांनी मेन काळजी घ्यायला लागते. कारण त्यावेळेला होतं कसं की त्यांचे नियम असलेले देवस्थानाचे किंवा त्या भागाचे नियम वेगळे असतात आणि आपले नियम वेगळे असतात. आपल्याला ते बघायला येतो, आपण काय असतं, आपलंच असतं, 4 वर्षात आम्ही एकदा बघायला येणार, फोटो काढणार, निघून जाणार. पण त्यांना त्या धार्मिक स्थळाची किंवा त्या जागेचं महत्व टिकवून ठेवायचं असतं. त्यामुळे तिथल्या गेल्यानंतर त्या जागेवर ज्या काही सूचना असतात त्याचं नीट पालन झालं पाहिजे एवढंच आम्हाला आहे.
1: नक्कीच. आणि जेव्हा बॅक ऑफिसला किंवा भेटायला येतात की आम्हाला असं करायचं आहे, आम्हाला या ट्रीपला जाऊ इच्छितो, तर अमृता मॅम तुम्ही काय सांगता त्यांना की हे तयारी असायला हवी, हा किंवा एक टू डू लिस्ट त्यांच्यासाठी काय असते?
2: टू डू लिस्ट जी आहे प्रत्येक भागाप्रमाणे ती आपल्याला सांगावी लागते. आता साऊथला गेलं तिकडं काय फारसा तुम्हाला अगदी चॅलेंजेस नसतात, आपल्यासारखा स्थ भाग असतो. परंतु जेव्हा लेह लडाखसाठी एखादी व्यक्ती नाव नोंदणी करायला आली तर आम्ही त्यांना आधी फिजिकल त्यांची कंडिशन विचारतो, किंवा आपण इतक्या हाईटवर जातोय आपल्याला काही दम्याचा त्रास तर नाहीये ना, श्वासाचा त्रास तर नाही ना, हार्टचा त्रास तर नाही ना, ह्या फिजिकल कंडिशन त्यांच्या आम्हाला विचारात घ्याव्या लागतात आणि त्याप्रमाणे त्यांना सजेस्ट करायला लागतं की हा तुम्ही जाऊ शकता. आता चारधामला 80 वर्षाचे एजेड येतो म्हणले तरी आपण विचार त्यांना सजेस्ट करायला लागते की बाबा नका, तुम्ही नका येऊ, किंवा तुम्हाला त्यापेक्षा तुम्ही ही ठिकाणं बघा की ही कमी कष्टाची असेल. त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणचे जे नियम असतात ते पण त्यांना सांगूनच पाठवायला लागतील.
1: श्रीकृष्ण, तू ऑनफिल्ड जेव्हा काम करतोयस आता, तर मग त्यावेळेला असे अनेक अनुभव येतात, तर मग असा कुठलाही एक अविस्मरणीय अनुभव, चांगला वाईट कुठलाही?
0: आता साधारण एप्रिल महिन्यातच आम्ही जेव्हा अरुणाचल ट्रीपला जेव्हा गेलो होतो तर त्यावेळेला आम्ही सकाळी सगळं आमचं आवरलं, आम्ही पूर्ण म्हणजे क्लायमेट पण छान सुंदर होतं, काही प्रॉब्लेम नाही, सगळे आम्ही आवरून वेळेत सगळे निघालो वगैरे. आणि आम्ही जो रूट डिसाईड केला होता की आम्ही सेला टनेल लोकांना बघायचं आहे, टनेल एक मोठी आपली इंडियाची अचीवमेंट आहे,
1: बरोबर,
0: ते टनेलवर बघायचं आहे, म्हणून त्यासाठी आम्ही सेना टनेल लोकांना दाखवायचं आहे आणि जिथून बुमला पास सुद्धा लोकांना दाखवायचं आहे,
1: बरोबर,
0: की जे भारतात सगळ्यात उंच टोक आहे जिथून चायना बॉर्डर तुम्हाला समोरच दिसते, तर ते दाखवण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो तेव्हा टनेलच्या जवळपास गेल्यानं काही किलोमीटर समोर बातमी आली की टनेलच्या पलीकडे दरड कोसळली आहे, कारण पूर्ण डोंगरी वाचल्यामुळे दरड तिथे कोसळली होती, टनेलचा भाग रस्ता पूर्ण बंद झाला होता. पण त्यावेळेला करायचं काय, आता असं आल्यावर लोक सुद्धा आपल्यासोबत असतात, 30-40 लोक तुम्ही घेऊन जाताय, ती लोक पॅनिक होणं हे नॅचरल आहे, पण अनुभवी टूर मॅनेजर आणि त्या भागातली माहिती असलेले लोकल गाईड यांच्या मदतीमुळे आम्ही कुठलाही विचार न करता की आम्ही आता गाडीचं भाडं एवढंच दिलं आम्ही इकडनं कसं जाऊ, हा विचार आम्ही न करता आम्ही 70 किलोमीटरचा वळसामधून आम्ही पुढे गेलो. मग लोकांच्या डोक्यात एक होतं की अरे बापरे आपण आता इकडनं गेलो आणि आपले जेवणाचं आपलं काय करायचं, सांगितलं होतं त्या लोकेशनला तर त्या रस्त्यामध्ये जात नाही, मग जेवणाचं काय करायचं. मग तेव्हा आम्ही लोकांना अशा पद्धतीने धीर दिला की तुम्ही चिंता करू नका, आपलं जे काही जेवण आहे ते आम्ही हॉटबॉक्समध्ये पॅक करून पूर्ण घेतलेलं आहे स्वतःसोबत, त्यामुळे लोक एक बिंदास होती की आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला जेवण मिळणार आहे,
1: कारण पेट पूजा
0: महत्वाची आणि ते झालं तर पुढे ती एनर्जी टिकून राहणार लोकांची. मग आम्ही त्याप्रमाणे दुसरा पर्यायी मार्ग काढून ठेवला, तो पर्याय मार्गाने आम्ही गेलो, लोकांना ते ठिकाण दाखवलं, सगळं लोकांचे लंच झाले आणि ह्या प्रवासामध्ये जसं मी म्हणालात की कस्टमरकडून तुम्हाला काय अपेक्षित असतं, तर आम्हाला ह्या

0: वेळेला ह्याच्यापेक्षा असतं की कस्टमरने स्वतःहून धीर पण नाही सोडला पाहिजे की आम्ही कसं करणार काय करणार, मग घरी फोन करणार, कारण का घरातनं मजा करायची म्हणून लोक आलेली असतात आणि परत घरी फोन करून पॅनिक होणं किंवा घरच्यांना सांगणं ह्यामुळे थोडा फरक पडतो. पण लोकांना धीर असतो की आम्ही ह्यांच्याबरोबर आलोय ना, आमची जेवणाची सोय आहे, आमची सगळ्या सुविधा इथं होणार आहेत, आम्हाला काही टेन्शन नाही आहे.
1: नक्कीच तुम्ही विविध वयोगटातील लोकांसाठी अरेंज करता आणि त्यावेळेला कधी कधी कंटाळा येऊ शकतो, तर तोही एक अनुभव सांगणार जेवणाबद्दलचा जे तुम्ही काळजी घेता.
0: ट्रीपला जायचं म्हटल्यावर लोकांच्या डोक्यात पहिल्यांदा येतं की अरे बापरे आता बाहेर जाऊन आम्ही पनीरच खायचं का 8 दिवस, किंवा 10 दिवस आम्ही रोटीच खायची का, ती रोटी मामा चावता येत नाही तोडता येत नाहीये, मग काय करायचं. तर त्यासाठी आम्ही काय केलंय, आम्ही स्वतःचं केटरिंग ग्रुप आमचा तयार केलेला आहे. तर तुम्ही भारताच्या कुठल्याही टोकावर जावा, तुम्हाला नाश्त्याला तुम्हाला तिथे मऊ भात आणि मेथकूट आणि तूप ह्या गोष्टी आवर्जून मिळणार. असं नाही की ते ठेवलं मग बाकी ठेवणार नाही, आम्ही त्याचं तुम्हाला मिसळ सुद्धा ठेवणार, फ्रुट्स पण ठेवणार, चहा कॉफी. आता जसं मी म्हणालो की 50 लोक ट्रीपमध्ये असतील तर प्रत्येक जण फिट अँड फाईन नसतो, मग काही लोकांना असतं की नाही आम्हाला बिना साखरेचा चहाच हवा आहे किंवा बिना साखरेची कॉफी हवी आहे, ती सुद्धा आम्ही लोकांना प्रोव्हाइड करतो. असं कधी होत नाही की नाश्त्याला नाश्त्याकडनं जेवणाकडनं प्रॉब्लेम आलाय की अरे आम्हाला आज पोळीच नाही मिळाली किंवा हे नाही, आम्ही त्या त्या ठिकाणी जाऊन केटरिंगची पूर्ण व्यवस्था करतो की जिथे तुम्हाला मऊ भातापासून ते अगदी मिसळीपर्यंत, आणि लोकांना त्याचाही कंटाळा आला असेल तर कधीतरी आमच्या पद्धतीने की जिथे लोकांच्या पोटाची काळजी घेऊन त्या लोकांना पावभाजी फ्राईड राईस हे घरगुती पद्धतीने आम्ही त्यांना बनवून तिथे त्या जागेत प्रोव्हाइड करतो.
1: खूप छान अमृता मॅडम, हे जसे ऑन फील्ड अनुभव आहेत तसा बॅक ऑफिसला एक अलीकडे अनेक किस्से ऐकायला येत आहेत टुरिझम कंपनीबद्दलच की काही फ्रॉड्स निघतात, तर बुकिंग करताना ऍज अ कस्टमर म्हणून काय काळजी घ्यायला हवी त्याबद्दल मार्गदर्शन करा.
2: आजकाल पर्यटन क्षेत्रात हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, फ्रॉड म्हणा किंवा फसवणूक म्हणा खूप खूप ऐकानावर येतात. म्हणजे आपल्या रत्नागिरीत सुद्धा असे किस्से हल्लीच्या आपल्याला ऐकायला आलेले आहेत. तर आम्ही एकच सजेशन देऊ सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणीला की तुम्ही बुकिंग कोणत्याही कंपनीकडनं करा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ती कंपनी किती जुनी आहे, किती वर्षापासून त्या कार्यक्षेत्रात काम करते, त्याचं ऑफिस कुठे आहे, त्याच्यानंतर त्या कंपनीतनं आपल्या ओळखीतनं कोणी जाऊन आलेले आहेत का, हे पण तुम्ही चौकशी करणं बेटर राहतं. आणि दुसरं, तुमच्या बरोबर टूर ऑपरेटर कोण असणार आहेत, जे तुमच्या बरोबर येणार आहेत त्यांना त्या भागातली सगळी माहिती आहे ना, त्यानंतर तुम्ही जी ठिकाणं बघायला जाता त्या ठिकाणी तो टूर मॅनेजर तुमच्या बरोबर असेल ना, त्यानंतर तुमच्या जे टूर कॉस्ट असेल त्या टूर कॉस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे आणि काय काय एक्सक्लूड आहे हे आवर्जून बघावं लागतं. कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं, जाहिरात खूप छान असते, अमाऊंट पण छान वाटते आणि तिथे गेल्यानंतर मग ह्याचे पैसे वेगळे द्या त्याचे पैसे असं होतं. त्यामुळे साईट सीईंगची तिकीटं, त्याच्यानंतर जी केबल कार वगैरे जी म्हणते त्याची तिकीटं, पुन्हा प्रत्येक मील्स ब्रेकफास्ट डिनर आणि हे सगळे जेवढे आपले 3 टाइम मील्स
1: किती वेळा हात घालायला लागणार आहे की नाही लागणार
2: ह्याची खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. काय होतं, टूर ऑपरेटर तुमच्या बरोबर असतो. आता मिरेकल गार्डन, मी एक उदाहरण सांगते, मिरेकल दुबई, मिरेकल गार्डनच्या गेटमध्ये तुम्हाला जमजा टूर ऑपरेटरने सोडलं, तुम्ही जा मिरेकल गार्डन बघून या, तर तुम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला सुधारणारच नाहीये तिथं की मी काय बघू, इतकं मोठं गार्डन आहे ते. हेच जर का तो स्वतः टूर मॅनेजर तुमच्या बरोबर आला तर ह्या दिशेनं जा, संपूर्ण तो फिरवून तुम्हाला बाहेर घेऊन येतो, तुमचा व्यवस्थित ते मिरेकल गार्डन बघून होतं. आपलं आपण तुम्ही गेलात आतमध्ये तर तुम्ही एखादं ठिकाण आवडलं की तिथेच थांबलात, बाकीचं गार्डन तुमचं बघणं राहूनच जातं, तुम्हाला आयडियाच येत नाही की बाबा पुढे किती बघायला आहे आणि आपल्याला किती बघायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आवर्जून विचारायला पाहिजे आणि त्या टूर कंपनीची ओळख काय आहे त्याची पण व्यवस्थित चौकशी करायला पाहिजे. असं नाही की पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही बुकिंग केलं की आता लगेच एवढे पैसे पाठवून द्या, ते पैसे पाठवण्यापूर्वी तुम्ही खातरजमा केली पाहिजे की बाबा आपण कुणाबरोबर जातोय आणि ती किती विश्वासार्ह कंपनी आहे.
1: नक्कीच, ज्या युवा लोकांना या बिझनेसकडे वळायचंय तर त्यांना तुम्ही टेकअवे म्हणून काय सांगाल अमृता मॅडम, की काय काळजी घ्या आणि एक काय गोष्टी त्यांच्याकडे हव्यात.
2: पर्यटन व्यवसाय जो आहे ना हा खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणारा व्यवसाय आहे.
1: बरोबर.
2: आणि हा व्यवसाय अजून एक ह्याचं एक प्लस पॉईंट म्हणजे आपल्या बरोबर जे येतात ते आनंद घेण्यासाठी येतात, त्यामुळे आपण एक आनंद देण्याचा व्यवसाय करतो हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे वर्तणूक आहे ती नेहमी सॉफ्टच असली पाहिजे. समोरचा माणूस त्रस्त होऊ शकतो कारण तो कंटाळून आलेला असतो, चला 4 दिवस बाहेर फिरून येऊया तो, पण तुमच्याकडे नेहमी पेशन्स असला पाहिजे कायम, तरच तुम्ही त्याला आनंद देऊ शकाल. आणि दुसरं रोजगार निर्मिती मी यासाठी म्हणते, एक छोटंसं उदाहरण, रत्नागिरीत एक फॅमिली आली फिरायला, तर ते आल्यानंतर

0: नंतर ते हॉटेलमध्ये मुक्काम करणार, रत्नागिरीतल्या गाड्या वापरणार, फिरण्यासाठी गाईड करणार, जेवण इथे करणार, वस्तू खरेदी करणार. मला सांगा किती जणांच्या पर्यंत त्या एका कुटुंबाचे फुल ना फुलाची पाकळी पैसे पोचतात आणि त्या प्रत्येकाला काही ना काही व्यवसाय मिळतो. असंच हे संपूर्ण जगासाठी हा एक पर्यटन व्यवसाय असा आहे की खूप मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते यातनं. त्यामुळे जे कोणी युवा जर का यात येऊ इच्छित असेल तर त्यांनी अवश्य यावं. पण एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, त्यांच्या स्वभावात त्यांनी खूप पेशन्स पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पर्यटन व्यवसायात आलेल्या व्यक्तीकडे असायलाच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे क्विक डिसिजन. क्विक डिसिजन ही अशी गोष्ट आहे, तुमचा डिसिजन चुकता कामा नये करी. एखाद्या ठिकाणी तुम्ही पोहोचलात आणि तिथं तुम्हाला वाटलं की हा इथे ही अडचण येते, तर त्या क्षणी आपल्या बरोबर असलेल्या 30-35 जणांना जाणीवही न करून देता तुम्ही तो डिसिजन घेऊन त्यांना व्यवस्थित पुढचं त्यांचा कार्यक्रम झाला पाहिजे. असं घडतं. आता काही वेळेला असं होतं, गाडी आता आम्ही एकदा गेलो होतो, अचानक आमची गाडी बंद पडली, रात्रीची अंधार होत आला होता, आम्हाला माहिती आहे की पुढे जंगल लागतं. आम्ही क्विक डिसिजन घेतला. आम्ही त्यावेळी हा नाही विचार केला की बाबा आता हॉटेलमध्ये आपण कुठे मुक्काम केला तर किती पैसे जातील. आम्ही तिथे जवळ आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं, सगळ्यांना आम्ही तिथे स्टे करावला, गाडी रिपेअर करून घेतली. गाडी चांगली नसताना लोकांना घेऊन जाणं पैसे वाचवण्यासाठी, अशा गोष्टी टाळाव्या. आणि त्यावेळी असा विचार करून आम्ही तिथे स्टे दिला. दुसऱ्या दिवशीपर्यंत गाडी पहाटे आम्ही गाडी रेडी होऊन आली, पुढचा प्रवास केला. म्हणजे कुठं त्यांचं साईटसीइंग पण मिस झालं नाहीये आणि रिस्क पण घेतली गेली नाहीये. असा क्विक डिसिजन घेता आला पाहिजे कोणताही, म्हणजे किंतू हे न घाबरता.
1: नक्कीच, कारण नाव तयार होण्यासाठी
0: अनेक वर्ष
1: लागतात.
0: आणि कसं असतं माहितीये का, ही जे पर्यटक आपल्या बरोबर येतात ना, त्या 8 दिवसासाठी आपण त्यांचे पालक असतो. त्यांच्या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना आपल्या भरोशावर पाठवलेलं असतं, बाबा यांच्या बरोबर गेलेत ना, हे त्यांना सुरक्षित आणतील परत. तो एक विश्वास जो त्यांनी ठेवलेला असतो आपल्यावर, तो आपल्याला कायमचा ठेवावा लागतो, तो गमावून चालत नाही. आणि त्यासाठीच आपल्याला पूर्ण प्रिकॉशन्स घेऊनच प्रत्येक डिसिजन घ्यावे लागतात. त्यामुळे क्विक डिसिजन घेणं आणि विचारपूर्वक डिसिजन घेणं हा गुण असणं आवश्यक आहे.
1: श्रीकृष्ण, आज वर्ल्ड टुरिझम डे आहे, तर त्या निमित्ताने आपल्या सगळ्या दोस्तांसाठी एक टेक अवे म्हणून तुला मी रिक्वेस्ट करेन की जे कोकणात कोकण दर्शनासाठी येतात, तर एक 2-3 दिवसांची इटर्निटी देणं आम्हा सगळ्यांना.
2: पहिल्यांदा जे 2000 ते 2010 पर्यंत जी लोक यायची, तर काकू बोलल्याप्रमाणे ती लोक फक्त गणपती बघायची आणि निघून जायची. पण त्याप्रमाणे आता जो येणारा आपला पर्यटन वर्ग आहे तो पूर्ण बदललेला आहे. कारण का लोकांना सोशल मीडियामुळे लोकांना हे लक्षात आलंय की नुसतं बघायला सौंदर्य नाहीये, तर तिथला इतिहास जाणून घेणं जास्त अधिक सौंदर्य आहे. म्हणजे जास्त त्या भागातली माहिती मिळवते, त्या ठिकाणाची सौंदर्य अधिक वाढते. तर त्यासाठी तुम्ही जर कोकणात गणपतीला स्पेसिफिक येणार असाल, तर बा तुम्ही कोकणात आल्यावर तुमचे कोण मित्र असतील, परिवार असतील, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन गणपती बघितले, तिथल्या महाआरती अटेंड केल्यात किंवा ह्या गोष्टी अटेंड केल्यात, तर तुम्हाला ह्या गोष्टी अनुभव मिळतील. आणि त्याचबरोबर तुम्ही रत्नागिरी फिरायला जर तुम्ही येत असाल, तर तुम्ही आल्यावर रत्नागिरी सिटीमध्येच बघायला भरपूर ठिकाणं आहेत. जसे काही 2-3 बीच आहेत, मांडवी बीच आहे, भाटे बीच आहे, नंतर त्याचप्रमाणे बीचच्या जवळ असून सुद्धा गोडा पाण्याचं झरा असणारं हे झरी विनायकाचं ठिकाण आहे, तुम्ही ते बघू शकता. तुम्ही पावस साईडला गेलात तर स्वामी स्वरूपानंदांचं छानसं मोठं मंदिर आहे. लोकांना माहीत नाहीये की वाटेत जाताना उजव्या साईडला त्यांना डोंगराची पूर्ण कडा आणि त्याच्या पुढे अथांग समुद्र मिळतो बघायला. हे लोकांना रस्त्यावरून कळत नाही, तर तिथे गेले तर त्यांना तिथे पांडवकालीन व्ही सुद्धा बघायला मिळते. आणि जर त्यांनी लोकांशी कॉन्टॅक्ट केला, तर त्या भागात असलेली कातशिल्प की जी माझ्या मित्राने 2015 पासून सुरुवात झालीये, की जी लोकांना आता समजायला लागली कातशिल्प आहेत, तर तिथे ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतात. किंवा तुम्ही त्याचप्रमाणे गणपतीपुळे साईडला जरी गेला, तरी गणपती साईडला जाताना आरेवारीचा समुद्र किनारा आहे, गणपतीपुळ्यापर्यंत लोक जायची. पण पुढे गेल्यानंतर जयविनायक मंदिर आहे आणि तिथे कराडेश्वर म्हणून सुद्धा एक ठिकाण आहे, खूप सुंदर ठिकाण आहे, ते सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता. आणि त्याचप्रमाणे पतितपावन मंदिर आहे, लोकमान्य टिळक जन्मस्थान आपल्याला बघायला मिळतं, 18 तासाचा गणपती आहे. नंतर भगवती किल्ल्यावर गेल्यावर तुम्हाला तिथे ऐतिहासिक माहिती मिळते, छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरीतून काय केलंय हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि तो डोंगर तिथंच का आहे, तो किल्ल्याची रचना तशी का झाली, ती देवी तिथंच का बसलीये, हे संपूर्ण आपल्याला तिथे बघायला मिळतं. म्हणजे जे समुद्र किनारे आहेत ते नुसते समुद्र किनारे आहेत की रत्नागिरीच्या इतिहासामध्ये त्याचा काय हातभार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं.
1: नक्कीच, तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलवरती जावा आणि ही पर्यटन स्थळं नक्की नोट डाऊन करून घ्या. तुमच्यासाठी हा आजचा टेक अवे ही फ्री इटर्निटी होती. खरंच खूप खूप धन्यवाद. वर्ल्ड टुरिझम डेच्या औचित्याने तुम्ही दोघंही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी मनमुराद गप्पा मारल्यात. बॅकएंडला काय चालू

0: तू असतं हे खूप सोप्या भाषेत सांगितलं, त्याबरोबर ऑनफील्ड सुद्धा काय असतं आणि एक कस्टमर या व्ह्यूने सुद्धा तुम्ही दोघं जण त्या भूमिकेत जाऊन कसं वाटतं आणि त्यांनीही कसं डील करावं. खूप छान अशा मनमुरात गप्पा मारल्यात अमृता मॅम आणि श्रीकृष्ण, तुम्ही इथे आलात, खरंच खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: चला तर फ्रेंड्स, याच नोटवरती मी मीरा तुमचा इथेच निरोप घेतेय. परत भेटूस पुढच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत बाय बाय. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित करू.

घरत गवत नाही न खपत तसत गवत राणा मंदी घरून मुठीत मुळात छाटीत फेकत आटीत उन्हा मंदी

0: चिमण्यांची शाळा चित्रपटासाठी सुधीर फडके आणि ललिता फडके यांनी गायलेलं, ग दि माडगूळकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत सुधीर फडके यांचं होतं.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
3: आपुलकी आधार.

उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकत होतात. आंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं हे गीत दादा कोंडके यांचं होतं, संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: बालदोस्तांनो नमस्कार. नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जमतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. कसे आहात बालमित्रांनो? अभ्यास, खेळणं, शाळा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सगळं मस्त सुरू असेल, हो ना? चला कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीतानं.
1: आय एम युअर PC.
2: स्टार्ट.
1: वेलकम.
2: कार्य से

0: आणि आता बालदोस्तांनो, आपण ऐकणार आहोत लेख काकडे या मल्टी टॅलेंटेड बालमित्राशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत. मला आशा आहे तुम्हाला सुद्धा ही बातचीत खूप खूप आवडणार आहे.
1: गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलं आहे लेख पवन काकडे याला, जो 12 वर्षाचा आहे आणि 7वीत शिकतो आहे. तो ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ऑब्झर्वेशन करू शकतो. तसंच इतक्या लहान वयात सुद्धा तो योगा, मेडिटेशन, प्राणायाम शिकवून आणि सांगून सगळ्यांना प्रेरित करतोय. त्याचा लोहित मतानी सरांनी, नितीन गडकरी सरांनी सत्कार सुद्धा केला आहे. तेव्हा आपण त्याच्याशी बातचीत करूया, त्याच्याबद्दल आणि त्याच्या या सगळ्या कार्याविषयी जाणून घेऊया. लेख, तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
2: थँक्यू.
1: सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
2: माझं नाव लेख पवन काकडे, मी क्लास 7 मध्ये शिकतो. माझ्या स्कूलचं नाव नारायण इटेकिनो. माझ्या मम्मीचं नाव किरण पवन काकडे, ज्यांनी हे मला शिकून दिलं आहे.
1: तू ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत न पाहता वस्तू ओळखू शकतो, तर ते कसं काय आहे?
2: मी हे प्राणायाम, मेडिटेशन, ब्रेन जिम, योगा हे सगळं करून हे साध्य केलं आहे.
1: अच्छा, तू हे कधीपासून करतोयस? मग
2: मी हे 4 वर्षापासून हे

0: अच्छा बरं, तू योगा प्राणायाम कधी करतोस?
1: मी योगा प्राणायाम सकाळी उठूनच करतो 6:30 वाजताच.
0: अच्छा बरं, तुला हे सगळं योगा प्राणायाम, ब्रेन जिम, मेडिटेशन हे सगळं तुला कोण शिकवतं?
1: हे सगळं माझी मम्मी किरण पवन काकडे यांनी मला साध्य करून ठेवलं.
0: बरं, तुला हे सगळं करून कसं वाटतं? योगा करून, मेडिटेशन करून, आणि तू सांगितलं की तू सगळ्यांना इन्फ्लुएन्स पण करतोस, तू सगळ्यांना प्रेरित पण करतो, तर आतापर्यंत तू कुठे कुठे गेला आहेस आणि कुठे कुठे हे तुझं काम केलं आहेस?
1: मी आतापर्यंत कोर्स घेतले आहे, बालगृहात घेतले आहे, मुलींचे बालगृह, मुलांचे बालगृह
0: हाँ
1: आणि आंधळ्या मुलांचे बालगृह,
0: हाँ
1: आदिवासी मुलांचे बालगृह
0: अच्छा
1: आणि खूप सारे कोर्स पण आहे तिथे
0: हाँ
1: मी शिकवलं.
0: बरं, तू काय काय शिकवलं आहेस मग?
1: इथे मी योगामध्ये फिंगर एक्सरसाइज शिकवली आहे, ब्रेन जिम शिकवली आहे,
0: हाँ
1: खूप सारे योगा पण शिकवले आहे,
0: अच्छा
1: मेडिटेशन कसं करते हे शिकवलं आहे,
0: बरं,
1: ओमकार भ्रामरी, कॅंडल मेडिटेशन, खूप सारे टाईपचे मेडिटेशन शिकवले आहे मी.
0: अरे वा, खूपच छान. मग तुला या सगळ्याचा अभ्यासात फायदा होतो का आणि तो कसा
1: हो,
0: होतो तो आम्हाला सांग.
1: मला अभ्यासात तर खूप छान फायदा होतो आणि मी जेव्हा मी अभ्यास करायला बसतो तेव्हा मला सगळं काही आठवण राहते जे मी.
0: कॉन्सन्ट्रेशन तुझं वाढायला
1: हो
0: मदत होते.
1: खूप.
0: तसंच लेख, तू योगा करतो, प्राणायाम करतो, मेडिटेशन सुद्धा करतोस, तर हे जे ब्लाइंड फोल्ड 500 मीटरपर्यंत तू न पाहता वस्तू ओळखू शकतोस, तर हे अचीवमेंट तू कसं काय केलं आहेस ते आम्हाला सांग.
1: मी हे ब्लाइंड फोल्डर राहून तर 500 मीटरपर्यंत बघू शकतो, अजून
0: अच्छा
1: मी थिंग्स पण ओळखू शकतो काय काय लोक करताय. मी वर्ल्ड रिकॉर्ड कारचे चेक केलं होतं, कोणते कोणते कारचा नंबर प्लेट
0: अरे वा,
1: आणि कलर्स हे सगळं काही मी कारचं सांगितलं होतं दुरून.
0: म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून तू
1: हो
0: हे दुरून सगळं ओळखू शकतो.
1: हो
0: अरे वा, खूपच छान.
1: एक कॉटनच्या बाहेर अजून प्लेट लागून राहते
0: हाँ
1: त्या याच्यात
0: अच्छा
1: पट्टीवरती
0: हाँ
1: आणि बाहेरून ब्लॅक कवर राहते.
0: बरं, तू हे सगळं कशावरून ओळखतोस?
1: मी कोणत्याही चीजची स्मेल घेऊन त्याला ओळखू शकतो आणि
0: हाँ
1: अगर स्मेल घेऊन नाही आलं तर मी थर्ड आयवरून बघू शकतो. जसं की शंकरजीची तिसरी आँख होती
0: हाँ
1: ती तुम्ही बघू शकतो, तसं आमच्यात पण आलं आहे. जसं की पहिलेचे ऋषी मुनी होते
0: हो.
1: त्यांना सगळं काही कळत होतं कोण आलं कोण जात आहे, तसं आमच्या याच्यात पण तसं साध्य झालं आहे.
0: अरे वा, तर मग तू रोज ही जी साधना आहे तुझी, तू किती वेळ करतोस
1: मी हे 1 ते 1.5 घंटे करतो.
0: रोज सकाळी?
1: मेडिटेशन वगैरे.
0: बरं बरं, तू अभ्यास, तुझं होमवर्क आणि तुझ्या शाळेच्या ॲक्टिव्हिटीज किंवा तुझ्या बाकीच्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज हे सगळं आणि योगा प्राणायाम मेडिटेशन हे कसं काय मॅनेज करतो?
1: मी हे सगळं जसं की मी तुम्हाला डेली रुटीन सांगितला मी कसं
0: हो
1: कसं करतो करून,
0: हो
1: तर मी अभ्यास अभ्यासमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि अभ्यास सगळ्यात जास्त करतो.
0: तसंच लेख, तुझी प्रेरणा कोण आहे, तुला कोण सगळं हे सांगतं?
1: मला माझी मम्मी शिकवते हे
0: अच्छा,
1: सगळं
0: आणि शाळेतून तुला कसं काय सपोर्ट मिळतो सगळ्यासाठी?
1: छान एकदम.
0: एकदम सगळे छान सपोर्ट करतात. बरं, तसंच लेख, तू आता तसा 7वीत शिकतो आहेस, तर तुला पुढे जाऊन भविष्यामध्ये तुझे काय प्लॅन्स आहे, तुझे फ्युचर प्लॅन्स आम्हाला सांग, तुला काय बनायला आवडेल?
1: मला भविष्यात न्यूरोसर्जन आणि नीट करायचं आहे,
0: वा
1: MBBS करायचं आहे.
0: अच्छा, खूपच छान. खूप लहान वयातच तुझा फोकस खूप उत्तम आहे लेख. तसंच लेख, आपण खूप छान गप्पा करतो आहे, तर तुझ्या हॉबीज कुठल्या कुठल्या आहेत, तुला काय काय खेळायला आवडतं ते आम्हाला सांग.
1: मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं,
0: हां
1: चेस खेळायला आवडतं,
0: अच्छा
1: कॅरम पण.
0: लेख, आता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग, तुला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहे, खूप सारे पुरस्कार, खूप सारे प्राइजेस मिळाले आहे, तर ते आम्हाला सांग, कुठले कुठले प्राइजेस मिळाले आहेत तुला?
1: मला 6th मध्ये इंडिया वर्ल्ड रिकॉर्ड मिळाला होता आणि मग त्याच्यानंतर मी 7th मध्ये वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया केला,
0: अच्छा
1: त्याच्यातच मला इंटरनॅशनल वर्ल्ड रिकॉर्ड मिळाला वर्ल्ड रिकॉर्ड इंडियामध्येच. मग त्याच्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला आणि आता गिनीजचा ट्राय करतं.
0: खूप खूप अभिनंदन तुझं लेख, खूप छान तुझी वाटचाल सुरू आहे.
1: ब्लाइंड फोल्डमध्येच मला सगळे अवॉर्ड मिळाले.
0: अच्छा बरं बरं, तर तुझी घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती, घरच्यांची रिॲक्शन्स कशी कशी होती, आई बाबांना कसं वाटलं?
1: आई बाबांना तर खूप छान वाटलं, माझी बहीणला तर खूपच छान वाटलं
0: हां
1: की एवढे सारे वर्ल्ड रिकॉर्ड कुठे आणले करून.
0: बरं, तू सगळीकडे योगा शिकवतो म्हणजे आता प्राणायाम मेडिटेशन, म्हणजे तू सेमिनार वगैरे घेतोस, तर तुझा अनुभव

0: कसा आहे आणि लोकांचा अनुभव कसा आहे, त्यांना कसं वाटतं?
1: माझा अनुभव तर खूप छान आहे. लोकांना वाटतं की माझे मुले पण शिकले पाहिजे.
0: खूपच छान. तुला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जायचं आहे, तर तू त्याच्यासाठी कशी तयारी करतो आहेस? ते अचीव करायला तुला अजून किती मीटर्सपर्यंत ओळखू शकायला हवा ते आम्हाला सांग.
1: जेव्हा मी पहिला वर्ल्ड रिकॉर्ड बनवला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की मला गिनीस वर्ल्ड रिकॉर्ड बनवायचा आहे.
0: वा,
1: आणि आता तर माझी तयारी चालू आहे की मला टेलिकिनेसिस करायचं आहे.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे आपण मी तशी तयारी करतो आता,
0: हां,
1: आपण कोणत्याही चीजला बिना हात लावून त्याला हलवू शकतो, याची
0: अच्छा.
1: तयारी. आणि 500 मीटर नाही, 700-800 मीटर पर्यंत मला डायरेक्ट हे करायचं आहे, 1 किलोमीटर.
0: अरे वा, खूप छान. तुला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची तयारी तू कशी करतो आहेस?
1: याच्यातच करता पूर्ण 1 किलोमीटर पर्यंत एवढा रोज ऑब्झर्वेशन करून पाहता, 6 वाजता उठूनच
0: हां,
1: ज्या मेडिटेशन करतो त्याच्यानंतर करून बघतो.
0: अच्छा.
1: आणि मग टेलिकिनेसिसची प्रोसेस मी रात्री कॅन्डल मेडिटेशनवरती करतो. कॅन्डलला हालून पाहतो पहिले, कॅन्डलची फ्लेमला.
0: कॅन्डलच्या फ्लेमला हालून पाहतो तू? हां, तर टेलिग्नेसिस बद्दल आम्हाला सांग, त्याच्यात काय काय करतो तू?
1: टेलिकिनेसिसची खूप सारे मूवीज पण बनले आहे.
0: हां,
1: आणि टेलिकिनेसिसबद्दल मी खूप सारे ऑब्जेक्ट्सला हलवून पाहतो, पेपरचे मॉडेल्स.
0: बरं, लेख टेलिकिनेसिस म्हणजे काय आणि त्याच्यात काय करतात हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग.
1: टेलिकिनेसिस म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला बिना हात लावून त्याला हलवणे.
0: अच्छा.
1: जेव्हा तक की आपल्याला काही करायचं नाही असलं, जसे 800 लोक राहते,
0: हो
1: त्यांना असं वाटतं की मला सुपर पॉवर मिळाली पाहिजे अशी,
0: हो
1: तर ते असे करून पाहते पण करत नाही,
0: हो करू
1: होऊनच
0: नाही
1: नाही,
0: शकत.
1: करूच नाही शकत ते. जेव्हा ते याच्यावरती प्रॅक्टिस करणार तेव्हा ते करू शकणार ना.
0: बरोबर आहे.
1: ऑब्जेक्ट्स हलवणं
0: हां,
1: हे खूप मोठी गोष्ट झाली.
0: आणि ही प्रॅक्टिस कशा प्रकारे केली जाते?
1: जसं की हा माईक आहे,
0: हो
1: हा तुम्ही समजून घ्या कॅन्डल फ्लेम आहे.
0: हो
1: याला आपण जेव्हा असं एक बॉल बनवतो तेव्हा ते चीज हलते, समोर जाते, मागे जाते, ज्या साईडला आपण हात करतो त्या साईडला ते ऑब्जेक्ट घुमते.
0: तर मग तू हे सगळं कशा प्रकारे साध्य करू शकतोस की बिना हात लावता तू ऑब्जेक्ट सुद्धा हलवू शकतोस, तर हे तू कसं साध्य करतोस?
1: कॅन्डल मेडिटेशन करून
0: कॅन्डल
1: एकच साध्य आहे.
0: रोज रात्री कॅन्डल मेडिटेशन करतो आणि ते किती वेळ करतोस मग?
1: अर्धा घंटा.
0: अच्छा, मग ते तुला सगळं आई सांगते तुझ्या?
1: हो, माझी आई पण बसते सोबत आणि माझी बहीण पण बसते,
0: बरं,
1: तिघही बसतो रोज अंधारात.
0: तर ती पण हे ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ओळखू शकते का ऑब्जेक्ट?
1: नाही, फक्त हे 4 ते 18 मधातले मुलांना हे ऑब्झर्वेशन येते.
0: 4 ते 18
1: अठरा पण
0: वयोगटातल्या?
1: अठरा पण नाही,
0: हां,
1: जेव्हा त्यांची मेमोरी मध्ये काही आहे नाही. जसं की आपण हे सगळं काही करत राहतो, मेडिटेशन वगैरे, तेव्हा तेव्हा त्यांच्या डोक्यात चालू राहते मला हे करायचं, हे करायचं, हे करायचं. तसं त्याच्याने होतच नाही, आपला ब्रेन तेव्हा पूर्ण खाली पाहिजे हे
0: अच्छा,
1: करायसाठी.
0: तर वयोगट 4 ते 18 आहे हा, त्याच्यावर नाही करू
1: म्हणतात
0: शकत.
1: त्याच्यात.
0: बरं लेख, आपण तुझ्या ब्लाइंड फोल्ड विषयी गप्पा करतो आहे, तर या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? फिरायला जायला आवडतं का किंवा काही अजून मूवीज बघायला आवडतात का?
1: हो, खूप साऱ्या जागी फिरायला जातो मी.
0: कुठे कुठे गेला आहेस फिरायला?
1: माउंट म्हणजे अशी जशी हे राहते ना ब्रिज सारखं, तिथे मला फिरणं आवडतं.
0: अच्छा,
1: बोट वरती असं,
0: बरं.
1: क्रूज वरती.
0: तसंच लेख, लहान मुलांना किंवा जे आता विद्यार्थी आहे 18 पर्यंतचे किंवा ज्यांना काही अचीवमेंट करायचं आहे, तर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तू त्यांना काय सांगशील, कसं करायचं आणि अभ्यासाबद्दल काही सांगशील का टिप्स?
1: त्यांना मी पहिले प्रेयर सांगणार सकाळचे आणि नाईटचे.
0: हां,
1: अगर आपण निगेटिव्ह काही बोललं स्वतःच तर काही होणारच नाही ते साध्य. पॉझिटिव्ह बोललं तर सगळं काही होऊ शकते,
0: अच्छा, म्हणजे निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे.
1: इम्पॉसिबल काहीच नाही. म्हणून आपल्याला हे प्रेयर बोलायची असते.
0: अच्छा.
1: निगेटिव्ह बोललं तर जसं की मला बनायचं हे न्यूरोसर्जन. आणि अगर मी दुसऱ्या वर्षी बोललं की मला इंजिनिअरिंग करायचे तर काहीच नाही मिळणार. एकच एकाच ह्याच्यावरती पूर्ण
0: फोकस पाहिजे.
1: हो, जर पण तर बनत नाही तर बंद. पहिले मी सकाळची प्रेयर बोलून दाखवतो.
0: हो,
1: सगळ्यांना स्ट्रेट बसायचे राहते.

0: ने हाथ जोड़ून डोले बंद करून बोला था रहते,
1: हाँ
0: मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ, मेरा कंसंट्रेशन पावर हाईएस्ट है, मैं अपने क्षमता से ज़्यादा पढ़ता हूँ, एक दिन मेरी सफलता निश्चित है, ऐसा ही हो ऐसा ही हो ऐसा ही हो, थैंक यू। हे सकाची पिराथली,
1: हो
0: अदर नाइट सेवन प्रेयर में बोलना करो, थैंक यू गॉड फॉर एवरीथिंग, मेरा आज का दिन बहुत अच्छा गया, ऐसे ही मेरे बाकी दिन जाए, मुझे मेरे क्लास में 90 अबव परसेंटेज मिल चुके हैं, मैं अपने फ्यूचर में सक्सेस हासिल कर चुका हूँ, ऐसा ही हो ऐसा ही हो ऐसा ही हो, थैंक यू।
1: वाह,
0: हे नाइट चिप रे अनि
1: अच्छा
0: मेडिटेशन मध्ये ओमकार भ्रामरी अनुलोम विलोम हे तीन राहते मेडिटेशन मध्ये, त्याचा मी आता बेनिफिट वगैरे सांगणार।
1: हो सांग।
0: पहिले ओंकार कसं करते ते सांगणार, हे आपल्याला 10 वेळा करायचे असते, भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे पण 10 वेळा करायचे असते। आता ओंकारचे फायदे, ओंकार हा गणेशजीचा दुसरा नाव आहे
1: हो
0: ओंकार, आणि आपण गाडीवरती पण आणि घरावरती पण आपण हा ओंकार ना तर स्वास्तिक बनवतो, हा पॉझिटिव्ह राहिला पाहिजे म्हणून, आणि ओंकार केल्याने आपल्या बॉडीमध्ये 3 चक्र ऍक्टिवेट होते, ओ म्हणल्याने आपल्या बॉडीमध्ये नाभी चक्र ऍक्टिव्ह होते, आणि म बोलल्याने आपल्या बॉडीमध्ये थ्रॉट चक्र ऍक्टिव्ह होते, आणि बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह होते, हे 3 चक्र ऍक्टिव्ह होते। आता अनुलोम विलोम एक हात एक एक एका हाताच्या थंबनी एका नोस्टिलला बंद करायचं आणि दुसऱ्या नोस्टिलने श्वास घ्यायचं आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची, आणि मग ज्या ज्या नोस्टिलने आपण श्वास घेतली त्याला थंबनी त्याला स्मॉल फिंगरनी बंद करायचा आणि लेफ्ट साईडच्या नोस्टिलनी श्वास सोडायची, आणि ज्या ज्याने आपण श्वास सोडली होती त्यांनी वापस घ्यायची श्वास आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची, मग दुसऱ्या नोस्टिलने सोडायची, हे अनुलोम विलोम। अनुलोम विलोमने आपल्या ब्रेनमध्ये ब्लड सर्क्युलेशन फ्लो होते,
1: अच्छा
0: आपल्या थंबने आपले दोन्ही कान बंद करायचे आणि आपल्याला समोर जेणेकरून आपल्याला बाहेरची आवाज नाही आली पाहिजे, आणि असे समोरचे डोळे बंद करून समोर हात ठेवून करायचा, हे पण 10 वेळा करायचे असते। हे केल्याने आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होतात। आता न्यूरॉन्स म्हणजे का हे कोणास नाही, न्यूरॉन्स म्हणजे बॉडी टू ब्रेन, ब्रेन टू बॉडी सिग्नल पोहोचणारा तो न्यूरॉन्स। जसं एक्झाम्पल की मी बोलत आहो तुम्ही ऐकत आहात, तर तुमचा कान सगळ्यात पहिले हा ऐकते का
1: हो
0: बोलताय, हा कान न्यूरॉन्सला सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स ब्रेनला सिग्नल पोहोचवते, तसंच ब्रेन न्यूरॉन्सला वापस सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स कानाला सिग्नल पोहोचवते, हे सगळं काही 1 सेकंदाच्या अंधारात होतो,
1: अच्छा
0: आणि एका भ्रामरीने 1,000 न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होते आणि 10 भ्रामरीने 10,000 न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होते, जेवढे आपणनी भ्रामरी केली तेवढे न्यूरॉन्स ॲक्टिव्ह होणार।
1: खूप छान माहिती सांगतो आहेस लेक, खूपच उत्तम माहिती सांगतो आहेस. तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो?
0: थँक यू, मला हा इंटरव्ह्यू खूप छान वाटला, खूपच छान, बाहेर एवढे सारे अँटिना लागून आहे त्याला बघूनच मला एकदम फीलिंग आली
1: अच्छा
0: काहीतरी मोठं होणार आहे करून, आता
1: वाह.
0: रेडिओमध्ये FM मध्ये आपलं स्पीच जाणार आहे करून।
1: हो आणि तुझ्यासोबतच्या जे छोटे छोटे आपले मित्र मैत्रिणी आहेत त्यांना काय तू सांगू इच्छितो?
0: तुम्ही हे घरी सगळं काही करा, मेडिटेशन जे आता मी सांगितलं ओंकार भ्रामरी वगैरे,
1: हो
0: आणि कॅन्डल मेडिटेशन पण करा, जसं की कॅन्डल एका फुटाच्या हातावर डायरेक्ट एक कॅन्डल ठेवायची, त्याला जळवायचं, फ्लेमकडे एक तट बघत राहायचं, जरपर्यंत आपल्या डोळ्यामधून अश्रू नाही निघत
1: हाँ
0: तरपर्यंत ते कॅन्डलच्या ज्योतकडे बघतच राहायचं।
1: लेख, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या फ्युचर प्लॅन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.
0: थँक्यू।
1: क्या बात है, बाल दोस्तांनो.

लेख काकडेचं व्यक्तिमत्व काही वेगळंच आहे. लहान वयात त्यांनी खूप काही अचीव केलंय. आत्ताच आपण लेख काकडे ह्याच्याशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत ऐकली, आणि जाता जाता आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत.

बालदोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिका ताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: बालदोस्तांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM.

0: गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
3: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
2: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
4: श्रोतेहो, भाऊदाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका, नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून. लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर दोन्ही वेळेला. जरूर ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम.
2: 1858 साली राणीनं भारत.
5: पार्टी हवी
6: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
7: आयडिया, इथेच करूया पार्टी.
5: पिझ्झा पार्टी,
6: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
8: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
5: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
6: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
8: RBI सांगते, बँक कार्बन सतर्क राहा.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. दहशतवाद विरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेच्या पलीकडे जाऊन भारतीयांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही. मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखाने उभं असल्याचं ते म्हणाले. त्याच वर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दल

0: त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं सांगून पर्यावरणाचं रक्षण करताना आपण संपूर्ण जीवनव्यवस्थेला बळकटी देतो असं ते म्हणाले. आणि स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं. नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संकल्प केला असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: हाल ही में देश के लाखों युवाओं ने नशे के विरुद्ध ड्रग्स के खिलाफ एक बहुत महत्वपूर्ण संकल्प लिया है. युवाओं ने खुद भी नशे से दूर रहने की प्रतिज्ञा ली है और इस संदेश को दूसरों तक पहुंचाने की जिम्मेदारी भी ली है. ये सब हो रहा है नशा मुक्त युवा अभियान के तहत.
0: आपला समाज पूर्णतः कुपोषणमुक्त करायचं उद्दिष्ट प्रधानमंत्र्यांनी सर्वांसमोर ठेवलं. कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित असल्याचं सांगत विविध राज्यांमधल्या पोषण माह उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातले शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालकांच्या प्रयत्नांचंही त्यांनी विशेष कौतुक केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गावागावात आणि छोट्या शहरांमध्ये प्रतिभावान खेळाडूंचा शोध घ्यायची गरजही त्यांनी मन की बातमधून व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा सीमांपलीकडेही लोकप्रिय होत असल्याची प्रचिती आल्याचं मोदी म्हणाले. थायलंडमधल्या गणेश हिमाल संग्रहालयाचा आणि महाराष्ट्रातल्या अष्टविनायक परंपरेशी असलेल्या त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत अल निनो परिणाम राहील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा करावा लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. घटनादत्त प्रक्रिया आणि यंत्रणांवरचा नागरिकांचा विश्वास डळमळीत करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह सर्वच विरोधक खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्यांनी केला. 3 निवडणूक आयुक्तांमधल्या एका वाक्यतेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला ते उत्तर देत होते. राज्यातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. धुळे जिल्ह्यात जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवल्यामुळे आगामी काळात भूजल पातळी वाढून दुष्काळाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुलवाडे, जामफळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगाने पूर्ण करायचे निर्देश त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडपिल्ली हिनं रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे यानेही रौप्य पदकाची कमाई केली. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्य पदक पटकावलं तसंच तेजस्विन शंकरनं डॅक्थलॉन प्रकारात कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंहयानं तर महिला एकेरीत अनाहत सिंहयानं रौप्य पदक मिळवलं. अंतिम सामन्यात दोघांनाही मलेशिया

0: भारताच्या प्रतिस्पर्ध्याकडून पराभव पत्करावा लागला. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पांगल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करायचा निर्णय घेतला, मात्र वेस्ट इंडिजची सलामीची जोडी लवकर फोडता आली नाही. जॉन केम्बेल आणि जस्टिन ग्रीव्ज या जोडीनं पहिल्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. ग्रीव्जनं 101 तर कॅम्बेलनं 62 धावा केल्या. अमीर जंगून नाबाद 58 धावांचं योगदान दिलं, त्यामुळे निर्धारित 50 षटकांमध्ये वेस्ट इंडिजला 7 गडी गमावून 295 धावा करता आल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णानं 2 तर नितीश कुमार रेड्डीनं 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 9 षटकांमध्ये बिनबाद 64 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि प्लास्टिकला हरित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्रानं बांबू आधारित अर्थव्यवस्था विकसित करावी असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. ते आज मुंबईत बांबू आधारित अर्थव्यवस्था आणि शाश्वतता या विषयावरच्या शिखर परिषदेत बोलत होते. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात भक्कम बांबू मूल्यसाखळी विकसित करून स्थानिक शेतकरी आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र पावलं उभारू शकतं असं त्यांनी सुचवलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाड्यात हवामान कोरडं होतं. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना, पंचनामे सुरू. कोणताही दुष्काळबाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. राज्यातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढं विजयासाठी 296 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:11:30 झालेले आहेत. ऐकूया स्वच्छ भारत अभियान गीत.

स्वच्छ भारत अभियान गीत प्रणव हरिदास आणि सहकलाकारांच्या आवाजात आपण ऐकलं. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. मन की बात वर आधारित वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 138 भागात देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी देशाच्या सुरक्षेपासून ते स्वच्छता अभियान आणि स्थानिक अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकला. सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असताना भारताच्या कठोर दहशतवादविरोधी भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी मोढेरा सूर्य मंदिराच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून दिली. सणासुदीच्या काळात आरोग्य जपण्याचं आणि स्थानिक कारागिरांना बळकट करण्यासाठी व्होकल फॉर लोकल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं. वारसा, विकास आणि सुरक्षा यांचा सुरेख संगम आजच्या मन की बात कार्यक्रमात ऐकायला मिळाला. श्रोते हो, 28-29 सप्टेंबरला दहशतवादाविरोधात भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीय सैन्यानं पाकिस्तानातल्या दहशतवादी तळांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक हा आजच्या भारताच्या दहशतवादविरोधातल्या झिरो टॉलरन्स धोरणाचं एक नवं उदाहरण ठरलं, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात भारताची ताठर भूमिका मांडली.
1: 10 वर्ष पहले 28-29 सितंबर 2016 को भारतीय सेना ने पाकिस्तान में आतंकी ठिकानों पर सर्जिकल स्ट्राइक की थी. एलओसी के उस पार जाकर हमारे वीर जवानों ने जिस तरह आतंकवाद के खिलाफ कार्रवाई की थी वो देख दुनिया हैरान थी. सर्जिकल स्ट्राइक ने डंके की चोट पर पूरी दुनिया के सामने भारत की आतंकवाद विरोधी नीति का एक नया उदाहरण प्रस्तुत किया.

अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या 100व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना नमन करत राम मंदिर आंदोलनातील त्यांचं योगदान आणि सामाजिक विषमतेविरुद्धच्या लढ्याची प्रधानमंत्री मोदी यांनी आदराने आठवण काढली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.

मन की बात विशेष वृत्त विशेष कार्यक्रम आता आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत। शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत। माझा आभार माझा शिवार।

नमस्कार श्रोते हो, आजच्या माझा वार माझा शिवार कार्यक्रमात मी दिनेश शाळावतकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण कीर्तन ऐकणार आहोत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 5 आश्विन, शके 1948, दिनांक 27 सप्टेंबर 2026. सुरुवातीला जाणून घेऊया शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. हा होता शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. मंडळी, आजच्या कार्यक्रमात वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकणार आहोत. कीर्तनकार आहेत धीरज शर्मा आणि सहकारी. ऐकूया तर वारकरी सांप्रदायिक कीर्तन.

चतुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमन माझी गुरुराया महाराज दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझी जीवीची विश्रांती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा भारुडी या प्रकरणातील चार चरणाचा अभंग आहे. विठाल विठाल अभंगाची प्रस्तावना अशी आहे. महाराज या मृत्यूलोकाकडे जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्मा येत असतो, या मृत्यूलोकामध्ये संत येतात आणि या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही सर्व जीव सर्व प्राणी येत असतो. येणाऱ्यामध्ये सुईच्छा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध आणि अनिष्ठ प्रारब्ध. भगवान परमात्मा परीक्षा प्रारब्धामध्ये बसतो, संत महात्मी सुईच्छा प्रारब्धामध्ये बसतात आणि तुम्ही आम्ही अनिष्ठ प्रारब्धामध्ये बसतो. भगवान परमात्म्याला आणावं लागतं, संत महात्मी स्वतःहून येतात आणि तुम्हाला यावंच लागतं, तुम्हाला यावंच लागतं. याची शास्त्राने तीन प्रकारची कारणं सांगितली. एक मागील जन्मातली वासना, दोन मागील जन्मातलं कर्म आणि तीन मागील जन्मातलं पापुण्य. या तिन्हीलाही संत महात्मीची सुंदर अशी प्रमाणे अगा कर्मी जे उरावे एक वासनेचा संघ होय अंतकाळी आणि जन्मायेने घडे पातकाची मूळ. पण संतांच्या बाबतीत पाहिलं हे तिन्ही कारण शिल्लक नाही तरी सुद्धा संत महात्मी मृत्यूलोकात आलेले दिसतात. कर्माच्या बाबतीत पाहिलं तर अकर्म स्थिती, वासनेच्या बाबतीत पाहिलं तर वासना नाही तर वासनेचं बीज सुद्धा संतांकडे नाही असं संत महात्मे सांगतात. बर पाप पुण्याच्या बाबतीत पाहिलं तर तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा. हे तिन्ही कारण संतांकडे असताना नसताना सुद्धा संत महात्मे मृत्यूलोकात येतात. याचं नेमकं काय कारण आहे तर इथे परोपकार करण्याकरता संत महात्मे मृत्यूलोकात येतात. महाराज संत महात्मे परोपकार करण्याकरता या मृत्यूलोकात आले. आता परोपकार शब्दातच खरा अर्थ लपलेला आहे. पर म्हणजे परमात्मा, उप उपती म्हणजे जवळ आणि कृकर्ती म्हणजे करणे. भगवान परमात्म्याच्या जवळ करण्याकरता जे आले त्यांना संत महात्मे म्हणायचं. मग संत महात्मे मृत्यूलोकात आले आणि जसा अधिकार असेल तसं मार्ग प्रतिपादन करा. अधिकार तैसा दावियाला मार्ग किंवा अधिकार तैसा करू उपदेश. जसा अधिकार असेल तसा समाजाला संत महात्म्यांनी उपदेश करायला सुरुवात केली. पण समाजाकडे पाहिलं की अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी करायला तयार नाही. हे ज्यावेळी संत महात्म्यांच्या लक्षात आलं की आपण सोपं सांगितलं पाहिजे, संसार करून परमार्थ शिकवला पाहिजे, याकरता एक प्रकरण निवडलं आणि त्या प्रकरणाचं नाव आहे भारूड प्रकरण. विठाला विठाला भारूड शब्दाचा अर्थ आहे भा म्हणजे भगवान परमात्मा आणि रूढ म्हणजे व्यावहारिक किंवा संसारिक. संसार करून परमार्थ ज्याला करायचा आहे त्याला भारूड सांगितलं. मग संत महात्म्यांनी भारूड नावाच्या प्रकरण तयार केलं आणि त्या भारूड नावाच्या प्रकरणातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज भगवान परमात्म्याला पकडण्याकरता एक रूपकाच्या शैलीतून प्रथम चरणात

अरिवरी आर पिंपळावरी पार। आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात अरिवरी आर पिंपळावरी पार, पिंपळाच्या खाली पार असतो। ज्ञानेश्वर महाराज वरती कसं काय म्हणायचं, ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगाच्या चरणातून काय प्रतिपादन करायचंय, पुढे म्हणतात खाली कुंभार वरी चाक उभे, कुंभार खाली आणि त्याच्या डोक्यावर चाक आणि गाडगं फिरते। ज्ञानेश्वर महाराजाला या अभंगातून नेमकं काय सूचित करायचंय आपल्याला एक एक शब्दाचा अर्थ पाहावा लागेल, म्हणजे अभंगाचा अर्थ आपल्याला लागेल। आता पहिला शब्द आहे आर। आर कशाला म्हणतात, आरचे अर्थ शब्दकोशामध्ये भरपूर आलेत। आर म्हणजे मध्यबिंदू, आर म्हणजे गाभा, आर म्हणजे अक्ष आणि आर म्हणजे स्थिरीकरण। आणि हा जो आर आहे तो प्रत्येक पदार्थाला आहे आणि अनात्म पदार्थ त्या आर भोवती फिरतात। अगदी सोपं उदाहरण गाडी असते, त्या गाडीला सुद्धा एक आक असते, त्याला संस्कृत मध्ये अक्ष म्हणतात आणि इंग्लिश मध्ये त्याला अक्सल म्हणतात। तो आर आत किंवा अक्सल तो स्थिर आहे म्हणून गाडीचं चाक फिरते। आरचा सोपा जर अर्थ पाहायचा झाला तर जातो सर्वांना माहिती, जात्याला एक खालचा एक पाळू असतो आणि एक वरचा एक पाळू असतो। मधी लोखंडाची जी असते तिला आर म्हणतात। ज्यावेळेस महिला मंडळ त्या जात्यामध्ये धान्य टाकलं जातं त्यावेळेस कोणते कण भरडतात, कोणते कणाचं पीठ होतं आणि कोणते कण वाचतात, की ज्या कणाने त्या आरला पकडले ते मात्र भरडले जात नाही आणि ज्या कणाने त्या आरला सोडले ते मात्र भरडले जात नाही। ज्ञानेश्वर महाराज हाच सिद्धांत आपल्या अभंगातून सांगतात की ज्याने आर रूपी परमात्म्याला पकडले ते काळ नावाच्या चक्रात भरडले जात नाही आणि ज्याने आर रूपी परमात्म्याला सोडले ते मात्र भरडले जातात। विठाला विठाला म्हणतात खाली कुंभार वरी चाक भुवे, खाली कुंभार आणि वरती चाक आहे। आता कुंभार कोण आहे, चाक कोणते आणि गाडग कोणते आणि वरती कस काय। आता हा जो कुंभार आहे तो ब्रह्मदेव रूपी कुंभार आहे, कारण ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडगी घडवले म्हणजे याला शरीर घडवलं। कारण ज्ञानोबाराय स्वतः सांगत सर्वा घटी घट म्हणजे गाडग, ह्या देहाला घट म्हणतात। मग ह्या ब्रह्मदेव रूपी कुंभाराने गाडगी घडवली, पण त्या बिचाऱ्या ब्रह्मदेवाला धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी एकासारखी एक नाही माणसं घडवली। आणि सारखीच जर माणसं घडवली असती, सारखीच जर गाडगी निर्माण केली असती तर व्यवहारामध्ये खूप मोठा घोटाळा झाला असता। नाहीतर आपल्याला जसे गाड्या सारख्या असतात ती ओळखण्याकरता जशी नंबर प्लेट असते पाठीमागे एक आणि पुढे, तसे माणसाला सुद्धा नंबर प्लेट भरावं लागली असते। विठाला विठाला म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ब्रह्मदेव रूपी कुंभाराने ही गाडगं घडवलं आणि गाडगी घडवल्यावर त्याला अभिमान झाला की मी या पूर्ण प्रजेची उत्पत्ती केली, मीच एकटा ब्रह्मदेव जगाचा मालक आहे। ज्ञानोबाराय म्हणले हे ब्रह्मदेवा तू जगाची उत्पत्ती केली पण तू जगाचा करता नाहीये, कारण तुझ्या सुद्धा डोक्यावर काळ नावाचं चक्र फिरते, म्हणजे तुला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागते, ब्रह्मदेवाला जावं लागते। फक्त त्याचं आयुष्य जास्त आहे, शास्त्राने त्याचं आयुष्य सांगितले चार युग आहेत, कृत त्रेता द्वापर आणि कली, चार युगाचे आयुष्य सांगितले, 4,32,000, 8,64,000, 12,96,000 आणि 17,28,000, पूर्ण बेरीज होते 43,20,000 वर्ष, त्याला एक युग म्हणतात। असे 71 महायुग गेल्यावर एक मन्वंतर होतं, असे एक मन्वंतर म्हणजे इंद्रदेवाचा एक आयुष्य आहे आणि अशा ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र जाते। ज्ञानोबाराय सांगतात देहाची पुरंदर 14 जाते, एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्र जातात, म्हणजे असं ब्रह्मदेवाचं आयुष्य जास्त आहे। पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे ब्रह्मदेवा जर तू त्या भगवान परमात्म्याला नाही पकडलो तर तुझ्या सुद्धा डोक्यावर काळ नावाचं चक्र फिरते, हे ज्ञानोबरायला नवल वाटलं। म्हणून ज्ञानोबराय म्हणतात खाली कुंभार

वरी चाक होय मग आरी वरी आर पिंपळा वरी पार आता पिंपळ कोणता पार कोणता आणि वरती कोणता. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये स्वतः श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात श्री भगवान वाच ऊर्ध्व मूल मद शाख अश्वथम प्राहुरव्यम छंदांशी अश्वपर्णानी यस्तम वेद सवेद्वेद. अरे अर्जुना पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे आणि त्याच्या मुळ्या उलटे असल्यामुळं जिकडं मुळ्या तिकडं पार या सिद्धांतानुसार ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वरती पार आहे आरी वरी आर पिंपळावरी पार खाली कुंभार वरी चाक भुवे. लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज आरला पकडणारे म्हणजे भगवान परमात्म्याला पकडणारे आणि आरला सोडणारे आणि काळात जाणारे असे लोक कलियुगामध्ये किती. त्याचं उत्तर ज्ञानोबा दुसऱ्या चरणात देतात.

संभाळके उंबराला वाळके, आता उंबराला वाळकं लागलं. ह्याच्यातून ज्ञानेश्वर महाराजाला काय सांगायचे? आता पहिला शब्द आहे डंबाळके म्हणजे भरपूर, डंबाळके उंबराला म्हणजे भगवान परमात्म्याला. कारण विष्णू पुराणामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची, भगवान परमात्म्याची विभूती म्हणजे उंबर सांगितली, किंवा तीन देवताचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे, म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे भगवान दत्तात्रेय महाराजांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे उंबर आहे. आणि त्या भगवान परमात्म्याला वाळकं म्हणजे संत महात्मे लागले महाराज, म्हणून संत महात्मे लागले असा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी केला. म्हणून डंबाळके उंबराला वाळके. पुढे म्हणतात पिंपळाला काकड्या लागल्या रे. आता पिंपळ कोण आहे आणि काकड्या कोणत्या लागल्या? तर पिंपळ म्हणजे संसार नावाचा वृक्ष आहे, आणि त्या पिंपळाला म्हणजे संसाराला जे काकड्या लागल्यात ते म्हणजे विषयासक्त. म्हणून डंबाळके उंबराला वाळके, पिंपळाला काकड्या लागल्या रे. लोकांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराज जे संत महात्मे आणि असे विषय असत नेमकं काय करतात ते आम्हाला सांगता का? त्याचं उत्तर अभंगाच्या तिसऱ्याच्या

पहिलं वरले माळी कोल्हा करडो काढी, आता पहिलं वरले माळी म्हणजे माळरानावर कोल्हा करडी काढी, आता माळरान कोणता करडी कोणते आणि कोल्हा कोणता या तीन शब्दाचे अर्थ आपल्याला पाहावं लागेल. माळरान आहे म्हणजे जिथं काही पिकवत नाही, जिथं काही उगवत नाही त्याला माळरान म्हणतात, म्हणजे अधिकारी नसणारे. एक दोन कोल्हा म्हणतात, कोल्हा हा हुशार प्राणी, कोल्हा वाघाची शिकार होत नाही आणि कोल्हा माणसाची शिकार होत नाही म्हणून कोल्हा शब्द संतांना वापरला आणि

करडी करडीचा अर्थ होतो तेल, तेलाचा अर्थ होतो प्रेम, आणि प्रेमाचा अर्थ होतो भक्ती. म्हणजे अधिकारी नसणाऱ्या माणसाकडून संत महात्मे भक्ती करून घेतात हे ज्ञानोबारायांना नवल वाटल्यामुळे ज्ञानोबाराय म्हणतात पहिलं वरले माळी कोल्हा करड काढे. संत महात्मे भक्ती करून घेतात म्हणून जीवनामध्ये संतांना भेटलं पाहिजे. जाता जाता सांगतो संसाराला विटावं कुसंगतीला सुटावं आणि संतांना भेटावं, पण आपलं मात्र उलट होतंय. आपण संसाराला नटावं, कर्ज आपलं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनातून उठावं, कशा संत महात्म्यांची भक्ती होईल महाराज. व संत महात्मे जगाला सांगतात तेही अवघड नाही, शाकाहाराचं करावा भक्षण, चारित्र्याचं करावा रक्षण आणि अध्यात्माचं घ्यावं शिक्षण, अगदी सोपे. म्हणून संत महात्म्यांनी खूप मोठी क्रांती केली. संत महात्मे करतात क्रांती, घालवतात भ्रांती आणि जगाला देतात शांती. म्हणून संतांना भेटलं पाहिजे. पहिलं वरले माळी कोल्हा करोडो काढी, ससा वळी तो वेठी रे. ससा दाव वळतोय. आता ससा कोणाला म्हणतात आणि दाव कोणतं म्हणतात? तर ससा म्हणजे हा भित्रा प्राणी. तशी विषय संसार करतात जे विषयासक्त आहेत त्यांना भित्रे म्हणतात महाराज. कारण आणि जे संसार त्यागतात संसाराविषयी ज्याचे प्रेम नाही त्यांना शुरवाण म्हणतात. जिंकावा संसार येणे नामे तरी शूर, किंवा बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत का लाथाळीला संसार केला षड उर्मिशी मार. म्हणून संत महात्मे सांगतात की मग पहिलं वरले माळी कोल्हा करोड काढी ससा वळी तो विठी रे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जीवनामध्ये भगवान परमात्म्याला पकडा सांगतात. म्हणून डंबाळके उंबर आला वाळके भगवान परमात्म्याला पकडा. प्रत्येक युगामध्ये भगवान परमात्म्याच्या जवळ जाण्याकरता अनेक प्रकार होते महाराज. प्रत्येक युगामध्ये कृतय ध्याय तो विष्णू, त्रेतायाम येतो मकेही, द्वापारी परिचर्यानाम कलवतात हरिकीर्तनात. कृतयुगामध्ये ध्यान होतं, त्रेतायुगामध्ये यज्ञ होतं, द्वापारयुगामध्ये पूजा होती आणि कलियुगामध्ये नामचिंतन आहे महाराज. अहो भागवतकार तर याही पुढे जाऊन सांगतात हरेरनाम हरेरनाम हरेरनाम एव केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरान्यता. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे जीवनामध्ये उद्धार. जिंदगी जप तक रहेगी फुर्सत न मिलेगी कामसी, ऐसा समय निकालो प्रेम करू प्रभु राम से. राम लाम की लूट मची है, लूट सके तो लूट, अंत काल में पछताएगा जब प्राण जाएगा सुट. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती करा आणि भक्ती केल्यावर तो भगवान परमात्मा निश्चित धावून येतो महाराज. की जाता जाता एक मिनिट दो मिनिट कथा सांगून जातो. कथेचा विषय असा एक वेळचा प्रसंग आलाय. 14 वर्षाचा वनवास रामप्रभूचा संपून रामप्रभू अयोध्येत प्रवेश करणार. त्याच्या अधुगरच्या दिवशी भरताने एक सभा बोलवली आणि सभा बोलवल्यानंतर सांगितलं की पूर्ण अयोध्येजनो 14 वर्षाच्या वनवासाला रामप्रभूला जावं लागलं, त्याचं कारण जर कोण असेल तर मी भरत आहे. माझ्यामुळे रामप्रभूला 14 वर्षाचा वनवास जावं लागलं म्हणून मी माझ्यासारखा दुराचारी माझ्यासारखा वाईट कुणी नाही असं भरतजी सर्व लोकांना सांगतात. मी राहणंच बरं नाही असं भरतजी म्हणतात. जवळच नदी वाहत असते, भरतजी पळत पळत जातात नदीकडे आणि नदीमध्ये धाडकीनी उडी टाकून देतात. सगळे अयोध्येजन ढसा ढसा रडायला सुरुवात करतात आणि सांगतात की ज्या भरताने इतका त्यागमय जीवन जगलं असे भरतजी आपल्यातून निघून गेले. सगळे लोक रडायला लागतात पण अचानक एक प्रसंग घडतो. भरतजीच्या उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला दोन भगवे दारी पुरुष वरती आणताना दिसतात. भरत लोकांना अतिशय आनंद होतो आणि ते लोक भरतजी विचारतात या अयोध्यातली कोणीच लोक वाचवू शकत नाही, तुम्ही वाचव कोण आहेत? ते फक्त हात जोडून सांगतात भरतजी भरतजी. भरतजीला राग येतो आणि भरतजी म्हणतात तुमचं नाव कोण आहेत, कोण आहेत तुम्ही? त्यावेळेस भरत जे असतात जे भगवे पुरुषदारे ते सांगतात आम्ही कोण आहे सांगू का, आम्ही ना रामाच्या पादुका आहोत. ज्या पादुकाच्या अहोरात्र सेवा केली ना त्या पादुका तुमच्यावर कसं मरून येऊन देतात. म्हणून जीवनामध्ये भगवान परमात्म्याची भक्ती श्रेष्ठ असते. म्हणून त्या भगवान परमात्म्याला पकडण्याचा सुंदर उपदेश महाराज करतात.

0: वारकरी सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकत होता. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. बरे मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम इथे समाप्त करूया. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्याच्या कार्यक्रमांमध्ये, अर्थात कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात. निरोप घेण्यापूर्वी एक निवेदन.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
2: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: अरे वा, खूप दिवसांनी.
4: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
3: अहो तेच 60 रुपये.
4: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
3: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
4: आणि दुसरी?
3: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
4: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
3: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार. सप्टेंबर महिन्याच्या मन की बात मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्याची संधी मिळते आहे. मी देशभरातील सर्व लोकांचं स्वागत करतो. मन की बात मध्ये आपण देशवासियांच्या सकारात्मक प्रयत्नांना व्यासपीठ देतो, देशाच्या यशाबद्दल बोलतो. भारताच्या अशाच एका मोठ्या ऐतिहासिक यशाला एका दिवसानंतरच 10 वर्ष पूर्ण होणार आहेत. हे यश आहे सर्जिकल स्ट्राईकचं. 10 वर्षांपूर्वी 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. LOCच्या पलीकडे जाऊन आपल्या वीर जवानांनी ज्या प्रकारे दहशतवादाविरोधात कारवाई केली होती ते पाहून संपूर्ण जग अचंबित झालं होतं. सर्जिकल स्ट्राईकनं छातीठोकपणे संपूर्ण जगासमोर भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचं एक नवं उदाहरण मांडलं होतं. दहशतवादी हल्ल्यांमुळे भारतानं दीर्घकाळ ज्या यातना सहन केल्या होत्या, सर्जिकल स्ट्राईक ही त्या वेदनांविरोधातली आपली निर्णायक प्रतिक्रिया होती. गेल्या एका दशकभरात बालाकोटच्या एअर स्ट्राईकपासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंत भारतानं वारंवार हा स्पष्ट संदेश दिला आहे की जर दहशतवाद्यांनी भारतावर नजर टाकली तर त्याला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. मित्रहो, दहशतवादी हल्ल्यांनी भारताला दीर्घकाळापासून जखमा दिल्या आहेत. एक काळ असा होता की जेव्हा भारतात बॉम्बस्फोटांची मालिका घडणं ही अतिशय सामान्य बाब झाली होती. सप्टेंबरच्या याच महिन्यात म्हणजे 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत अनेक निष्पाप लोक मारले गेले होते. या घटनेच्या काही आठवड्यांनंतरच मुंबईत 26/11 खूप मोठा हल्ला झाला होता. मित्रहो, या आधीही प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी व्हायची, परंतु त्याकडे तितकं लक्ष दिलं जात नव्हतं. वेळ निघून जाण्याची वाट पाहिली जायची. आजचा भारत दहशतवादाविरोधात 0 सहनशीलतेचं धोरण अवलंबत वाटचाल करत आहे आणि आपण याचे परिणामही पाहत आहोत. मित्रहो, याच वर्षी 9/11 दहशतवादी हल्ल्यालाही 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये ज्या निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला होता त्यात अमेरिकेनंतर सर्वाधिक नागरिक भारताचे होते.

मला आठवते 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा न्यूयॉर्कमध्ये मी या निष्पाप नागरिकांना आपली श्रद्धांजली अर्पण करायला गेलो होतो आणि आज पुन्हा एकदा मी भारताच्या कोट्यवधी नागरिकांच्या वतीने पीडित कुटुंबांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या देशाचे एक खूप मोठे चित्र आकार घेत आहे. या चित्रात तुम्हीही आहात, तुमचं कुटुंबही आहे, तुमचे शेजारपाजारचे लोकही आहेत. मी बोलतोय भारताच्या जनगणनेबद्दल. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये याचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. 32 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवली गेली आहे. सध्या लडाख, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडच्या दुर्गम आणि बर्फाळ भागात हे काम सुरू आहे. तिथून अनेक प्रेरणादायी अनुभव आमच्या समोर आले आहेत. उत्तराखंडमध्ये जनगणनेची सुरुवात चमोलीतील माणा या गावापासून झाली. माणाला देशातील पहिलं गाव म्हटलं जातं. माणामध्ये सर्वात आधी 83 वर्षांच्या पूर्णिमा रावतजी यांच्यापासून जनगणनेचा प्रारंभ झाला. उत्तरकाशीतील बगोरी गावात होमस्टे चालवणारे हरदेवसिंग राणाजी यांनी डिजिटल माध्यमातून आपली माहिती स्वतः नोंदवली. मित्रहो, जनगणना हे आपल्या सर्वांचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मी 15 ऑगस्टला देखील देशवासियांना आवाहन केलं होतं की यासाठी आपला वेळ नक्की काढा. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतःहून नोंदवण्याची ही सुविधा खूपच सोपी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता. ही सुविधा हिंदीसोबतच 16 भाषांमध्येही उपलब्ध आहे. मित्रहो, यासाठी तुम्हाला जनगणनेच्या ऑनलाईन पोर्टलला भेट द्यावी लागते. हे पोर्टल आहे sesensus.gov.in. या पोर्टलला भेट दिल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक वापरून लॉग इन करा, आपल्या ठिकाणाची नोंद करा, आपल्या कुटुंबाशी संबंधित माहिती भरा आणि ती दाखल करा. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे 15 ते 20 मिनिटांचा वेळ लागतो. यासाठी तुम्हाला कोणताही दस्तऐवज देखील अपलोड करायचा नाही आहे. माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक विशेष आयडी मिळेल. जेव्हा जनगणना करणारे कर्मचारी तुमच्या घरी येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा आयडी सांगू शकता. तुमच्याद्वारे दिलेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर ती जनगणनेचा भाग बनेल. मित्रहो, आतापर्यंत मोबाईलवरून 2,60,00,000 जास्त लोकांनी जनगणना पोर्टलवर आपली माहिती भरली आहे, स्वगणना केली आहे. यासाठी तुमचाही थोडासा वेळ खर्ची होईल, पण देशासाठी हे खूप महत्वाचं आहे. कारण तुमची अचूक माहिती, तुमच्या कुटुंबाची योग्य माहिती देशाच्या भविष्याच्या खऱ्या चित्राची मांडणी करण्यासाठी उपयुक्त असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 27 सप्टेंबरची ही तारीख एका विशेष कारणामुळे आणखी खास झाली आहे. आज अशा एका महान व्यक्तीची 100वी जयंती आहे ज्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं होतं. मी बोलतोय विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्रद्धेय स्वर्गीय अशोक सिंहलजी यांच्याबद्दल. 27 सप्टेंबर 1926 रोजी आजच्याच दिवशी आग्रा इथं त्यांचा जन्म झाला होता. ते समाजात राहूनच तपस्वींसारखं आयुष्य जगले. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी जी दिशा दिली, जी ऊर्जा दिली, आज त्याचाच परिणाम म्हणून आपण अयोध्येमध्ये भव्य मंदिर साक्षात पाहत आहोत. मला तर मोठं भाग्य लाभलं. मी केवळ त्यांचं ते जीवन जवळून पाहिलंच नाही तर मला त्यांच्यासोबत या अभियानात कार्य करण्याची संधीही मिळाली. जेव्हा मी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या अनुष्ठानात सहभागी होत होतो त्यावेळीही मला वारंवार अशोकजी यांची आठवण येणं खूप स्वाभाविक होतं. मित्रहो, अशोकजी यांच्याबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याबद्दल तितकीशी चर्चा होत नाही. राम मंदिर आंदोलनासोबतच त्यांनी सामाजिक भेदभाव आणि विषमतेविरोधातही एक मोठा लढा दिला होता. त्यांचा जन्म एका अत्यंत समृद्ध कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील एक नागरी सेवा अधिकारी होते. त्यांच्या भावा बहिणींमध्ये देखील बहुतांश लोक मोठमोठ्या पदांवर होते. ते स्वतः IIT BHU

चे पदवीधर होते. मात्र असं सगळं असताना देखील त्यांनी समाज आणि संस्कृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं आणि हीच तर महान लोकांची ओळख असते. आज त्यांच्या जन्मशताब्दीच्या प्रसंगी मी त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांच्या वतीनं त्यांना वंदन करतो, माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, या वर्षाची सुरुवात आपण स्वाभिमानाच्या एका महापर्वासोबत केली होती आणि हे पर्व होतं सोमनाथ स्वाभिमान पर्व. आजपासून 1000 वर्षांपूर्वी म्हणजे 1026 मध्ये मोहम्मद गजनी यानं पहिल्यांदा सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता. मात्र जे लोक सोमनाथ मंदिर तोडून भारताची ओळख संपुष्टात आणण्यासाठी आले होते, आज त्यांचं कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही आणि सोमनाथ मंदिर पूर्ण भव्यतेसह विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर भारताला अमरतेचा आशीर्वाद देत आहे. आणि म्हणूनच आपण अत्यंत अभिमानानं यावर्षी सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरं केलं. मित्रहो, ही चर्चा मी आज मन की बात मध्ये पुन्हा एकदा का करत आहे याचंही एक खास कारण आहे. सन 1026 मध्ये जेव्हा गजनीनं सोमनाथ मंदिराचा विध्वंस केला होता, त्याच वर्षी गुजरातमधल्याच मोढेरा इथल्या प्रसिद्ध सूर्य मंदिरावरही हल्ला झाला होता, ते तोडलं गेलं होतं. म्हणजेच मोढेरा मंदिर विध्वंसालाही यावर्षी 1000 वर्ष झाली आहेत. खरं तर त्यावेळी हे मंदिर उभारून फक्त एकच वर्ष झालं होतं, म्हणजे सन 1025 मध्ये या मंदिराची उभारणी राजा भीमदेव यांनी केली होती. मित्रहो, तुम्ही त्या काळाबद्दलचा विचार करा ज्यावेळी इतका मोठा हल्ला झाला असेल, सोमनाथ मंदिरासारखं श्रद्धेचं एवढं मोठं केंद्र खंडित केलं गेलं असेल आणि इतरही अनेक ठिकाणी हल्ले झाले असतील, अशा वेळी कोणत्याही समाजाचं किंवा शासनाचं मनोधैर्य खचू शकलं असतं. परंतु पहिल्या राजा भीमदेव यांनी केवळ गजनीचा सामनाच केला नाही, तर थोड्याच काळात मोढेरा सूर्य मंदिराची पुनरुभारणी सुद्धा केली. या जिद्दीमुळे सोमनाथ मंदिराचाही वारंवार विध्वंस होऊन देखील पुनरुभारणी होत राहिली. तर मित्रहो, मोढेरा सूर्य मंदिरावरही नंतरच्या काळात हल्ले थांबलेच नाहीत. नंतर अल्लाउद्दीन खिलजी यानं पुन्हा एकदा वास्तुकलेचं हे भव्य मंदिर तोडलं. पण मित्रहो, आपण भारताचे लोक सूर्याची उपासना केवळ वास्तू आणि मंदिरांच्या माध्यमातूनच करत नाही. आपली सूर्य उपासना याचा एक अर्थ असाही असतो की प्रकाश, ऊर्जा, विज्ञान आणि सातत्यपूर्णतेची प्रेरणा. आणि म्हणूनच मोढेराही आज केवळ सूर्यमंदिरासाठीच ओळखलं जात नाही, तर गुजरातचं हे गाव देशातलं पहिलं सौर गाव सोलार व्हिलेज बनलं आहे. मोढेरा आज पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतं आणि या गावानं देशासमोर शाश्वततेचं एक उदाहरण ठेवलं आहे. मोढेरामध्ये पर्यटकांसाठी असंख्य आकर्षणं आणि सुविधांचाही प्रारंभ झाला आहे. जानेवारीत मकर संक्रांतीनंतर तिथं मोढेरा नृत्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. या महोत्सवात भारताच्या सांस्कृतिक आणि शास्त्रीय नृत्याचं अद्भुत सादरीकरण केलं जातं. माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही एकदा मोढेराला नक्की जावं आणि भारताच्या या गौरवशाली वारशाचं दर्शन घ्यावं. मित्र हो, भूतकाळासोबतचं आपलं नातं आजही अतिशय जिवंत आहे. यामागे त्या लोकांचं समर्पण आणि परिश्रम आहेत जे या नात्याला अधिक दृढ बनवत आहेत. तमिळनाडूमध्ये तिरुचिरापल्लीतील मनप्पाराई इथं असाच एक अनोखा प्रयत्न केला जात आहे. एका महाविद्यालयातील तमिळ अभ्यास विभागाशी संबंधित असलेले ए सेल्वा राजूजी हा प्रयत्न पुढे नेत आहेत. एका व्याख्यानादरम्यान त्यांना आपल्या एका विद्यार्थ्याकडून काही प्राचीन मूर्तींची माहिती मिळाली होती. या विषयावर चर्चेनंतर त्यांनी प्रत्यक्ष क्षेत्र भेटीचं नियोजन केलं. या भेटीदरम्यान त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असंख्य मूर्ती सापडल्या आणि प्राचीन मंदिरंही दिसली. भूतकाळाशी जोडलं जाण्याचा हा एक रंजक प्रयत्न आहे. अशा प्रकारे आपण आपल्या वारशाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेऊ शकतो. देशाच्या इतर भागातही असे प्रयत्न केले जाऊ शकतात ज्यातून
आपल्याला आपला

ह्या जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळत असते. माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांनंतरच 2 ऑक्टोबर आहे, पूज्य बापूजींच्या जयंतीचा दिवस. बापूंनी आपल्याला जीवनाचे अनेक मंत्र दिले आहेत. स्वच्छता हा देखील त्यापैकीच एक आहे. आपण अनेकदा आपल्या आसपास स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रयत्न पाहतो. हे प्रयत्न अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साह वाढवणारे असतात. समाज माध्यमांवरही अशी छायाचित्र, अशा चित्रफिती, अशा रील्स वारंवार आपलं लक्ष वेधून घेतात. अलीकडच्या काळात मी असे अनेक प्रयत्न पाहिले आहेत. कुठे मध्य प्रदेशात काही तरुण नदी स्वच्छतेचं काम करत आहेत, त्यांच्या छोट्याशा प्रयत्नांसोबत संपूर्ण समाज जोडला गेला आहे. अशाच तऱ्हेनं आंध्र प्रदेशात युवा वर्ग जुन्या विहिरी आणि जलकुंभांची स्वच्छता करत आहेत. यामुळे आपल्या जुन्या वारशांचं पुनर्संवर्धन करण्याचं काम होतंय. मुंबईत काही तरुण समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची मोहीम राबवत आहेत. दर आठवड्याला कोणत्या ना कोणत्या समुद्रकिनाऱ्यावर शेकडो युवा सहकारी एकत्र येत आहेत, स्वच्छतेतून सेवा करत आहेत. इथं दिल्लीमध्ये मुलं आणि युवा वर्ग लोकांना कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आणि आपल्या आसपास स्वच्छता राखण्यासाठी जागरूक करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये युवा विद्यार्थी स्थानिक लोकांच्या सोबतीनं पर्यटन स्थळांवरील बाजारपेठांची स्वच्छता करत आहेत. मित्रहो, या सर्व प्रयत्नांमध्ये एक गोष्ट खूप सहजपणे दिसून येते. कुठे सुरुवात एका व्यक्तीनं केली, मग त्याच्यासोबत आणखी काही लोक जोडले गेले, कारवा बढता गया. आणि हाच तर लोकसहभाग आहे. बापूंप्रती आपली सर्वात सुंदर श्रद्धांजली देखील स्वच्छता हीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण पर्यावरणाचं रक्षण करतो तेव्हा आपण फक्त झाडं, पानं किंवा पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचं संरक्षण करत नाही, तर ती संपूर्ण जीवनव्यवस्था अधिक बळकट करत असतो. देशाच्या विविध भागात सुरू असलेले काही प्रयत्न हीच भावना अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्यासमोर घेऊन येत आहेत. मित्रांनो, आसाममध्ये सोनाई रूपाई वन्यजीव अभयारण्य आहे. एक काळ असा होता जेव्हा या परिसरात हत्तींचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. मात्र हळूहळू जंगलाच्या जमिनीवर मानवी अतिक्रमण वाढत गेलं आणि त्यामुळं हत्ती या परिसरापासून दूर गेले. 3 वर्षांपूर्वी ही जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आणि आता त्याचे आश्चर्यकारक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. हत्ती पुन्हा या परिसराकडे वळत आहेत. ज्या भागातून गेली अनेक वर्ष त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या होत्या, त्याच ठिकाणी आज पुन्हा हत्तींचे कळप मुक्तपणे वावरताना दिसत आहेत. मित्रांनो, आसाममध्येच याच प्रकारचा आणखी एक सुंदर प्रयत्न केला जातोय. या अंतर्गत एका अतिशय लहानशा जीवाचं, पिग्मी हॉगचं संरक्षण केलं जाते. एकेकाळी या जीवाचं अस्तित्व संपुष्टात येतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी केवळ 6 पिग्मी हॉग्सच्या मदतीनं एक संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्यात आलं. त्यांच्या वास्तव्याला पोषक ठरणाऱ्या गवताळ प्रदेशांचाही विकास आणि संवर्धन करण्यात आलं. आणि आज या संवर्धन कार्यक्रमामुळे पिग्मी हॉग्सची संख्या 190च्या वर गेलेली आहे. मित्रांनो, आपलं निसर्गाशी असलेलं नातं केवळ निसर्गाचं जतन करण्यापुरतं मर्यादित नाहीये. अनेकदा आपण निसर्गाची काळजी घेतो आणि दुसऱ्या बाजूनं तोच निसर्ग आपल्या जीवनाचा आधार बनतो. पश्चिम बंगालमधील सुंदरबन परिसरातील काही महिला याच नात्याचं एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवत आहेत. झारखाली येथील या महिला मॅनग्रोव्हची जंगलं निर्माण करत आहेत. यातल्या बहुतांश महिला अशा आहेत ज्यांनी वाघाच्या हल्ल्यात आपल्या पतीला गमावलं आहे. पती गमावल्यानंतर सुंदरबनच त्यांच्या उपजीविकेचा आधार बनलं. त्यांनी लावलेली मॅनग्रोव्हची झाडं आज गावांसाठी नैसर्गिक संरक्षण कवच बनत आहेत. त्याचबरोबर ही झाडं लावल्यामुळे या महिलांना उत्पन्नाचं साधनही मिळालं आहे. मित्रांनो, आपण पर्यावरणाचं जतन करूया, निसर्गाचा समतोल राखूया आणि निसर्गातील जैवविविधतेचं संरक्षण करूया.
या दिशेनं आपण टाकलेलं प्रत्येक पाऊल म्हणजे आपल्या भावी पिढ्यांप्रती आपली असलेली जबाबदारी आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच देशातील लाखो युवकांनी नशेविरुद्ध, अंमली पदार्थांविरुद्ध एक अत्यंत महत्वपूर्ण संकल्प केला आहे. युवकांनी स्वतःही नशेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली आहे आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. हे सर्व नशामुक्त युवा अभियानाच्या अंतर्गत घडत आहे. हे अभियान 100 आठवडे चालणार आहे. यामध्ये माय भारतचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. एनएसएसमधील आपले युवकही या अभियानाचा भाग आहेत. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ देखील या उपक्रमात सहभागी झाली आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आणि आध्यात्मिक संस्थांनीही यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसात देशभरात हजारो संकल्प समारंभ आणि जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मित्रांनो, या अभियानातील एक गोष्ट मला विशेष भावली, ती म्हणजे नशामुक्तीचा संदेश. आपले युवक हा संदेश स्वतःच्या भाषेत, स्वतःच्या पद्धतीनं पुढे घेऊन जात आहेत. मी मन की बात मधून युवकांना आवाहन केलं होतं की त्यांनी आपल्या सर्जनशीलतेच्या माध्यमातून या अभियानाशी जोडलं जावं, आणि मला आनंद आहे की हजारो युवक या आवाहनाला प्रतिसाद देत पुढे आले आहेत. माय भारत या माध्यमातून अँथम, घोषवाक्य लेखन आणि पथनाट्य अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही आपले युवक नशामुक्त युवा या हॅशटॅगसह आपला क्रिएटिव्ह कंटेंट शेअर करत आहेत. म्हणजेच संदेशही युवकांचा, माध्यमही युवांचं, आणि संदेश पुढे घेऊन जाणारे देखील युवाच आहेत. आगामी काळात या अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरं, ध्यान शिबिरं यासारख्या अनेक उपक्रमांचंही आयोजन करण्यात येणार आहे. मित्रांनो, लवकरच आपले अनेक सण आणि उत्सवही येणार आहेत. यावेळी सणांच्या आनंदात सहभागी होत असतानाच आपण आपल्या आजूबाजूलाही थोडं लक्ष देऊया. एखादा युवक चुकीच्या सवयींकडे वळत असेल तर त्याच्याशी संवाद साधूया. एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर तिला आधार देऊया. नशामुक्त युवा, विकसित भारत हा संकल्प आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जाऊया. माझ्या प्रिय देशवासियांनो, यावेळी लाल किल्ल्यावरून मी क्रीडा क्षेत्रासाठी टॅलेंट हंट अभियानाची घोषणा केली आहे. भारतानं क्रीडा क्षेत्रात सातत्यानं उत्कृष्ट कामगिरी करत राहावी यासाठी गावागावात आणि छोट्या शहरांपर्यंत पोहोचून क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. याच कार्यासाठी स्वतःला समर्पित केलेले अनेक लोक आज आपल्या देशात आहेत. लपलेली क्रीडा प्रतिभा शोधून त्या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण देऊन घडवणं हा त्यांचा एकच ध्यास आहे. आपल्या पंजाबमध्ये राजिंदर सिंहजी हे असंच एक समर्पित व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या नावासोबत सिनियर ही उपाधीही जोडली जाते. 1980 साली ऑलिम्पिकमध्ये हॉकीचं सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचे ते एक सदस्य होते. 1982च्या विश्वचषक स्पर्धेतही त्यांनी आपल्या खेळातून छाप पाडली होती. सन 2001 मध्ये भारतानं प्रथमच पुरुषांच्या ज्युनियर विश्वचषकाचं विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2003 मध्ये भारतानं सिनियर आशिया कपचं विजेतेपदही पटकावलं. या दोन्ही स्पर्धांमध्ये राजिंदर सिंहजी यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. आता ते राऊंड ग्लास हॉकी अकॅडमीच्या माध्यमातून आपला हा ध्यास पुढे नेत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून गावांमध्ये नवीन हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदानांची उभारणी केली जात आहे. राजिंदरजी यांचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ज्या गावांमध्ये उत्तम प्रशिक्षणाच्या सुविधा मर्यादित आहेत अशा ठिकाणी लपलेल्या क्रीडा प्रतिभा असलेल्या मुलांचा शोध घेणं. त्यांच्या या अशा प्रयत्नांमुळे आज अनेक खेळाडू भारताच्या ज्युनियर आणि सिनियर स्तरावर आपलं स्थान निर्माण करत आहेत. राजिंदर सिंहजी यांच्या या समर्पणाचं आणि योगदानाचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आवळा हा आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. बहुतांश घरांमध्ये आवळ्यापासून बनवलेलं लोणचं आणि मुरंबा आवडीनं खाल्ले जातात. अनेकांना आवळ्याचा ज्यूसही आवडतो आणि हिवाळ्यात च्यवनप्राश हा आपल्या दैनंदिन

दिन आहारातील एक महत्त्वाचा भाग बनतो. आपल्या घरातली वडीलधारी मंडळी तर पिढ्यानपिढ्या आवळ्याच्या गुणधर्मांविषयी आपल्याला सांगत आली आहेत. मित्रांनो, आज हाच आवळा उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात नव्या संधी निर्माण करत आहे. प्रतापगढ आणि आवळ्याचं नातं फार जुनं आहे. इथले शेतकरी पिढ्यानपिढ्या आवळ्याची लागवड करत आले आहेत. आवळ्यानं प्रतापगढला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे आणि आता ही जुनी ओळख इथल्या शेतकरी आणि महिलांसाठी नव्या संधींचे दरवाजे उघडत आहे. एक जिल्हा एक उत्पादन अर्थात ODOP या उपक्रमाच्या माध्यमातून इथं आवळ्याशी संबंधित स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालं आहे. आज प्रतापगडमध्ये आवळा प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे 100 युनिट्स कार्यरत आहेत. यामध्ये स्वयंसहायता गटांशी जोडलेल्या महिला देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. असाच एक समूह म्हणजे देवगड कमासी गावातील सावित्री फुले स्वयंसहायता गट. या गटातील महिला आवळ्यापासून कँडी, मुरंबा आणि ज्यूस तयार करत आहेत. ODOPच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना नव्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याच्या संधी वाढल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. याचप्रमाणे एका गावात विंध्यवासिनी स्वयंसहायता गट कार्यरत आहे. या गटातील महिला आवळ्याचं लोणचं, पाचक चूर्ण या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू तयार करत आहेत. या महिलांना उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली, तसंच त्यांना कर्जाची सुविधाही मिळाली. शिवाय त्यांना स्थानिक व्यापार मेळ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि पाहता पाहता त्यांचं उत्पन्न लक्षणीयरित्या वाढलं. मित्रांनो, आपल्या देशाच्या प्रत्येक भागात असं काही ना काही वैशिष्ट्य नक्कीच आहे. कुठे एखादं खास फळ आहे, कुठे एखादी पारंपरिक कला आहे, तर कुठे एखादं अनोखं कौशल्य आहे. एक जिल्हा एक उत्पादन ODOP हे याच वैशिष्ट्यांना पुढे नेण्याबद्दलचं अभियान आहे. आपला हाच प्रयत्न असला पाहिजे की आपल्या गावांची आणि छोट्या शहरांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ही केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित राहू नये, तर ही उत्पादनं देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचावीत आणि पुढे जाऊन त्यांनी जागतिक बाजारपेठांमध्येही आपली ओळख निर्माण करावी. यातून व्होकल फॉर लोकल या अभियानालाही बळ मिळतं आणि त्यातूनच देशालाही आत्मनिर्भर बनवण्याची प्रेरणा मिळते. आगामी सण उत्सवांच्या काळातही आपण व्होकल फॉर लोकल हा मंत्र अजिबात विसरता कामा नये. माझ्या प्रिय देशवासियांनो, हा सप्टेंबर महिना कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला समर्पित आहे. पोषण माहमध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित व्यक्ती आणि संस्था या उदात्त कार्यासाठी एकत्र येतात. कुपोषणाचा सामना करण्यासाठी यावर्षी अनेक प्रशंसनीय उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये हर घर मुनगा घर घर मुनगा हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. या माध्यमातून लोकांना पौष्टिक मुनगा अर्थात शेवगा म्हणजेच मोरिंगा आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. गुजरातनंही वांगी स्पर्धा म्हणजेच मिलेट्सपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची स्पर्धा सुरू केली आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून स्वस्त, पौष्टिक आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. महाराष्ट्र राज्याचे सुद्धा या दिशेनं सुरू असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. इथले शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मुलांचे पालक जनजागृती अभियानाशी जोडले जात आहेत. यावर्षी मिझोराममध्ये देखील लोकांनी एकत्र येऊन पोषण वाटिकांची देखभाल करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. हा उपक्रम मिझो समाजातील तलो मडियना या परंपरेशी सुसंगत आहे. याचा अर्थ आहे निस्वार्थ सेवा करणं आणि इतरांना मदत करण्यासाठी सदैव पुढे राहणं. अशा प्रकारचे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहेत. मला अंगणवाडी केंद्रांशी जोडलेल्या त्या सर्व व्यक्तींचाही अभिमान आहे ज्या अशा उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आज ही अंगणवाडी केंद्र पोषण ट्रॅकर या डिजिटल प्रणालीशी जोडली गेली आहेत.
आतापर्यंत

सुमारे 9 कोटी लाभार्थी या प्रणालीवर रजिस्टर झाले आहेत. यामुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांची अधिक प्रभावीपणे काळजी घेणे शक्य झाले आहे. कुपोषणाविरुद्धची ही लढाई आपल्याला अशाच प्रकारे पुढे घेऊन जायची आहे. आपल्याला आपला समाज कुपोषणापासून पूर्णपणे मुक्त करायचा आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या महिन्यात संपूर्ण श्रद्धा आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला. देशभरात अत्यंत भक्तिभावाने गणपती बाप्पाचे स्वागत करण्यात आले. हा पवित्र उत्सव संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरून टाकतो. मित्रांनो, विघ्नहर्ता श्री गणेश हा देव म्हणजे ज्ञान, बुद्धी आणि शुभ कार्याच्या शुभारंभाचे प्रतीक आहे. त्याच्या प्रती असलेली अगाध श्रद्धा केवळ भारतातच आहे असं नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीमान पंथोन थिरखानोनजी यांचं घेऊ. ते मूळचे थायलंडचे. थायलंडमध्ये भगवान श्री गणेशाची पूजा फ्रा फिकानेत या रूपात केली जाते. जेव्हा श्रीमान पंथोन थिरखानोनजी 19 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना भगवान श्री गणेशाची एक प्रतिमा भेट म्हणून दिली आणि तिथूनच त्यांच्या मनात गणेश भक्तीची एक विलक्षण ज्योत प्रज्वलित झाली. गेल्या 4 दशकांहून अधिक काळापासून ते भगवान श्री गणेशाशी संबंधित परंपरांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी भारत आणि नेपाळसह आशियातील अनेक देशांमध्ये प्रवास केला. महाराष्ट्राशी त्यांचं नातं विशेष जिव्हाळ्याचं आहे. अष्टविनायक परंपरेविषयी माहिती मिळाल्यानंतर ते महाराष्ट्रात अनेक वेळा आले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमधील गणेश भक्तांमध्येही अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे. सन 2002 मध्ये त्यांनी थायलंडच्या उत्तरेकडील चियांग माई इथं गणेश हिमाल म्युझियमची स्थापना केली. आज या संग्रहालयात भगवान श्री गणेशाच्या 10,000हून अधिक मूर्ती आहेत. या संग्रहालयात भारतात येणं शक्य नसलेल्या भाविकांसाठी अष्टविनायकांच्या मूर्तीही ठेवण्यात आल्या आहेत. इथं दर रविवारी सकाळी 10:00 भगवान श्री गणेशाची पूजा अर्चा केली जाते. गणपतीशी संबंधित विशेष प्रसंगी विविध धार्मिक विधी आणि अनुष्ठानही आयोजित केले जातात. तर मित्रांनो, या उदाहरणातून भारताची श्रद्धा, कला आणि सांस्कृतिक परंपरा देशाच्या सीमांपलीकडेही कशा प्रकारे लोकप्रिय होत आहेत हे आपल्याला समजतं. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच कायम राहो अशी मनोकामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, मन की बातच्या प्रत्येक भागानंतर मला अनेक विषयांवरचे तुमचे संदेश मिळत असतात. तुम्ही अशाच प्रेरणादायी आणि सकारात्मक कथा आमच्यापर्यंत पोचवत रहा. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा उल्लेखनीय प्रयत्नांची मनापासून दखल घेऊन त्यांचं कौतुक करतो तेव्हा त्यांची काहीतरी चांगलं घडवण्याची उमेद आणखी वाढते. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेतल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळते. ही प्रेरणादायी वाटचाल आपल्या सर्वांच्या सहकार्यानं अशीच निरंतर पुढे चालू राहो. आगामी सण उत्सव आपण आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासोबत आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरे करा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. मन की बातचा हा मराठी अनुवाद आम्ही पुनःप्रसारित केला होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर.

आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: 1858 साली राणीनं भारताचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला. त्याची स्मृती म्हणून वस्तू संग्रहालयाचं नाव व्हिक्टोरिया म्युझियम असं ठेवण्यात आलं, तर बागेला व्हिक्टोरिया गार्डन्स हे नाव देण्यात आलं.
2: या सैन्याच्या निवासासाठी जुन्या सैनिकी छावण्यात थाटलेला म्युझियमचा संसार 24 तासांच्या आत गुंडाळून ती जागा सैन्याच्या ताब्यात देण्याचा हुकूम सुटला. तिथल्या वस्तू टाउन हॉल मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
1: इमारतीचे आराखडे अंतिम टप्प्यात असतानाच संग्रहालय आणि बागेचे मुख्य आरेखनकार विल्यम ट्रेसी यांचं निधन झालं. त्यांचा अकाली मृत्यू संग्रहालय समितीसाठी धक्कादायक होता, पण दुःख करत बसायला वेळ नव्हता.
3: श्रोतेहो, भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयाची गोष्ट अवश्य ऐका. नंदिता पाटकर आणि मंदार परांजपे यांच्याकडून, लेखक आहेत नितीन साळुंखे. ही गोष्ट आपण ऐकू शकाल 22 ते 29 सप्टेंबर दरम्यान रोज सकाळी 7:45 FM रेनबोवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर.
0: थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर दिल्ली केंद्रावरच्या बातम्या आणि कार्यक्रम.
4: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक आणि स्पष्ट राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची ग्वाही. दुष्काळासंदर्भात 12 उपाययोजना पंचनामे सुरू. दुष्काळग्रस्तांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुख्यमंत्र्यांकडे 17 मागण्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. आणि एक दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान. भारताची दमदार फलंदाजी. शुभमन गिलचं नाबाद शतक. दहशतवादाविरोधात भारताचं धोरण नेहमीच निर्णायक राहिलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 138 भाग होता. उद्या सर्जिकल स्ट्राईकला 10 वर्ष पूर्ण होत असल्याचं त्यांनी स्मरण केलं. नियंत्रण रेषेपलीकडच्या पलीकडे जाऊन भारतीय जवानांनी दहशतवादाविरोधात केलेली कारवाई पाहून जग अचंबित झालं होतं असं ते म्हणाले. आताचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचं धोरण अवलंबत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. जनगणना हे प्रत्येक नागरिकाचं राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगून त्यासाठी वेळ काढण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाला यंदा 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. हे मंदिर तोडून भारताची ओळख संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं आज कोणतंही अस्तित्व उरलेलं नाही, मात्र हे भव्य मंदिर आजही दिमाखानं उभं आहे असं ते म्हणाले. त्याचवर्षी हल्ला झालेल्या मोढेरा सूर्य मंदिराचा इतिहास आणि त्याच्या पुनरुभारणीबद्दलही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. गांधीजींनी दिलेल्या मंत्रांपैकी स्वच्छता हा महत्वाचा मंत्र होता असं ते म्हणाले. मुंबईतले समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या मोहिमेसह देशभरातले जलस्रोत, सार्वजनिक परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती देत स्वच्छता हीच महात्मा गांधींना सर्वात सुंदर श्रद्धांजली असल्याचं त्यांनी सांगितलं.
5: इन सभी प्रयासों में एक बात बहुत सहजता से दिखाई देती है. कहीं शुरुआत एक व्यक्ति ने की, फिर उसके साथ कुछ और लोग आ गए, कारवा बढ़ता गया. यही तो जनभागीदारी है. बापू के प्रति हमारी सबसे सुंदर श्रद्धांजलि भी स्वच्छता ही है.
4: नशामुक्त युवा अभियानांतर्गत लाखो युवकांनी अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. नशेतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना आधार द्यावा आणि नशामुक्त युवा विकसित भारताचा संकल्प सर्वांनी मिळून पुढे न्यावा असं आवाहन त्यांनी केलं. आपला

0: त्याच्या नात्याचा उल्लेख त्यांनी केला. महाराष्ट्रातल्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची व्यापक कामं, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रभावी अंमलबजावणी तसंच प्रलंबित सिंचन प्रकल्पांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार वचनबद्ध आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज दिली. धुळे इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पडळसे आणि नारपार प्रकल्पांसाठी 800 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तसंच उकाई धरणातलं पाणी महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. सुलवाडे जांपळ आणि तापी धरण उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं पूर्ण करायचे निर्देश त्यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिले. तसंच कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकायच्या सूचनाही त्यांनी केल्या. दुष्काळासंदर्भात करायच्या 12 उपाययोजनांना सुरुवात केली असून पंचनामे करायची प्रक्रियाही सुरू झाली आहे. ज्या तालुक्यांचा समावेश नाही अशाही तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. दुष्काळानं बाधित कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
1: शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं केलं जाईल. फार कमी तालुके आहेत की ज्या ठिकाणून तक्रारी येत आहेत की आमचा तालुका आला नाही, त्याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी होईल आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ट्रिगर 3 अंतर्गत आपण समाविष्ट करून घेणार आहोत आणि त्यांनाही त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. कोणताही शेतकरी हा सुटणार नाही.
0: फेब्रुवारीपर्यंत एल निनोचा परिणाम राहील असं तज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीनं सरकार तयारी करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला उपलब्धतेनुसार पाण्याचा आराखडा तयार करावा लागेल असं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 17 मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी, जमीन महसूल आणि कृषी वीजबिलमाफी, प्रतिकुटुंब 25 किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25,000 रुपये अनुदान इत्यादी मागण्यांचा त्यात समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज महिलांच्या लांब उडी स्पर्धेत भारताच्या एनसी सोजन एडप्पिली हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या उंच उडी प्रकारात भारताच्या सर्वेश कुशारे याने ही रौप्य पदकाची कमाई केली. त्याआधी स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंह यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंह हिनं रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं तर डेकेथॉलॉनमध्ये तेजस्विन शंकर कांस्य पदक मिळवलं. महिलांच्या 3000 मीटर स्टिपल चेस प्रकारात पारुल चौधरीनं कांस्यपदक मिळवलं. महिलांच्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरिता भद्रा हिनं कांस्यपदक पटकावलं. तिरंदाजीत कंपाऊंड आणि रिकर्व अशा दोन प्रकारांमध्ये भारताच्या महिला, पुरुष आणि मिश्र संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली. भारताचा मुष्टीयोद्धा अंकुश पंघाल यानं पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात तर परवीन हुडा हिनं महिलांच्या 65 किलो वजनी गटात पदक निश्चित केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि उन्नती हुडा यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदक विजेत्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज तिरुअनंतपुरम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी 296 धावांचं आव्हान ठेवलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतानं दमदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. कर्णधार शुभमन गिलनं शतक ठोकलं. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. जॉन कॅम्बेल आणि जस्टिन ग्रीव्स या जोडीनं पहिल्या गड्यासाठी केलेली 135 धावांची भागीदारी, ग्रीव्सचं शतक आणि अमीर जंगूच्या नाबाद 58 धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजनं निर्धारित 50 षटकात 7 गडी गमावून 295 धावा केल्या. भारतातर्फे कुलदीप यादवनं 4, प्रसिद्ध कृष्णाने 2 तर नितीशकुमार रेड्डीने 1 गडी बाद केला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 32 षटकात 215 धावा झाल्या होत्या. गुजरातमध्ये साबरमती इथं 1,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रमुख रेल्वे विकास प्रकल्पांचं उद्घाटन, भूमिपूजन आणि प्रारंभ आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला. तसंच साबरमती स्थानकावरून त्यांनी देशातल्या पहिल्या एलएनजीवर चालणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. अमित शहा यांनी यावेळी जनसभेला संबोधित केलं. अमित शहा यांनी आज विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाचं उद्घाटन केलं. अशोक सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्व, देश आणि समाज विसरू

0: एशियन गेम्स 2026 आईची नगोया।
1: श्रोतो आपण ऐकत होता जपान येथे आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन आढावा। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं आता प्रसारण आता समाप्त होत आहे। पुन्हा भेटूया उद्या 5:50 या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम। शुभरात्री, जय हिंद।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 11:31 होत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विद्या खांडवे यांचं गायन. ऐकूया राग जोग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहे तिहर वा को. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहे बिरहन को आती. तबला साथ आहे प्रसून चॅटर्जी यांची. हार्मोनियम साथ आहे जयंत फडके यांची. ऐकूया विद्या खांडवे यांचं गायन राग जोग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विद्या खांडवे यांचं गायन. आपण ऐकत होतात राग जोग. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीसाठी 12 वाजत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. सुगम रियाज या कार्यक्रम मालिकेचा भाग 25 आज आपण ऐकणार आहात. लेखन मिथिलेश पाटणकर यांचं.

0: नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत, संवाद साधणार आहोत सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्री मिलिंद इंगळे यांच्याशी. मिलिंद इंगळे यांनी आपण सर्व जाणतोच, त्यांच्या परिचयाची खरं तर आवश्यकता नाही. अतिशय लोकप्रिय असे ते गायक आहेत, आघाडीचे गायक आहेत. त्यांनी 25 ते 30 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे. 4-5 त्यांच्या मराठी ध्वनिफिती अतिशय लोकप्रिय आहेत, त्यातली गारवा आणि सांस गारवा या तर फारच लोकप्रिय आहेत. ये है प्रेम आणि रसिया या त्यांच्या हिंदी ध्वनिफिती लोकप्रिय आहेत. दूरदर्शनच्या M2G2 या कार्यक्रमाचं अँकरिंग ते करतात आणि ते स्वतः काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर निवेदकसुद्धा होते असं त्यांनी आत्ताच आम्हाला सांगितलं. तर आपण आज त्यांचं आपल्या स्टुडिओत स्वागत करूया. मिलिंदजी नमस्कार.
1: नमस्कार मिथिलेश. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार.
0: मिलिंदजी, सर्वप्रथम आम्हाला असं सांगा की सुगम रियाज या आमच्या मालिकेत आमचा आजचा विषय आहे की लगाव, लाईट म्युझिकमध्ये गाण्याचा लगाव, गायकीतला लगाव हा गाण्याप्रमाणे कधी कधी बदलतो, कधी कधी संगीत प्रकाराप्रमाणे बदलतो. तर याची आम्हाला काही उदाहरणं आणि प्रत्यक्ष गाऊन दाखवलं तर 4 चांद आमच्या मालिकेत.
1: सर्वप्रथम मला एक गोष्ट कबूल केली पाहिजे की मुळात तू मला इथे बोललेस आणि ज्या कारणाकरता बोललेस, ह्या सुगम रियाज सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि ज्या विषयावर बोललेस त्या विषयावर खूप बोलण्याचा अधिकार किंवा तेवढी लायकी माझी नाही
0: आहे,
1: कारण म्हणजे तेवढं कर्तृत्व माझ्याकडे नाही आहे. तू जसं म्हटलंस तसं मोजकेस 25-30 चित्रपट केलेत आणि फार कमी स्वतःचे अल्बम्स फक्त मी केलेले आहेत, मोजक्या संगीतकारांकडे गायलेलो आहे. पण तरी जे काही अनुभवावरनं मला माझ्या आतापर्यंतच्या ज्या 10-12 वर्षाचा अनुभव जो आला त्याच्यावर मी नक्की काहीतरी सांगू शकतो.
0: जरूर, आमच्या श्रोत्यांसाठी.
1: बेसिकली आपण असं बघूया की जे गाण्याचे विविध प्रकार आहेत, म्हणजे शास्त्रीय पासून ते आतापर्यंत जो नवीन पॉप आणि फ्युजन आणि वर्ल्ड म्युझिक पर्यंत आपण पोहोचलोय, ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये लगावाला फार वेगळं महत्व आहे. म्हणजे कदाचित कधी कधी ते जाणीवपूर्वक केलं असेल, कधी कधी ओघानी झालं असेल की शास्त्रीय संगीतामध्ये आतापर्यंत, म्हणजे आता नवीन पिढी सोडली तर त्याच्या मागच्या पिढीपर्यंत बऱ्याच वेळा असं होतं की लगाव हा भावनेच्या दृष्टीने बघितला जात नव्हता. माझ्या गळ्याची तयारी किती आहे, माझ्या रियाज किती झाला, मला सट्टे किती चांगले येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा हे होता. तेव्हा हे जे शास्त्रीयपासून आपण पुढे पुढे मग ठुमरी, गझल, भक्ती संगीत, मग भावगीत, चित्रपट गीत आणि आताचं पॉप गीत, ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये लगाव वेगवेगळे लावले गेले. जसं आपण आता चतुर सुघरा आओ जे बालमवा हे हो कन्हैया चतुर सुघरा. आता हल्लीचे गायक असंही म्हणत नाहीत चतुर सुघरा आओ जे बालमवा हे हो कन्हैया चतुर सुघरा. पूर्वीच्या काळात हा फरक केला जात नव्हता मला असं वाटतं. जे मी तुला आता उदाहरण दिलं की हे लाईट अंगाने जर म्हटलं गेलं असतं चतुर सुघरा तर कसं म्हटलं गेलं असतं असं. आणि हा लगाव कसा ठरतो तर आधी शब्द लिहिले जातात, एखाद्या संगीतकाराकडे आपण ते शब्द घेऊन जातो, संगीतकार त्याला चाल लावतो आणि मग तो गायकाकडे जातो आणि तेव्हा हा गायक, म्हणजे संगीतकार त्याला हा लगाव सांगतो किंवा गायक, जर उदाहरणार्थ की आता हे जे 4-5 मोठे गायक, दिग्गज गायक आहेत, मला वाटत नाही त्यांना हे सगळं फार समजावर कधी लागलं असेल, मी लताबाई, आशाबाई, रफी, किशोरदा आणि ह्या सगळ्या लोकांना शब्दानुरूप ते लगाव
0: त्यांच्याकडे हुशार होते.
1: तेव्हा ह्या चित्रपट संगीताकरता खूप वेगळा लगावाची आवश्यकता आहे. की जसं आता मी उदाहरण दिलं की हे दिग्गज गायक आहेत, उदाहरणार्थ रफी साहेबांनी ते एक गाणं म्हणलं की आपके हसीन रुख पे आज नया नूर है मेरा दिल मचल गया तो मेरा क्या. आता ह्याच्यामध्ये जे आवाजाचा थ्रो आहे त्याचा जो कंट्रोल आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आता मी जे उदाहरण दाखवलं ते फार मी वाईट गाऊन दाखवलं, तर आपण प्रत्यक्ष त्यांचं गाणं ऐकूया, रफी साहेबांचं हेच गाणं. पण त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक शब्द आप की हसीन रुख पे, हा प्रत्येक शब्दाचा जाणीवपूर्वक

0: उच्चारणं, त्याचं लगाव लावणं, आवाजाचं मॉड्युलेशन करणं, त्यामध्ये थो कमी जास्त करणं हे अतिशय महत्वाचं आहे या बाबतीत. तर ते गाणं आपण
1: श्रोते हो, आताच मिलिंदजींनी उल्लेख केल्याप्रमाणे रफी साहेबांचं गाणं आपण ऐकूया.

0: गझल गायकीचा थोडासा लगाव तुमच्याकडून ऐकायला आवडेल?
1: मला गझल शिकताना असं वाटलं की जे सगळे उपशास्त्रीय प्रकार आहेत, म्हणजे गझल नंतरच येणार आहे, म्हणजे फिल्म म्युझिक असेल, भावगीत असेल, ह्याच्याकरता गझल हा बेस आहे असं का कोणतोक मला असं वाटलं. कारण गझलमध्ये कसं होतं की क्लासिकल पण बेस त्याला आहे, प्लस गझल ह्यात शब्दांना अतिशय महत्व असल्यामुळे शास्त्रीय गाणं आणि शब्दांना महत्व, याच्यामुळे जो आवाज लगाव आहे याला फार महत्व आले असं मला वाटतं. उदाहरणार्थ मेहदी हसन साहेबांची गझल आपण घेतली तर ती पहाडी रागावर आहे, शास्त्रीय बेस त्याला आहे, पण त्याचबरोबर त्याला शब्दांना महत्व आल्यामुळे लगावात कसा फरक पडू शकतो.

आता इथे काय होतं की त्या शब्दानुरूप त्याचा थ्रो कमी जास्त केला होता. आपण असं जर म्हटलं बात करनी मुझे मुश्किल कभी ऐसे, हे भावनाहीन होतं. मुळात गझलला क्लासिकल बेस असल्यामुळे हे पण शास्त्रीय लगावानेच म्हटलं जातं. पण त्यात मी तेच उदाहरण देत होतो की शास्त्रीय बरोबरच लाईटचा पण लगाव किती महत्वाचा आहे तो अशा गझलमध्ये. आता हे मुळात शास्त्रीय होतं, पण याच्यापेक्षा जर लाईटर आपण एखादी गझल घेतली की जगजीत सिंग साहेब कसं म्हणतात की

0: बातें थी, कुछ ने कहा ये चांद है, कुछ ने कहा ये
1: आता इथे कुठे शास्त्रीयचा अजिबात त्याला बेस नाहीये, तर टोटली लाईट अंगाने म्हटलं जातं. आपण उदाहरण हे घेत होतो की गझल हा या सगळ्याचा पाया होऊ शकतो का, तर माझ्या दृष्टीने हा गझल हा पाया होतो. अशा करता की मी तुला आता एक बात करणे ऐकवलं, कल चौदे ऐकवलं, जे टुवर्ड्स आपण आता फिल्म म्युझिक चाललोय की गझल गाता गाता शिकता शिकता काय होतं की गझलांमध्ये उच्चार, त्याचा थ्रो, हे सगळं इतकं महत्वाचं असतं की त्यामुळे माझं जे स्वतःचं मी जेव्हा म्युझिक केलं, गारवा केलं किंवा सिनेमामध्ये गायला सुरुवात केली, त्यावेळेला मला या गझलचा खूप उपयोग झाला. की मला असं वाटतं की प्रत्येक लाईट शिकणाऱ्यांनी गझल हा पाया करावा, म्हणजे शास्त्रीय पाया करावा, पण शास्त्रीय नुसता पाया करून भागणार नाहीये, तर त्यापेक्षा गझल हा पाया केला आवश्यक आहे. कारण त्यात ही सगळी अंग येतात की ज्यात तुम्हाला शब्द पण चांगले उच्चार लागतात आणि लगाव पण लागतो.
2: मिलिंदजी, आम्हाला असं सांगा की गाण्यात अभिनय ही गोष्ट लाईट म्युझिकमध्ये, सुगम संगीतात किंवा फिल्म म्युझिकमध्ये खूप महत्वाची आहे, तर याचं आम्हाला एखादं उदाहरण की गाण्यात अभिनय किती.
1: मुळात आपण लाईट सुगम संगीतामध्ये म्हणण्यापेक्षा चित्रपट संगीतामध्ये ह्या अभिनयाचा खूप सर्वात महत्वाचा भाग आहे. सुगम संगीत आपण जेव्हा ते व्हिज्युअली दिसत नाही, फक्त आपण रेडिओवर ऐकतो गाणं, ते त्याला अभिनय थोडा कमी, अर्थात अभिनय केला तर उत्तमच आहे ते, पण चित्रपट संगीतात सर्वात जास्त अभिनय लागतो. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आशाबाई. मला असं वाटतं की आशाबाईंनी अगणित गाणी अशी आहेत की जी अभिनयासकडच म्हटलेली आहेत. पॉप्युलर उदाहरण म्हणजे किशोरदा आणि मन्नाडेंनी आणि पडोसरमय जे गाणं म्हटलेलं आहे, अभिनयाची जुगलमध्ये एक चतुरनार, हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे की गाण्यामधला अभिनय कसा सादर करावा. आणि हे मला वाटतं त्यांनी दोघेही एवढे ग्रेट होते, स्वतः किशोरदानी तर ऍक्टिंग केलेलंच आहे, शिवाय मेहमूद करता मन्नाडेंनी जो आवाज वापरलेला आहे ते अतिशय उत्तम गाणं आहे.

0: बात अरे एक चतुर नार बड़ी होशियार।
1: मिलिंद जी, आम्हाला असं सांगा की व्हायब्रेटो आवाजातला कंप हा एक सुगम गायकीतला महत्वाचा घटक आहे, तर व्हायब्रेटो बद्दल आम्हाला थोडस सांगा।
2: मी मुळात लहानपणापासून हे सगळे किशोरदा आणि रफी साहेब आणि आशा बाई लता यांची गाणी ऐकत ऐकत मोठा झालो असं मला हरकत नाही। म्हणजे आपलं लहानपण सगळ्यांचं, तुझं काय माझं काय असंच गेलं। आणि बऱ्याच वेळा असं होतं की त्यांचं ऐकून ऐकून, सगळ्याच गायकांचं होतं की ह्या लोकांचं ऐकून ऐकून आपण ते व्हायब्रेटोज पण कॉपी करायला जातो बेसिकली। पण मला असं वाटतं की गायकाच्या गळ्यात स्वतःचा म्हणून एक व्हायब्रेटो असतो आणि तो व्हायब्रेटो त्यांनी फॉलो केला पाहिजे। पुढे पुढे काय होतं, जाणीवपूर्वक व्हायब्रेटो लावतो आपण,
1: उदाहरण
2: सवय लागते। जिथे जिथे आपण होल्स, बेसिकली हे होल्स जिथे इकडे आहेत तिकडे आपण व्हायब्रेटोचा उपयोग करतो।
3: गारवा वाऱ्यावर भिर भिर भिर पा, अथवा
2: हे पाला मी
3: वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा
2: असं म्हणू शकतो की व्हायब्रेटो न देता
3: वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा।
2: आता या व्हायब्रेटोमुळे किती त्या फिलिंग मध्ये किती फरक पडतो
3: की वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा।
2: आता हा जो होल्ड करतो नवा नवाला किंवा पुढे आपण म्हणतो प्रिय, एक थोडा व्हायब्रेटो
1: होल्ड नोट येतात
2: प्रिय, पर ह्यात नुसता व्हायब्रेटो नसतो,
1: फेड इन फेड आउट,
2: फेड इन फेड आउट करावं लागतं। मी जर नुसतं म्हटलं प्रिय तर ते हार्श वाटतं कानाला, ऐकायला चांगलं वाटणार। त्याच्यामध्ये आपल्याला प्रिय फेड इन फेड आउट व्हायब्रेटो बरोबर तेवढाच महत्वाचा आहे। नुसता व्हायब्रेटो जर केला मी प्रिय असं केलं तर तो चांगला नाही वाटत,
1: तो एकाच लेवलमध्ये।
2: किंवा दुसरं एक सांग्रह मधलं गाणं होतं कधी सांजेवेळी म्हणून,

0: आता काल आपण वापरला, ह्या जिथे ते होल्स येतात तिकडे तिकडे अर्थात हे वापरला हे म्हणतोय, पण हे हळूहळू काय होतं की गायकाला अनुभवानी ते ओघात येत, त्याला मुद्दाम म्हणजे एफर्टलेस सिंगिंग, त्याला वेगळा विचार करावा लागत नाही. तो पाहशील का म्हणताना तुझे आपोआपच तो व्हायब्रेटो येतो. हे जे मी माझं ऋण देत नाही, पण जी मोठी लोक आहेत, मोठे गायक आहेत, त्यांना हे इट वॉज लाईक अ मशीन, की त्यांना आता मुद्दाम एफर्ट्स नाही करावं लागत, ते इतकं नॅचरल त्यांच्या करता येतं. पण हे सुरुवातीला मात्र जाणीवपूर्वक करावं लागतं आणि नंतर नंतर हे एफर्टलेसली होतं.
1: वा मिलिंदजी, गझलचं तुम्ही छान उदाहरण आम्हाला दिलं, फिल्मी गायकीचं दिलं उदाहरण. आता आपण थोडस पॉप बद्दल तुम्हाला मी विचारू इच्छितो. तुमचे पॉप अल्बम सुद्धा आलेले आहेत, तर पॉप गायकीमध्ये अशी काही ठराविक काही गायकी असते का पॉप म्हणून, आणि त्याच्यात लगाव हा बदलतो का फिल्मीपेक्षाही?
0: मला वाटतं की आता मुळात आपण जे पॉप म्युझिक ऐकतो ते जास्त टेक्निकॅलिटीज जास्त आले असं मला वाटतं गाण्यापेक्षा, म्हणजे गायकी त्याच्यामध्ये आहे, पण त्या जास्त स्टुडिओमध्ये त्याचे इक्यूज करून आणि वेगवेगळे आवाजाचे इक्यूज करून ते जास्त वापरले जातात. जे पूर्वीचे गायक होते आतापर्यंत, जे गायक हिंदी गाणं म्हणताना ते शुद्ध हिंदीमध्ये गाणं म्हणायचे, की किशोरदा होते, रफी होते, या सगळ्या जे होते, त्याच्यापेक्षा आता थोडंसं इंग्रजाळलेलं ऍक्सेंट आलंय असं मला वाटतं जे आताचे गायक आहेत. आणि ते ऑब्व्हियसली आता जी पिढी आहे त्या पिढीला ते आवडतं, कारण ते पण हिंदी त्या तऱ्हेने बोलतात आणि म्हणून तसं गायलं जातं. आपले के आहेत किंवा शान आहेत, हे शुद्ध हिंदीमध्ये गाण्यापेक्षा थोडासा त्या इंग्लिश ऍक्सेंटनी सगळी गाणी तुम्ही त्यांची पॉप जरी ऐकलेत किंवा सिनेमातली गाणी ऐकलीत तरी थोडासा तो फरक आत्ता जाणवतो, की पूर्वी इतकं ते हिंदी क्लिअर नाही आहे, म्हणजे प्लेन म्हणत नाहीत, आणि ते खूप छान वाटतं. डेफिनेटली आत्ताच्या पिढीनुसार ते खूप चांगलं वाटतं ऐकायला. पण आपल्याला

0: केकेचं
1: उदाहरण.
0: जे बघा ह्याला सुद्धा अल्बमला येऊन 3-4 वर्ष झाली. त्याच्या पल नावाचा केकेचा जो अल्बम आलेला होता त्याच्यामध्ये, आता त्यात त्यांनी ते हस्की म्हटलं आणि किंचित थोडस इंग्रज आलेलं, अर्थात मी त्या स्कूलचा नसल्यामुळे मी ते हिंदी स्टाईलनेच म्हणतो पूर्णपणे. पण तरी सुद्धा खल रहे आना रहे पल असं, म्हणजे आता रहे आना रहे पल असं मी म्हटलं असतं, तर तो तसं नाही म्हणत. कल रहे आना रहे हम असं ती वेगळ्या स्टाईलनी थोडस इंग्लिश त्यात मिक्स होऊन म्हणलं जातं. तर हा एक पण लगावाचाच भाग आहे असं मला वाटतं, की त्या ऍक्सेंटनी गाणं म्हणता येणं.
1: वा
0: असं
1: मिलिंदजी, आम्हाला असं सांगा की थ्रोज वेगवेगळ्या गायकांचे आपण आता ऐकलेले आहेत, तर सुगम संगीतात आवाज फक्त गोडच असला पाहिजे, किंवा ही जी पूर्वीची एक संकल्पना होती की आवाज म्हणजे गायकाचा म्हणजे गोडच असला पाहिजे, तर ह्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देणारे आपण नुसरत फतेह अली आहे, ब्रायन ऍडम्स आहे, अशा लोकांची ही गाणी आपल्याला आवडतात, की त्यांचे आवाज जे आपल्याकडे सो कॉल्ड गोड म्हटलं जातं तसे गोड नाहीत, परंतु त्यांच्या गायकीतला आपल्याला काय आवडत असेल किंवा त्यांची गाणी का लोकांना आवडत असतील, की अशा गायकीचं काय एक वेगळं महत्व आहे हे आम्हाला जरा सांगा.
0: बेसिकली आपल्याकडे मुख्य चार गायकांना आपण वर्षोनवर्ष, जे आपण सतत आतापर्यंत उल्लेख करतोय त्यांना आपण वर्षोनवर्ष ऐकतोय, आणि
1: किशोरदार रफी लता
0: किशोर, हा हे चार गायक, मग नंतर मन्नाडा आहेत, मुकेश आहेत पण, आणि ह्या लोकांनी एवढं, ह्या दिग्गजांनी एवढं गाऊन ठेवलंय की त्याच्या पलीकडे आपण इतके दिवस काही ऐकू वेगळा विचार करत नव्हतो, ऐकू शकत नव्हतो. पण आत्ता आत्ता अनेक स्पर्धांमुळे म्हणा किंवा इतर पण नवीन नवीन गायक आले, खूप चित्रपटसृष्टी खूप वाढली, अॅव्हेन्यूज खूप उघडले, त्याच्यामुळे हे सगळे आवाज आपल्याला ऐकायला मिळायला लागले. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या व्हॉइसमध्ये काहीतरी एक वेगळेपणा असतो. तो तू जसं म्हणलास की ते गोड असणं आवश्यक नाहीये, सो कॉल्ड गोड ज्याला म्हणतो तो आवाज,
1: मधुर आवाज,
0: हा मधुर आवाज, आणि मधुर, हा मधुर आवाजाची काही डेफिनेशन आहे असं मला वाटत नाही बेसिकली. की तुम्ही रफी साहेबांचं मधुर म्हणाल आणि दुसऱ्यांचं मधुर, मधुर हे शेवटी गाण्यावर पण तितकंच अवलंबून आहे. ब्रायन ऍडम्सनी जर गाणं गोड गायलं तर त्याचा आवाजाची क्वालिटी गोड नाही म्हणून ते गाणं गोड नाही असं म्हणू शकत नाही आपण. असं एक मला स्वतःला वाटतं की गाणं तुम्ही ज्या तऱ्हेने गाता, ज्या तऱ्हेने, पुन्हा आपण ते लगावरच येतोय की ज्या तऱ्हेने तुम्ही गाणं प्रेझेंट करता ते गाणं व्हॉइसच्या दृष्टिकोनातनं, तो टिंबर जो आहे आवाज, तो जो मी मगाशी जो आवाजाचा जो पोत आहे तो पण महत्वाचा आहे, आणि तो जर पोत चांगला असेल तर तो आवाज गोड वाटू शकतो. आणि ही ऑब्व्हियसली जो ब्रायन ऍडम्सचं उदाहरण घेतलं, सो हा पर्सनल लायकिंग आहे, म्हणजे तुला ब्रायन ऍडम्स आवडेल किंवा मला आवडणार पण नाही, त्या दृष्टीने आपण असं म्हणू शकत नाही की ब्रायन ऍडम्स आवाज गोड नाहीये, कारण तुला तो गोड वाटतोय, ही तुझी पर्सनल लायकिंग आहे आणि मला गोड वाटत नाहीये असं असू शकेल.
1: मिलिंदजी, आता तुम्ही बघाशी बोलताना स्पर्धांचा उल्लेख केलात की आता खूप स्पर्धा हल्ली आलेल्या आहेत, तर सिंगर टॅलेंट सर्च अशा या सगळ्या स्पर्धा असतात, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की किशोर कुमार सारखं, रफी सारखं तंतोतंत गाणी गाऊन जे स्पर्धक दाखवतात त्यातून खरंच नवीन सिंगर टॅलेंट सर्च आपण करू शकू असं तुम्हाला वाटतं का?
0: मी जसं मगाशी म्हटलं की या चार गायकांचा आपल्यावर एवढा मोठा प्रभाव होता की त्या प्रभावातून आत्ता आत्ता आपण बाहेर पडायला लागलोय, पण तरी सुद्धा इमिटेट करून जे गायक येत आहेत त्यापेक्षा स्वतःचा ओरिजिनल आवाजाचा जो गायक असेल तोच स्टँड आउट. उदाहरणार्थ उदित नारायण, उदित नारायण हा स्टँड आउट खूप पटकन झाले ते, कारण त्यांचा आवाज कोणाशीच मॅच होत नव्हता, त्यांची कोणाशीच कॉपी नाही गेली आणि त्यांचा अतिशय स्वतःचा असा ओरिजिनल आवाज होता. तेव्हा मला असं वाटतं की या स्पर्धा जेवढ्या काही होत आहेत किंवा होत राहतात त्यामध्ये जेव्हा जजमेंट होते त्यावेळेला एक राऊंड निश्चितपणे असला पाहिजे, किंवा तसे राऊंड जास्त असले पाहिजेत की ज्यामध्ये त्यांना एक नवीन गाणं दिलं जाईल आणि त्यांना स्वतःच्या आवाजात ते गाणं स्वतःच्या फिलिंगनी स्वतःचा थ्रू कसा असावा त्यात त्यांची परीक्षा लागली पाहिजे, की तो लगाव कसा असेल, त्याचे उच्चार कसे झाले पाहिजेत, या सगळ्याचा विचार करायला लावला पाहिजे, असा राऊंड असणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
1: मिलिंदजी, एखाद्या कार्यक्रमात गाणं म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स करणं आणि एखाद्या गाण्यासाठी, एखाद्या चित्रपटासाठी, एखाद्या अल्बमसाठी गायन करणं किंवा पार्श्वगायन करणं म्हणजे स्टुडिओ सिंगिंग जे आहे, या दोन्हीमधले मूलभूत फरक काय तुम्हाला जाणवतं?
0: मला असं वाटतं की अगदी पूर्वीच्या काळात जेव्हा मायक्रोफोन नव्हतेच, त्या काळात जेव्हा लाईव्ह गावं लागायचं तेव्हा खड्या आवाजात लोक गायची, म्हणजे नाट्य संगीताला सुद्धा मायक्रोफोनची गरज नव्हती जेव्हा संगीत नाटकाला, तेव्हा खड्या आवाजामध्ये प्रचंड मोठा थ्रो लागायचा, जो लगाव होता तो प्रचंड मोठा असायला लागायचा आणि त्या तऱ्हेने लोक रियाज करायचे, मेहनत करायचे. आज आपण टेक्निकली खूप ऍडव्हान्स झालोय आणि स्टुडिओ मध्ये आपण रेकॉर्डिंग करतो, त्याचप्रमाणे पण लाईव्ह ही खूप परफॉर्मन्स करत असतो. आता ह्यात अतिशय महत्वाचं

0: फरक म्हणजे जेव्हा लाईव्ह आपण गातो तेव्हा ज्या साऊंड सिस्टीमवर आपण गात असतो, जो मायक्रोफोन्स घेऊन आपण गात असतो, त्याचं बाहेर आउटपुट किती आहे, लोक किती समोर बसली आहेत, म्हणजे मला मी 100 लोकांच्या समोर गातोय का 10,000 लोकांच्या समोर गातोय, हे अत्यंत महत्वाचं असतं आवाज लावताना. कारण मला ते गाणं अर्थात ह्याच्यामध्ये पुन्हा त्या स्पीकरचं आउटपुट किती आहे, 10,000 लोकांच्या करताना किती आउटपुट ते स्पीकर्स लावलेत, त्यांनी अँप्लिफायर्स कुठले लावलेत, त्यांनी व्हॉइस इक्यूज कुठले लावलेत,
1: माईक कुठले वापरले,
0: ह्या प्रत्येक गोष्ट महत्वाची असते. पण इतका सगळा खोलात गायकांनी विचार केला तर फारच उत्तम आहे. पण निदान मला असं वाटतं की लाईव्ह गाताना जो थ्रो तो देतो तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता मी सतत लाईव्ह जे माझे गारवाचे जे कार्यक्रम करत असतो त्याच्यामध्ये एक गाणं आहे, गारवा राहा भराला न भटी पूस टी पूस राणी वनी पानो पानी. आता लाईव्हला मी थोडासा जास्त थ्रो वापरतोय. राणी वनी पानो पानी मन पाऊस पाऊस. आता रेकॉर्डिंग करताना मी कदाचित इतकं मला वापरावं
1: लागणार नाही.
0: दुसरा त्यात महत्वाचा मुद्दा असा असतो की जेव्हा लाईव्ह गातो तेव्हा रिव्हर्ब खूप जास्त दिलेला असतो, बऱ्यापैकी रिव्हर्ब जास्त असतो जो रेकॉर्डिंगच्या इंजिनने दिलेला नसतो. त्याच्यामुळे थोडस लाईव्ह मध्ये थोडं तुम्ही कणसुरे गायलात तरी ते खपून जातं. पण स्टुडिओमध्ये खपून म्हणजे मला नाही खपत, पण काही वेळेला कळून कळत नाही, चालून जातं की लोकांना ते गाणं खूप छान म्हणतोय, गाणं छान वाटतंय गाणं असं वाटतं.
1: त्याचा एकत्रित परिणाम,
0: एकत्रित परिणाम खूप चांगला वाटतो. म्हणजे वादकांच्या बरोबर आणि सगळं मिळून जे येतं ते आउटपुट खूप रिव्हर्ब जास्त असतं,
1: ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही
0: इफेक्ट असतो. आणि बेसिकली रिव्हर्बमुळे तो परिणाम होतो की ठीक आहे ते गाणं थोडस लपलं जातं, त्यातला जो बेसूरपणा असेल गाण्यामध्ये की तो लपला जातो, पण तोच स्टुडिओमध्ये लपले जातात. मी सुरेशजींचे जे गुरु होते
1: जियालाल
0: त्यांच्याकडे एकदा गेलो होतो तर ते नेहमी म्हणायचे की बेटे ये जो मायक्रोफोन है ना वो राक्षस है और उससे तुम बचके रहना, उससे बचना है अपने को. याचा अर्थ काय की स्टुडिओमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तो तुम्हाला पूर्णपणे मायक्रोफोन तुम्ही गायलात की जे तुम्ही बारीक बारक बारकातले बारकाव्यातले जे तुमचे दोष आहेत
1: कडकपणे
0: मोठे करतो,
1: गुणही मोठे करतो आणि दोषही मोठे,
0: गुणही मोठे करतो आणि दोषही मोठे करतो,
1: मॅग्निफाय करतो.
0: त्यामुळे ते दोष जर तुम्हाला लपवायचे असेल ते तुम्हाला लपवता येतच नाही, ते तुम्हाला ओव्हरकम करावे लागतात, त्याच्यावर तुम्हाला
1: धाबा
0: मिळवा लागतो, मेहनत करावी लागते. तिथे तुम्ही थोडस कणसूर चाललं रे, शब्दांवर थोडस लगाव कमी लागला, वायब्रेटो कमी आला, असं चालत नाही. कारण ते सगळं गाणं तिकडे उघडं पडतं. हा मला वाटतं बेसिक दोन परफॉर्मन्स मधला फरक आहे.
1: मिलिंदजी तुम्ही आज इकडे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि लगाव या महत्वाच्या विषयावर प्रकाश टाकलात, त्याबद्दल आकाशवाणी मुंबईतर्फे तुमचे मनपूर्वक आभार.
0: मलाही तुम्ही इथे आज बोलवलं आणि मला माहिती नाही, मला जे काही थोडंफार उलट सुलट जी माहिती आहे ती मी आपल्याला द्यायचा प्रयत्न केला.
1: काही माझी
0: चूक झाली असेल तर मला सगळ्या प्रेक्षकांनी माफ करावं. धन्यवाद.

श्रुतो आपण ऐकत होतात. आपण ऐकत होतात कार्यक्रम सुगम रियाज. या कार्यक्रमाचा भाग 25वा आज आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

0: आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार जगदीश केवडकर, संगीतकार विश्वनाथ मोरे.

निखारे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, अनुराधा पौडवाल आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं. पमू शिंदे यांचं हे गीत होतं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

आशा भोसले आणि सुधीर फडक्यांनी गायलेलं जगदीश केबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. आम्ही जातो आमच्या गावा या चित्रपटातील हे गीत होतं. संगीतकार होते सुधीर फडके.

चला उठा लग्न करा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपुरांनी गायलेलं जी के देशपांडे यांचं हे गीत. संगीतकार होते बाळपाल सुले. अपराध या चित्रपटातील गीत ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांचं हे गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं.

चित्रपटातील गीत आपण ऐकलं. विवेक आपटे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचा 1 वाजत आहे. सादर करत आहोत शास्त्रीय संगीत.

त्याचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात रूपक पवार यांचं तबलावादन. आपण ऐकणार आहात ताल तीन ताल माफ करा ताल मत्त ताल. हार्मोनियम लेरा साथ आहे विनोद पडगे यांची. ऐकूया रूपक पवार यांचं तबलावादन ताल मत्त ताल.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रूपक पवार यांचं तबलावादन. आपण ऐकला ताल, मत्त ताल. नादब्रह्म हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. यातेच 1 वाजून 30 मिनिट होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 90 आज आपण ऐकणार आहात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती आहे.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। आपण शिवशक्तीचा झगडा कसा असतो ते बघितलं आणि मग हे दोन्ही शाहीर काही कूट प्रश्न किंवा काही मजेशीर प्रश्न प्रतिस्पर्ध्याला विचारतात। यामध्ये काही उदाहरणं सांगायची झाली तर प्रत्येक वानराच्या अंगावर 3.5 कोटी केस होते तर सर्व वानर मिळून किती केस असतील? गाय काळी मग तिचे दूध पांढरे का?

असे प्रश्न विचारून देखील काही जण प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करत असत. पेशवे काळामध्ये शाहीर रामजोशी, परशराम, प्रभाकर, सगन, होनाजी बाळा या प्रमुख शाहिरांपैकी परशराम, प्रभाकर, सगन आणि होनाजी बाळा हे कलगी पक्षाचे होते, तर अनंत फंदी आणि रामजोशी हे तुरा पक्षाचे शाहीर होते. सगन भाऊ आणि होनाजी बाळा आपल्या फडाचा उल्लेख करताना रावळाचा फड आणि गवळ्याचा फड असा करत होते, कारण दोघेही कलगी पक्षाचे असले तरी वर्चस्वासाठी दोघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. आणि त्यांच्यातली ही चुरस इतकी विकोपाला गेली होती की सगन भाऊंनी लिहिलंय, होना गवळ्याचा झाला चुना. शाहीर परशाराम मात्र या वादाला कंटाळले होते. मग त्यांनी म्हटलेलं आहे, सगुण निर्गुण पाहता कमी जास्ती नाही भिन्न भेद, कलगी तुऱ्याशी निंदून गाईल तोच खरी अवलाद. जसे झाडाला बीज बीजापासून होणे जाणे, लहान मोठा नग गाठीला आधी अंती एकच सोने. सगुण निर्गुण एकच वस्तू आगळी अक्षराने, अभेदाशी भेद लावशील जाणत असे गाशील गाणे. तर शोधे हो, अशा प्रकारच्या रचना हे त्या काळचे शाहीर करत होते. याबद्दल आपण आणखीन बोलणार आहोतच एका ढंगदार अशा लावणीनंतर. बेबी कोल्हापूरकर यांच्या आवाजामध्ये एक पारंपरिक रचना आपण ऐकूया, राया मला जरतारी शालवाणा पैठणचा हिरवा.

ब्रिटिश काळामध्ये मुंबईमध्ये देखील भेदिक कवनांच्या अनेक लढती होत असायच्या. तमाशा क्षेत्रामध्ये त्यावेळेला पठ्ठे बापूरावांच्या नावाचा चांगलाच दबदबा होता. त्यांनी भेदिक कवनांमध्ये अनेक तमासगिरांना हरवून आपलं वर्चस्व सिद्ध केलं होतं. शाहीर पठ्ठे बापूराव यांच्याबरोबर साधारण 1920 ते 1921 जर काळ लक्षात घेतला तर त्या दरम्यान शिवासंभा कौलापूरकर यांचा एक सामना झाला होता. पठ्ठे बापूरावांना हरवणं इतकं सोपं नव्हतं, पण तरी देखील ते आव्हान शिवासंभानं स्वीकारलं होतं. खरं तर पठ्ठे बापूराव हे शिवासंभाला साधारणच समजत होते आणि त्यांना आपण हा सामना सहज जिंकू याची खात्री देखील होती. पण या सामन्यात पठ्ठे बापूराव यांना पराभव पत्करावा लागला. पठ्ठे बापूराव यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिवासंभानं चुटकीसरशी दिली होती. मात्र शिवासंभानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर पठ्ठे बापूरावांना देता आलं नव्हतं आणि तो प्रश्न होता, सात शिरांचा नर तुला विचारतो खरं आज सांग बरोबर, एका पिंडाला सात शिर द्यावी सांगून हा जी जीरजी, त्याच पिंडाला पाय बावीस द्यावे सांगून जीरजी, त्याच पिंडाला आठ हात द्यावे सांगून जीरजी, त्याच पिंडाला चार स्तने द्यावे सांगून जीरजी, त्याच पिंडाला पाच शेपटे द्यावे सांगून जीरजी. या प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळं पठ्ठे बापूराव यांना पराभव मान्य करावा लागला होता. असाच आणखीन एक सामना झाला होता, त्याबद्दल बोलूया एका ढंगदार लावणीनंतर. आता हिराबाई बेळगावकर यांच्या आवाजामध्ये एक पारंपरिक लावणी आपण ऐकूया. संगीतकार राम कदम.

जसा सामना पठ्ठे बापूराव आणि शिवा संभायाच्यामध्ये मुंबईला झाला होता, तसाच एक सामना पुण्याला देखील झाला होता. दगडू साळी शिरोलीकर आणि विठ्ठल सुरलीकर यांच्यामध्ये हा भेदिक सामना झाला होता. हा खरा भेदिक सामना पठ्ठे बापूराव आणि दगडू साळी या दोघातलाच होता, कारण दोघंही कलगीवाले होते. त्यांच्यामध्ये सामनाही ठरलेला नव्हता. पण त्या काळात झालं काय, साधारणपणे 1935 साली पुण्यामध्ये पठ्ठे बापूरावांच्या तमाशाचा खेळ सुरू होतो. त्या तमाशामध्ये पठ्ठे बापूराव गात होते. पठ्ठे बापूराव कवीचा घोडा श्यामकर्ण आज सुटला खरा, तुरेवाल्यांच्या चला पोरांनो कोणीतरी येऊन बघू धरा. तीन ताळी आणि सप्त पाताळी घोडा उधळे चौखुरा, 21 स्वर्ग उडून गेला कुठेच उभा राहीना जरा. माझ्या घोड्याचा साज घडला सोनार मूळचा चतुर खरा, 33 कोटी देव गुंफिले गेंद जोडीला एक सरा. ब्रह्मदेवाचा केला तो बरा शंकराचा खरारा, तुरेवाल्याच्या चला पोरांनो कुणीतरी येऊन बघू धरा. आणि मग पुढं ते म्हणाले, रसिक मायबाप हो, माझा श्यामकर्णी घोडा आज चौफेर धावतोय, पण त्याला अडवणारा आजपर्यंत कुठल्याही गुरुचा चेला पुढं आलेला नाहीये. माझं तुरेवाल्यांना जाहीर आव्हान आहे, त्यांनी पुढे येऊन माझ्याशी सामना करावा. तुरेवाल्या शाहिरांसाठी ढोलकीच्या ठेकावर पठ्ठे बापूरावांनी सवाल टाकला. 9 1 9 9 2 18 1 8 बघा 9 कसे, 9 3 27 2 7 9 बेरीज पुन्हा दिसे. 9 अंकी पाढा फिरुनी मोजता बेरीज 9 येई पुन्हा पुन्हा, असला पाढा करून दावा आरती ओवाळीतो तुमच्या गुणा. पठ्ठे बापूराव म्हणे नको वटवट एका सवालात करू कचरा, तुरेवाल्याच्या चला पोरांनो कोणीतरी येऊन बघा धरा. रसिक मायबाप हो, 9 अंकी पाढ्यातील प्रत्येक संख्येची बेरीज 9 येते.

असाच दुसरा पाढा तुरेवाल्या शाहिरांनी करून दाखवावा, पण हे पठ्ठेबापूरावांचं आव्हान कुणीच स्वीकारलं नाही आणि मग ते म्हणाले, मी पुण्यातल्या शाहिरांना आणखीन एका दिवसाची मुदत देतो, त्यांनी उद्या तरी माझ्या सवालाचा जबाब द्यावा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पुण्यामध्ये नऊच्या पाढ्याची चर्चा सुरू झाली होती. तुरेवाले शाहीर तर दिवसभर डोकं खाजवत बसले. शाहिराशिवाय मजूर, हमाल, कामकरी हे सुद्धा नवासारखा दुसरा पाढा आहे का याचा शोध घेत होते. मंडईमध्ये नवाच्या पाढ्याचा भला मोठा कापडी फलक लावला होता. रेल्वे स्टेशनवर, माल धक्क्यावर, जुन्या बाजारात सगळीकडं माणसं नवाच्याच पाढ्याचा विचार करत होती, पण कुणालाच उत्तर सापडत नव्हतं. पुढं काय झालं ते जाणून घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. बेबी कोल्हापूरकर यांच्या आवाजात एक पारंपरिक रचना, गेले ग बाई पहिल्यांदाच नांदाया.

शाहीर पठ्ठे बापूरावांनी सवाल टाकला होता. दुसऱ्या दिवशी तमाशा थिएटर हाऊस फुल्ल झालं होतं, कारण जर कोणाला उत्तर देता आलं नाही तर स्वतः पठ्ठे बापूराव हे उत्तर देणार होते. तमाशा सुरू झाला. गणगवळणीनंतर हातात डफ घेऊन पठ्ठे बापूराव गाऊ लागले. घोडा उधळला सात समुद्र, 14 भुवनांचा केला चुरा, इंद्रदेवाचा जिन बनवला, बृहस्पतीचा निट दोरा, शेष तक्षकाचा वाळा वाजविला दोन्ही पायामधी, घोडा फिरिला गगनमंडळी, सूर्यचंद्राचा दरारा, कुठेतरी बांधून घाला तयाला, वला हरभरा द्या चारा, सैरा वैरा पळू लागला, चार युगे गेली भराभरा, तुरेवाल्याच्या चला पोरानो, कुणीतरी येऊन बघू धरा. रसिक मायबाप हो, 24 तासांची मुदत देऊनही कोणताही तुरेवाला किंवा कोणताही शाहीर माझ्या सवालाला जवाब देण्यासाठी पुढे आलेला नाही असं पठ्ठे बापूरावांनी सांगितलं. याचा अर्थ इतरांनी आपली हार मान्य केलेली आहे. तेव्हा आता मी कलगीवाल्या शाहिरांना आव्हान करतो की त्यांनी असा 9 सारखा दुसरा पाढा करून दाखवावा, आणि जर जमत नसेल तर त्यांनी तमाशा करायचं सोडून द्यावं आणि आपापल्या गावी जाऊन बलूतं मागून खावं. पठ्ठे बापूरावांच्या बोलण्यानं थिएटरमध्ये शिट्ट्या टाळ्यांचा गोंगाट झाला. तुरेवाले शाहीर मानाखाली घालून बसले होते, तर कलगीवाले शाहीर आपापसात कुजबुज करत होते. पब्लिकनं त्यांची टर उडवायला सुरुवात केली होती. तेवढ्यात थिएटरमध्ये बसलेले दगडू साळी शिरोलीकर उठले, दोन्ही हात वर करून ओरडले, थांबा, या सवालाचा जवाब मी देतो. तरातरा चालत दगडू साळी रंगमंचावर गेले. तसा टाळ्यांचा कडकडाट झाला. दगडू साळीनं दोन्ही हात जोडून लोकांना नमस्कार केला आणि म्हणाले, पठ्ठे बापूराव आणि मी वेगळा नाही, त्यांच्या कलेचा ज्ञानाचा आदर करतो, त्यांनी आवाहन दिल्यामुळं त्यांच्या सवालाचा जबाब मी देणार आहे. हातात डफ घेऊन दगडू साळी गाऊ लागले. पंचांग सांगता सांगता ब्राह्मणा सांभाळ रे कासोटा, या दगडू साळ्याचा धोटा पाडील पिटा. बापूरावानं नवाचा पाढा म्हणून दाखवला. त्याच नवाच्या बोकांडी 1-0 देऊन 90 पाढा मी करून दाखवतो. त्यातील प्रत्येक अंकाची बेरीज 9 येते की नाही ते तुम्हीच पहा. 9 अंकी पाढा दाऊनी बापुराव सांगतोय कुंभाडी, ह्या दगडू साळ्याचा हिशोब सुकता शून्य बसवलं बोकांडी. 90 एके 90, 90 दुणे 180, 9-9 अंकाला 0 जोडी, या दगडू साळ्याचा हिशोब चुकता शून्य बसवलं बोकांडी. असं म्हणत दगडू साळ्यानं बाजूच्या भिंतीवर खडून 90 पाढा लिहून काढला आणि प्रत्येक अंकाची बेरीज 9 कशी येते हेही लिहून दाखवलं. पठ्ठे बापूरावांच्या प्रश्नाला उत्तर मिळालं. शिट्ट्या आणि टाळ्यांना उधाण आलं. असं पूर्वीच्या काळी भेदिक फडांचे सामने रंगत होते. अलीकडच्या काळामध्ये मात्र याचं प्रमाण बरंच कमी झालेलं आहे. भेदिक गाणारे शाहीर आहेत, पण भेदिक कवनं लिहिणारे खूप कमी झालेले आहेत. त्यामुळं आत्ताच्या शाहिरांना जुन्या रचना फारशा भावत नाहीत, त्यामध्ये त्यांना फारसं नाविन्य वाटत नाही, आणि लोकांनाही भेदिक कवनांची फारशी आवड आता राहिलेली नाही. त्यामुळंच भेदिक लावणी हळूहळू अस्तंगत होते की काय अशी एक शंका वाटते. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. बेबी कोल्हापूरकर यांच्या आवाजामध्ये पारंपरिक रचना आहे.

मालिका विशेष कार्यक्रमात आपण ऐकत होतात लावण्य रंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 90. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत गम्मत जम्मत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. गम्मत जम्मत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात लेख काकडे या बालमित्राशी स्वप्ना देव यांनी केलेली

0: बातचीत। बाल दोस्तांनो नमस्कार। नागपूर आकाशवाणीची प्रस्तुती असलेल्या गम्मत जम्मतच्या आजच्या भागात मी सारिकाताई तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। कसे आहात बालमित्रांनो? अभ्यास, खेळणं, शाळा, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज सगळं मस्त सुरू असेल, हो ना? चला कार्यक्रमाची सुरुवात करूया एका सुंदर अशा गीतानं।
1: I am your PC.
2: Start.
1: Welcome.
2: Car racing.
1: Okay.
2: Nintendo.
1: Okay.
2: King.com.
1: Okay.
3: Chess.com. BSC.
2: Facebook.
4: Putative.
2: YouTube.
1: I am so tired now. Please shut down.

0: आणि आता बालदोस्तांनो, आपण ऐकणार आहोत लेख काकडे या मल्टी टॅलेंटेड बालमित्राशी स्वप्ना देव यांनी केलेली बातचीत. मला आशा आहे तुम्हाला सुद्धा ही बातचीत खूप खूप आवडणार आहे.
1: गम्मत जम्मत या कार्यक्रमात मी स्वप्ना तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलं आहे लेख पवन काकडे याला, जो 12 वर्षाचा आहे आणि 7वीत शिकतो आहे. तो ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ऑब्झर्वेशन करू शकतो. तसंच इतक्या लहान वयात सुद्धा तो योगा, मेडिटेशन, प्राणायाम शिकवून आणि सांगून सगळ्यांना प्रेरित करतोय. त्याचा लोहित मतानी सरांनी, नितीन गडकरी सरांनी सत्कार सुद्धा केला आहे. तेव्हा आपण त्याच्याशी बातचीत करूया, त्याच्याबद्दल आणि त्याच्या या सगळ्या कार्याविषयी जाणून घेऊ.

0: प्रिया लेख, तुझं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: सगळ्यात आधी आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
1: माझं नाव लेख भुवन काकडे, मी क्लास 7 मध्ये शिकतो. माझ्या स्कूलचं नाव नारायण इटेकिनो. माझ्या मम्मीचं नाव किरण भवन काकडे, ज्यांनी हे मला शिकून दिलं आहे.
0: तू ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत न पाहता वस्तू ओळखू शकतो, तर ते कसं काय आहे?
1: मी हे प्राणायाम, मेडिटेशन, ब्रेन जिम, योगा हे सगळं करून हे साध्य केलं आहे.
0: अच्छा, तू हे कधीपासून करतोयस मग?
1: मी हे 4 वर्षापासून हे पूर्ण डेव्हलपमेंट याच्यावरती करत आहो. वर्ल्ड रेकॉर्ड अजून बनवायचं सोचत आहो. अजून 1 महिन्यापासून मी हे कोर्स करायला स्टार्ट केलं होतं.
0: हा,
1: आता पूर्ण 4 वर्ष झाले.
0: अच्छा बरं, तू काय काय करतो मग? योगा मध्ये, मेडिटेशन मध्ये, प्राणायाम मध्ये, रोजच तुझं रुटीन कसं असतं ते आम्हाला सांग.
1: मी सकाळी 6 वाजता उठतो.
0: हो.
1: आंघोळ वगैरे करून स्कूलमध्ये जातो.
0: हो.
1: 8 वाजता, 8 वाजता मग डायरेक्ट 4:30 वाजता घरी येतो.
0: हा.
1: खाऊन वगैरे डायरेक्ट मी 6 वाजता माझ्या बॅडमिंटन कोर्स मध्ये जातो. तिकडून मी 7 वाजता येतो आणि मग अभ्यास करायला लागतो.
0: अच्छा बरं, तू योगा प्राणायाम कधी करतोस?
1: मी योगा प्राणायाम सकाळी उठूनच करतो, 6:30 वाजता.
0: अच्छा बरं, तुला हे सगळं योगा प्राणायाम, ब्रेन जिम, मेडिटेशन हे सगळं तुला कोण शिकवतं?
1: हे सगळं माझी मम्मी किरण पवन काकडे यांनी मला साध्य करून ठेवलं.
0: बरं, तुला हे सगळं करून कसं वाटतं? योगा करून, मेडिटेशन करून, आणि तू सांगितलं की तू सगळ्यांना इन्फ्लुएन्स पण करतोस, तू सगळ्यांना प्रेरित पण करतो, तर आतापर्यंत तू कुठे कुठे गेला आहेस आणि कुठे कुठे हे तुझं काम केलं आहेस?
1: मी आतापर्यंत कोर्स घेतले आहे, बालगृहात घेतले आहे, मुलींचे बालगृह, मुलांचे बालगृह,
0: हा,
1: आणि आंधळ्या मुलांचे बालगृह,
0: हा,
1: आदिवासी मुलांचे बालगृह.
0: अच्छा,
1: आणि खूप सारे कोर्स पण आहे तिथे मी शिकवलं.
0: बरं, तू काय काय शिकवलं आहेस मग?
1: इथे मी योगामध्ये फिंगर एक्सरसाइज शिकवली आहे, ब्रेन जिम शिकवली आहे, खूप सारे योगा पण शिकवले आहे.
0: अच्छा,
1: मेडिटेशन कसं करते हे शिकवलं आहे.
0: बरं,
1: ओमकार, भ्रामरी, कॅन्डल मेडिटेशन, खूप सारे टाईपचे मेडिटेशन शिकवले आहे.
0: अरे वा, खूपच छान. मग तुला या सगळ्याचा अभ्यासात फायदा होतो का आणि तो कसा होतो तो आम्हाला सांग.
1: मला अभ्यासात तर खूप छान फायदा होतो आणि मी जेव्हा मी अभ्यास करायला बसतो तेव्हा मला सगळं काही आठवण राहते.
0: कॉन्सन्ट्रेशन तुझं वाढायला मदत होते
1: खूप.
0: तसंच लेख, तू योगा करतो, प्राणायाम करतो, मेडिटेशन सुद्धा करतोस, तर हे जे ब्लाइंड फोल्ड 500 मीटर पर्यंत तू न पाहता वस्तू ओळखू शकतोस, तर हे अचीवमेंट तू कसं काय केलं आहेस ते आम्हाला सांग.
1: मी हे ब्लाइंड फोल्डर राहून तर 500 मीटर पर्यंत बघू शकतो. अजून मी थिंग्स पण ओळखू शकतो, काय काय लोक करताय. मी वर्ल्ड रेकॉर्ड कारचे चेक केलं होतं, कोणते कोणते कारचा नंबर प्लेट.
0: अरे वा,
1: आणि कलर्स हे सगळं काही मी कारचं सांगितलं होतं दुरून.
0: म्हणजे डोळ्याला पट्टी बांधून तू हे दुरून सगळं ओळखू शकतो.
1: हो.
0: अरे वा, खूपच छान.
1: एक कॉटनच्या बाहेर अजून प्लेट लागून राहते.
0: हा,
1: त्या याच्यात पट्टीवरती.
0: हा.
1: आणि बाहेरून ब्लॅक कवर राहते.
0: बरं, तू हे सगळं कशावरून ओळखतोस?
1: मी कोणत्याही चीजची स्मेल घेऊन त्याला ओळखू शकतो.
0: हा.
1: आणि अगर स्मेल घेऊन नाही आलं तर मी थर्ड आयवरून बघू शकतो. जसं की शंकरजीची तिसरी आँख होती.
0: हा.
1: ती तुम्ही बघू शकतो. तसं आमच्यात पण आलं आहे. जसं की पहिलेचे ऋषी मुनी होते.
0: हो.
1: त्यांना सगळं काही कळत होतं, कोण आलं कोण जात आहे. तसं आमच्याच्यात पण तसं साध्य झालंय.
0: अरे वा, तर मग तू रोज ही जी साधनं आहे तुझी, तू किती वेळ करतोस?
1: मी हे 1 ते 1.5 घंटे करतो
0: रोज सकाळी
1: मेडिटेशन वगैरे.
0: बरं बरं, तू अभ्यास, तुझं होमवर्क आणि तुझ्या शाळेच्या ऍक्टिव्हिटीज किंवा तुझ्या बाकीच्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज हे सगळं आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन हे कसं काय मॅनेज करतो?
1: मी हे सगळं जसं की मी तुम्हाला डेली रुटीन सांगितलं मी कसं कसं करतो करून.
0: हो.
1: तर मी अभ्यासमध्ये सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि अभ्यास सगळ्यात जास्त करतो.
0: तसंच लेख, तुझी प्रेरणा कोण आहे? तुला कोण सगळं हे सांगतं?
1: मला माझी मम्मी शिकवते.
0: अच्छा,
1: सगळं.
0: आणि शाळेतून तुला कसं काय सपोर्ट मिळतो सगळ्यासाठी?
1: छान, एकदम
0: एकदम सगळे छान सपोर्ट करतात. बरं, तसंच लेख, तू आता तसं 7वीत शिकतो आहेस, तर तुला पुढे जाऊन भविष्यामध्ये तुझे काय प्लॅन्स आहे, तुझे फ्युचर प्लॅन्स आम्हाला सांग. तुला काय बनायला आवडेल?
1: मला भविष्यात न्यूरोसर्जन आणि नीट करायचं आहे.
0: वा,
1: MBBS करायचं आहे.
0: अच्छा, खूपच छान, खूप लहान वयातच तुझा फोकस खूप उत्तम आहे लेख.

0: तसंच लेक, आपण खूप छान गप्पा करतो आहे, तर तुझ्या हॉबीज कुठल्या कुठल्या आहेत? तुला काय काय खेळायला आवडतं ते आम्हाला सांग.
1: मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, ड्रॉइंग करायला आवडतं,
0: हां,
1: चेस खेळायला आवडतं,
0: अच्छा,
1: कॅरम पण.
0: लेख, आता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग, तुला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहे, खूप सारे पुरस्कार, खूप सारे प्राइजेस मिळाले आहे, तर ते आम्हाला सांग, कुठले कुठले प्राइजेस मिळाले आहेत तुला?
1: मला 6th मध्ये इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला होता, आणि मग त्याच्यानंतर मी 7th मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया केला, त्याच्यातच मला इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला, वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्येच. मग त्याच्यात इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला, आणि आता गिनीजचं ट्राय करतं.
0: खूप खूप अभिनंदन तुझं लेख, खूप छान तुझी वाटचाल सुरू आहे.
1: ब्लाइंड फोल्डमध्येच मला सगळे अवॉर्ड मिळाले.
0: अच्छा, बरं बरं. तर तुझी घरच्यांची प्रतिक्रिया कशी होती, घरच्यांची रिॲक्शन्स कशी होती, आई बाबांना कसं वाटलं?
1: आई बाबांना तर खूप छान वाटलं, माझी बहीणला तर खूपच छान वाटलं,
0: हां,
1: की एवढे सारे वर्ल्ड रेकॉर्ड कुठे आणले करून.
0: बरं, तू सगळीकडे योगा शिकवतो, म्हणजे आता प्राणायाम, मेडिटेशन, म्हणजे तू सेमिनार वगैरे घेतोस, तर तुझा अनुभव कसा आहे आणि लोकांचा अनुभव कसा आहे, त्यांना कसं वाटतं?
1: माझा अनुभव तर खूप छान आहे, लोकांना वाटतं की माझे मुले पण शिकले पाहिजे.
0: खूपच छान. तुला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जायचं आहे, तर तू त्याच्यासाठी कशी तयारी करतो आहेस? ते अचीव्ह करायला तुला अजून किती मीटर्सपर्यंत ओळखू शकायला हवा ते आम्हाला सांग.
1: जेव्हा मी पहिला वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता, तेव्हाच मी ठरवलं होतं की मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं आहे.
0: वा,
1: आणि आता तर माझी तयारी चालू आहे की मला टेलिकिनेसिस करायचं आहे.
0: म्हणजे काय?
1: म्हणजे आपण, मी तशी तयारी करतो आता,
0: हां,
1: आपण कोणत्याही चीजला बिना हात लावून त्याला हलवू शकतो,
0: याची
1: तयारी. आणि 500 मीटर नाही, 700-800 मीटर पर्यंत मला डायरेक्ट हे करायचं आहे, 1 किलोमीटर.
0: अरे वा, खूप छान. तुला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची तयारी तू कशी करतो आहेस?
1: याच्यातच करतो पूर्ण, 1 किलोमीटर पर्यंत एवढं रोज ऑब्झर्वेशन करून पाहतो.
0: हां,
1: 6 वाजता उठूनच,
0: हां,
1: ज्या मेडिटेशन करतो त्याच्यानंतर करून बघतो.
0: अच्छा,
1: आणि मग टेलिकिनेसिसची प्रोसेस मी रात्री कॅन्डल मेडिटेशनवरती करतो, कॅन्डलला हालून पाहतो पहिले, कॅन्डलची फ्लेमला.
0: कॅन्डलच्या फ्लेमला हालून पाहतो तू? हां, तर टेलिकिनेसिस बद्दल आम्हाला सांग, त्याच्यात काय काय करतो तू?
1: टेलिकिनेसिस बद्दल, टेलिकिनेसिसची खूप सारे मूवीज पण बनले आहे.
0: हां,
1: आणि टेलिकिनेसिस बद्दल मी खूप सारे ऑब्जेक्ट्सला हालून पाहतो, पेपरचे मॉडेल्स.
0: बरं लेख, टेलिकिनेसिस म्हणजे काय आणि त्याच्यात काय करतात हे आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना सांग.
1: टेलिकिनेसिस म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला बिना हात लावून त्याला हालवणे.
0: अच्छा,
1: जेव्हा तक की आपल्याला काही करायचं नाही असलं, जसे 800 लोक राहते,
0: हो,
1: त्यांना असं वाटते की मला सुपर पॉवर मिळाली पाहिजे अशी,
0: हो,
1: तर ते असे करून पाहते पण करत नाही,
0: हो, करू नाही शकत,
1: करूच नाही शकत ते. जेव्हा ते याच्यावरती प्रॅक्टिस करणार तेव्हा ते करू शकणार ना.
0: बरोबर आहे.
1: ऑब्जेक्ट हालवणं,
0: हां,
1: हे खूप मोठी गोष्ट झाली.
0: आणि ही प्रॅक्टिस कशा प्रकारे केली जाते?
1: जसं की हा माईक आहे,
0: हो,
1: हा तुम्ही समजून घ्या कॅन्डल फ्लेम आहे,
0: हो,
1: याला आपण जेव्हा असं एक बॉल बनवतो तेव्हा ते चीज हालते, समोर जाते, मागे जाते, ज्या साईडला आपण हात करतो त्या साईडला ते ऑब्जेक्ट घुमते.
0: तर मग तू हे सगळं कशा प्रकारे साध्य करू शकतोस की बिना हात लावता तू ऑब्जेक्ट सुद्धा हलवू शकतोस, तर हे तू कसं साध्य करतोस?
1: कॅन्डल मेडिटेशन करून.
0: कॅन्डल
1: एकच साध्य आहे.
0: रोज रात्री कॅन्डल मेडिटेशन करतो आणि ते किती वेळ करतोस? मग
1: अर्धा घंटा.
0: अच्छा, मग ते तुला सगळं आई सांगते तुझ्या?
1: हो, माझी आई पण बसते सोबत आणि माझी बहीण पण बसते.
0: बरं,
1: तिघी बसते रोज अंधारात.
0: तर ती पण हे ब्लाइंड फोल्ड मध्ये 500 मीटर पर्यंत ओळखू शकते का ऑब्जेक्ट?
1: नाही, फक्त हे 4 ते 18 मधातले मुलांना हे ऑब्झर्वेशन येते.
0: 4 ते 18
1: पण नाही, जेव्हा त्यांची मेमोरी मध्ये काही आहे नाही. जसं की आपण हे सगळं काही करत राहतो, मेडिटेशन वगैरे, तेव्हा त्यांच्या डोक्यात चालत राहते मला हे करायचं, हे करायचं, हे करायचं. तसे त्याच्यानी होतच नाही, आपला ब्रेन तेव्हा पूर्ण खाली पाहिजे हे करायसाठी.
0: तर वयोगट 4 ते 18 आहे हा, त्याच्यावर नाही
1: करू.
0: बरं लेख, आपण तुझ्या ब्लाइंड फोल्ड विषयी गप्पा करतो आहे, तर या सगळ्यांच्या व्यतिरिक्त तुला काय करायला आवडतं? फिरायला जायला आवडतं का किंवा काही अजून मूवीज बघायला आवडतात का?
1: हो, खूप साऱ्या जागी फिरायला

0: तुम्ही कुठे कुठे गेला आहेस फिरायला?
1: माउंट म्हणजे अशी जशी हे राहते ना ब्रिज सारखं, तिथे मला फिरणं आवडतं.
0: अच्छा,
1: बोट वरती असं,
0: बरं.
1: क्रूज वरती.
0: तसंच लेक लहान मुलांना किंवा जे आता विद्यार्थी आहे 18 पर्यंतचे किंवा ज्यांना काही अचीव्हमेंट करायचं आहे, तर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तू त्यांना काय सांगशील, कसं करायचं, आणि अभ्यासाबद्दल काही सांगशील का टिप्स?
1: त्यांना मी पहिले प्रेयर सांगणार सकाळचे आणि नाईटचे.
0: हां,
1: अगर आपण निगेटिव्ह काही बोललं स्वतःच तर काही होणारच नाही ते साध्य. पॉझिटिव्ह बोललं तर सगळं काही होऊ शकते,
0: अच्छा, म्हणजे निगेटिव्ह बोलायचंच नाही आहे.
1: इम्पॉसिबल काहीच नाही. म्हणून आपल्याला हे प्रेयर बोलायची असते.
0: अच्छा.
1: निगेटिव्ह बोललं तर जसं की मला बनायचं हे न्यूरोसर्जन. आणि अगर मी दुसऱ्या वर्षी बोललं की मला इंजिनिअरिंग करायचे तर काहीच नाही मिळणार. एकच एकाच ह्याच्यावरती पूर्ण
0: फोकस पाहिजे.
1: हो, जरपर्यंत बनत नाही तरपर्यंत. पहिले मी सकाळची प्रेयर बोलून दाखवतो.
0: हो,
1: सगळ्यांना स्ट्रेट बसायचे राहते आणि हात जोडून डोळे बंद करून बोलायचं राहते.
0: हां,
1: मैं एक शक्तिशाली आत्मा हूँ, मेरा कॉन्सन्ट्रेशन पावर हाईएस्ट है, मैं अपने क्षमता से ज़्यादा पढ़ता हूँ, एक दिन मेरी सफलता निश्चित है, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, थैंक यू. हे सकाळची प्रेयर झाली.
0: हो,
1: आता नाईटची पण प्रेयर मी बोलू नको. थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग, मेरा आज का दिन बहुत अच्छा गया, ऐसे ही मेरे बाकी दिन जाए, मुझे मेरे क्लास में 90 अबव परसेंटेज मिल चुके हैं, मैं अपने फ्यूचर में सक्सेस हासिल कर चुका हूँ, ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, थैंक यू.
0: वाह,
1: हे नाईटची प्रेयर.
0: अच्छा.
1: आणि मेडिटेशनमध्ये ओंकार, भ्रामरी, अनुलोम विलोम हे 3 राहते मेडिटेशनमध्ये. त्याचं मी आता बेनिफिट वगैरे सांगणार.
0: हो, सांग.
1: पहिले ओंकार कसं करते ते सांगणार. ओ हे आपल्याला 10 वेळा करायचे असते. भ्रामरी आणि अनुलोम विलोम हे पण 10 वेळा करायचे असते. आता ओंकारचे फायदे. ओंकार हा गणेशजीचा दुसरा नाव आहे
0: हो,
1: ओंकार. आणि आपण गाडीवरती पण आणि घरावरती पण आपण हा ओंकार ना तर स्वास्तिक बनवतो. हा पॉझिटिव्ह राहिला पाहिजे म्हणून. आणि ओंकारचे ओंकार केल्याने आपल्या बॉडीमध्ये 3 चक्र ऍक्टिवेट होते. ओ म्हणल्याने आपल्या बॉडीमध्ये नाभी चक्र ऍक्टिव्ह होते. आणि म बोलल्याने आपल्या बॉडीमध्ये थ्रॉट चक्र ऍक्टिव्ह होते. आणि बोलण्याने आपल्या बॉडीमध्ये 3rd eye चक्र ऍक्टिव्ह होते. हे 3 चक्र ऍक्टिव्ह होते. आता अनुलोम विलोम. अनुलोम विलोम एका हाताच्या थंबनी एका नोस्टीलला बंद करायचं आणि दुसऱ्या नोस्टीलने श्वास घ्यायचं आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची. आणि मग ज्या ज्या नोस्टेलने आपण श्वास घेतली त्याला थंबनी त्याला स्मॉल फिंगरनी बंद करायचा आणि लेफ्ट साईडच्या नोस्टेलनी श्वास सोडायची. आणि ज्या ज्याने आपण श्वास सोडली होती त्यांनी वापस घ्यायची श्वास आणि 10 सेकंडपर्यंत काउंटिंग करायची. मग दुसऱ्या नोस्टेलने सोडायची. हे अनुलोम विलोम. अनुलोम विलोमने आपल्या ब्रेनमध्ये ब्लड सर्क्युलेशन फ्लो होते.
0: अच्छा.
1: आपल्या थंबने आपले दोन्ही कान बंद करायचे आणि आपल्याला समोर जेणेकरून आपल्याला बाहेरची आवाज नाही आली पाहिजे. आणि असे समोरचे डोळे बंद करून समोर हात ठेवून करायचं. हे पण 10 वेळा करायचे असते. हे केल्याने आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होतात. आता न्यूरॉन्स म्हणजे का हे कोणाच नाही. न्यूरॉन्स म्हणजे बॉडी टू ब्रेन, ब्रेन टू बॉडी सिग्नल पोहोचणारा तो न्यूरॉन्स. जसं एक्झाम्पल की मी बोलत आहो, तुम्ही ऐकत आहात, तर तुमचा कान सगळ्यात पहिले हा ऐकते का बोलताय. हा कान न्यूरॉन्सला सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स ब्रेनला सिग्नल पोहोचवते. तसंच ब्रेन न्यूरॉन्सला वापस सिग्नल पोहोचवते आणि न्यूरॉन्स कानाला सिग्नल पोहोचवते. हे सगळं काही 1 सेकंदाच्या अंधारात होतो.
0: अच्छा.
1: आणि एका भ्रामरीने 1000 न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होते आणि 10 भ्रामरीने 10000 न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होते. जेवढे आपण भ्रामरी केली तेवढे न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होणार.

0: खूप छान माहिती सांगतो आहेस लेक, खूपच उत्तम माहिती सांगतो आहेस. तर जाता जाता आम्हाला आणि आमच्या श्रोत्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो?
1: थँक्यू. मला हा इंटरव्ह्यू खूप छान वाटला, खूपच छान. बाहेर एवढे सारे अँटिना लागून आहे, त्याला बघूनच मला एकदम फिलिंग आली
0: अच्छा,
1: काहीतरी मोठं होणार आहे करून. आता
0: वा.
1: रेडिओमध्ये FM मध्ये आपलं स्पीच जाणार आहे करून.
0: हो, आणि तुझ्यासोबतच्या जे छोटे छोटे आपले मित्रमैत्रिणी आहेत त्यांना काय तू सांगू इच्छितो?
1: तुम्ही हे घरी सगळं काही करा, मेडिटेशन जे आता मी सांगितलं, ओंकार भ्रामरी वगैरे,
0: हो,
1: आणि कॅन्डल मेडिटेशन पण करा. जसं की कॅन्डल एका फुटाच्या हातावर डायरेक्ट एक कॅन्डल ठेवायची, त्याला जळवायचं, फ्लेमकडे एक तट बघत राहायचा, जरपर्यंत आपल्या डोळ्यामधून अश्रू नाही निघत
0: हां
1: तरपर्यंत ते कॅन्डलच्या ज्योतकडे बघतच राहायचं.
0: लेक, तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी, तुझ्या फ्युचर प्लॅन्ससाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.
1: थँक्यू.
2: क्या बात है बाल दोस्तांनो, लेक काकडेचं व्यक्तिमत्व काही वेगळंच आहे. लहान वयात त्यांनी खूप काही अचीव केलंय. आत्ताच आपण लेक काकडे ह्याच्याशी स्वप्ना देव ह्यांनी केलेली बातचीत ऐकली, आणि जाता जाता आपण ऐकणार आहोत एक छानसं गीत.

0: बालदोस्तांनो, याबरोबरच आजचा आपला गम्मत जम्मतचा भाग संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादर करते सतीश रेवे ह्यांच्यासह मी सारिकाताई आता आपली रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, आपण ऐकत आहात कार्यक्रम गम्मत जम्मत.

आणि नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

रविवारी या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं. गीतकार जगदीश केपूरकर, संगीतकार प्रभाकर जोग.

कैवारी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं, देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं, येळकोट येळकोट जय मल्हार या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश खेपूडकर यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं अच्युत ठाकूर यांनी.

मल्हारी मारताणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. धागा जुळला या चित्रपटातील गीतही आपण ऐकत होतात. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत होतं. गदी माडगुळकर यांचं संगीत होतं, वसंत पवार यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना. एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा. अरे हा भारत वेड्यांनी घडवला. वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे. ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंतलेले. म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास.

0: खिचडी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकत होतात. गीतकार जगदीश केपूरकर, संगीतकार राम लक्ष्मण. गीतबार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातील शेवटचं गीत ऐकूया. कट्याळस असो नाठाळ असून या चित्रपटातील हे गीत आपण ऐकणार आहात. सुरेश वाडकर आणि सहकार यांनी गायलेलं, अण्णासाहेब देऊळगावकर यांचं हे गीत आहे. संगीत आहे अनिल मोहिले यांचं.
1: दर्पण करणा माझं लगीन झाल्यापासून अरे उरलं सुरलं दर्पण सरला माझं लगीन झाल्यापासून अरे ऐक मर्दन कारण एकच
2: अरे पण काय कारण
1: ऐक मर्दन कारण एकच
2: अरे वय पर सांग ना
1: अरे ऐक मर्दन कारण एकच कट्याळ सासू नाठाळसून कट्याळ सासू नाठाळसून.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3:01 होत आहेत. सादर करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. आठवणींच्या गंधकोशी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मास्टर कृष्णराव यांच्या कन्या वीणा चिटको यांचं मनोगत.
1: श्रोते हो, आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत आपण ऐकणार आहोत सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांचं मनोगत. आपले वडील मास्टर कृष्णरावांकडून वीणा चिटको यांना संगीताचा वारसा मिळाला, त्याचप्रमाणे अनेक मान्यवरांच्या

0: जाणकारांच्या भेटीची संधीही त्यांना मिळाली. वीणाताईंना या सर्व भेटींचं स्मरण होतं. आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत वीणा चिटको यांच्या मनोगताचा हा पुढचा भाग सादर करीत आहोत.
1: श्रोते हो, माझा नमस्कार.

श्रोते हो, माझे काही योग हुकले म्हणजे जर्मनीला जाण्याचा योग हुकला व प्रसिद्ध सतारी आहे पंडित रविशंकरजी यांनी मला दिल्लीहून येथील मी स्कॉलरशिप तुला मिळवून देतो व दिल्लीला येऊन तू माझ्याकडे सतार शिक. त्याच वेळेला माझा विवाह होणार असल्यामुळे तो योगही हुकला. चांगले योग असे आले की इंदिराजींबरोबर मी पूर्ण एक दिवस घालवला. त्याचप्रमाणे साहित्यिक दिबा मोकाशी यांच्या सहवासात मी आले. कविवर्य बाभव बोरकर यांची एक कन्या माझ्या शाळेत होती, त्यामुळे त्यांचे घरी मी वरचेवर जायची. कितीतरी राजघराण्यातून माझे बालपण गेले. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रँगलर महाजन यांनी माझा एक लेख वाचला आणि खुश होऊन मला पंडित नेहरूंवर लिहिलेले पुस्तक भेट दिले. प्रसिद्ध गायिका नूरजहान यांच्या कार्यक्रमातही मी गायले, तेव्हा त्यांनी त्यांच्या घरी येण्याचेच मला निमंत्रण दिले. याच काळात महाराष्ट्राचे राज्यपाल ब्रह्मानंद रेड्डी यांच्या हस्ते मला शासनाकडून पुरस्कारही मिळाला. त्याच काळामध्ये महागायिका नूरजहानजी यांच्या मुंबईतील इमॉर्टल मेमरी या अत्यंत विशेष गाजलेल्या कार्यक्रमात मी गायले व पुन्हा एकदा त्यांच्या सहवासात पण आले. त्यांना बोलताना मी म्हटलं की केव्हा तरी विवाहापूर्वी किचकवद या चित्रपटातील म्हणजे त्यातील अजरामर गाणं रसिक हो आपण ऐकताच ना, धुंद मधुमती रात हो, हाच तो चित्रपट. तर त्याचं बॅग

बॅकग्राऊंड म्युझिक हे मात्र हट्टाने मी केलं. या गाण्याची तर एक अशी गंमत झाली की त्याचे शब्द आणि चाल याची निर्मिती तर आमच्या घरीच झाली. आणि त्यावेळेला हार्मोनियम वाजवायला साथीदार आलेच नाही. नेहमीप्रमाणे मास्तरांनी मला हाक मारली आणि सांगितलं, जरा हार्मोनियमवर बस ग, तू वाजव जरा. त्याच वेळेला नेमके गदिमा हजर तेच गीत लिहिणार होते ना. धुंद मधुमती रात ही मास्तरांची चाल आणि त्याच्यावरची शब्दरचना असं हे अजरामर गाणं माझ्या समोर जन्माला आलं हे माझं केवढं भाग्य.

बॅकग्राऊंड म्युझिक करत असताना मी तेव्हा त्याच्यात सतारी वाजवली होती. ज्या दिवशी हे गाणं तयार झालं ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध संगीतकार सी रामचंद्र आमच्या घरी आले. तेव्हा मास्तरांनी त्यांना असिस्टंट म्हणूनच बोलवले. अशा या कितीतरी आठवणी आहेत. मला आजसुद्धा मास्तरांचे एक मित्र व प्रसिद्ध कलाकार पृथ्वीराजजी यांची अजून अशी आठवण येते की नेहमी मला ते जेवायलाच त्यांच्या घरी नेत असत आणि त्यांची ती जुनी गाडी अजूनही कुठेतरी पाहायला मिळते. बरं, हे तर श्री राज कपूरजींना माहिती होतं, त्यामुळे मला अपॉइंटमेंट शिवायच त्यांच्याकडे जायची परवानगी होती. ह्या सर्व आठवणी आता फक्त मी आठवत बसते, पण त्यामुळे दुःख होत नाही, खूप सुख मात्र वाटतं. याच काळात संगीतकार सी रामचंद्र म्हणजे आमचे अण्णा 3 महिने माझ्याकडे गाणं शिकत होते. मास्तरांची पदे, बंदिशी, अभंग वगैरे त्यांना माझ्याकडून

शिकून हवं होतं. तेव्हा त्यांची आणि माझी संगीतावर खूप चर्चा चालायची आणि त्याचा मला उपयोगही व्हायचा. त्याचप्रमाणे पुन्हा पुन्हा मास्तरांच्या बंदिशी मला आठवत असत ते म्हणजे बालगंधर्वांच्या घरी मी मनात आलं की केव्हाही जायची. मग ते माझ्याकडून अशा बंदिशी गाऊन घेत. एक मात्र खरं, माझ्यावर त्यांचं खूप प्रेम, कारण त्यांची तब्येत प्रवास करण्यासारखी नसतानाही ते माझ्या विवाहात पुण्याला आले होते आणि मला काय काय ऐकायचंय हे विचारून त्या दिवशी ते गात राहिले. हे माझं केवढं परमभाग्य आहे.

सांगप्रिय या गाण्याबद्दल मला आठवण आपल्याला सांगायची होती. प्रसिद्ध संगीतकार ओ पी नय्यर यांनी जेव्हा माझं हे गाणं ऐकलं तेव्हा टेलिफोनवरनं त्यांनी पियानो वाजवून मला हे गाणं वाजवून दाखवलं आणि म्हणाले, तुझी ही संगीत रचना, तुम्हारी कंपोजिशन मुझे बहुत पसंद आई, मैं इसे इस्तेमाल करू? तर मी म्हटलं अवश्य, तो माझा सन्मानच असेल. याच्यानंतर आणखीन एक संगीतकार जयदेवजी, ज्यांच्याकडे माझं नित्याचं जाणं येणं होतं, त्यांनीही मला विचारलं की सांग प्रिये घन भरून आले, याचा अर्थ मला सांग, कारण ही चाल माझ्या हृदयात कुठे आतपर्यंत जाते. तेव्हा मी त्यांना अर्थ सांगितला की घन भरून आले ही अशी आवेळ आहे. पहिलं तिरी तर घन भरून आले, मग तिथे कोणी मेघ तर आळवला नाही. मेघ ह्याचा अर्थ मेघ राग पण येतो आणि मेघ म्हणजे आकाशातला ढग असाही अर्थ होऊ शकतो. तेव्हा ते म्हणाले, आता तर मला आणखीनच हे तुझं गाणं आवडायला लागलेलं आहे. आणि खूपच त्यांनी मनापासून मला आशीर्वाद दिला.

ज्या मुलाखती घेतल्या गेल्या माझ्या, त्याच्यामध्ये एक अत्यंत साहित्यिक वृत्तीची, कविवृत्तीची स्त्री म्हणजे आमच्या शिरीष पै यांनी माझी अप्रतिम मुलाखत घेतली. त्यावेळेला मात्र एक त्यांनी महत्त्वाचा मला प्रश्न केला होता आणि उत्तर देताना मला खूप विचार पडला. त्यांनी मला विचारलं, वीणा तुला स्वर आधी सुचतात का शब्द आधी सुचतात? थोडा वेळ विचार करून मी त्यांना असं म्हटलं, शिरीषते कधी कधी शब्द आधी सुचतात तर कधी कधी स्वर आधी सुचतात. पण ज्या वेळेला शब्द आणि स्वर हे दोन्ही एकाच वेळेला सुचतात त्यावेळेला मात्र टायफून येतं, त्यावेळेला माझ्या डोक्यात चक्रीवादळच येतं. कारण स्वर आणि शब्द ह्या दोन्हीची ताकद अत्यंत मोठी आहे आणि ती मग झेपणं कठीण जातं. कितीही तुमची प्रतिभा शक्ती असली तरी ती मग कमी पडते ज्यावेळेला स्वर आणि शब्द दोन्ही एकत्र येऊन तुम्हाला भिडतात. त्या ज्यावेळेस मयुरा रे फुलवित ये रे पिसारा हे ध्वनिमुद्रित करायचं ठरलं तेव्हा खळे साहेब म्हणाले, कामतांना म्हणाले की तिच्याकडनं अजून 3 गाणी करून घ्या आणि आपण या 4 गाण्यांची एक रेकॉर्ड म्हणजे EP तयार करू. तेव्हा इतकी घाई झाली होती की आता गाणी कुठल्या विषयावर लिहू, काय लिहू, त्याला साधारण चाली कुठल्या मिलावू, हे माझ्या डोक्यात हे सगळे विचार म्हणजे वावटळीसारखे येत होते. बरं, त्यावेळेला खरं म्हणजे मयुरा हे स्त्रीने म्हणायचं गीत म्हणून मी मुळात लिहिलं, पण आपल्याला सांगितल्याप्रमाणे 3रा अंतरा मग आम्ही त्या ध्वनिमुद्रिकेत घेतला नाही. मग असं वाटलं की आपण रामदास कामत ह्यांचा गळा साखळदंडाने बांधून तर ठेवत नाही, त्यांना जी गायची सवय आहे त्यांच्या गळ्याला त्याच्याकरता एक चाल नक्की करावी म्हणून मी त्याच्यावर आधी चाल केली आणि मग त्याच्यावर शब्द रचले. मन माझे भुलले वनराईच्या पानामधुनी काल तुला पाहिले. अंतराची रचना करताना बकुळ फुलांचे गुंफुनी मेणी, बकुळ फुलांचे गुंफुनी मेणी नदी का

अशी रचना केली आणि खरोखरच लोकांनी सर्व चारही गाणी माझी डोक्यावर घेतली. त्यावेळेला वर्तमानपत्रातून परीक्षणं पण यायची आणि मला वाटतं बेडेकर हे संगीत तज्ज्ञ होते, त्यांनी माझ्या या गाण्याबद्दल लिहिलं की विनायतेंबद्दल हे प्रथमच सगळं ध्वनिमुद्रिका केली आहे वगैरे असं म्हणणंसुद्धा योग्य नाही. कारण या मयुरा या शब्दांची रचना त्याच्या पुढच्या ओळी करण्यात थेंबांचे पदी नुपूर बांधुनी ही कल्पना ओळी अप्रतिम आहे की अशीच गाण्यांची रचना यापुढेही विणातेंनी करावी असं त्यावेळेला वर्तमानपत्रात छापून आलं होतं. आणि मग ह्या ध्वनिमुद्रिकेनी इतिहासच निर्माण केला की मला कंपनीनी आणखीन एक ध्वनिमुद्रिका चार गाण्यांची आणि रामदास कामत यांच्याच स्वरात ध्वनिमुद्रिका करण्याची ऑफर दिली. पण मग त्यावेळेला मला असं वाटलं की आता थोडं शांतपणे निवांतपणे दुसऱ्या कोणाच्या तरी कविता घेऊन त्या माझ्या मनाला पटतील अशा आणि माझ्या स्वररचनेला पटतील अशा त्याची निवड करावी. आणि योगायोग म्हणजे त्यावेळेलाच माझ्याकडे गंगाधर महांबरे प्रसिद्ध कवी हे भेटायला म्हणून आले आणि ध्वनिमुद्रिकेबद्दल त्यांना लिहायचं पण होतं मासिकात म्हणूनही आले होते. मयुराबद्दल त्यांनी खूपच लिहिलेलं आहे. तेव्हा मी त्यांना सहज म्हटलं की तुमची काही गीतं मला हवी आहेत, मला वाचायची आहेत आणि कविता अशा हव्यात की ज्यांना चाली लावता येतील. तेव्हा त्यांनी त्यांची कितीतरी गीतं माझ्याकडे पाठवली आणि एक पुस्तकही माझ्याकडे पाठवलं आणि त्यातलं मला पहिल्याच वाचनात जे आवडलं ते होतं वाटे भल्या पहाटे यावे तुझ्या महाली. आणि याची आठवण अशी होती की माझ्या वडिलांकडे मास्तरांकडे अगदी बालवयात मी गाणं शिकण्यासाठी जो हट्ट धरला होता तेव्हा याच रागातली हा जो राग आहे भटियारा जो मी वापरला आहे याच रागातली बंदिश त्यांना म्हटलं तो मला शिकवा की जी थोड्या वेळापूर्वीच माणिक दादरकरला आणि तेव्हाच्या प्रमिला जाधव म्हणजे आजच्या जयमालाबाई ह्यांना त्यांनी शिकवली होती. पण त्यांना मला शिकवायचंच नव्हतं. बंदिश आहे किती छान

ही अशी रचना झाली याला ती मास्तरांची बंदिश मी जी ऐकली होती त्याचे सूर माझ्या डोक्यात आणि मनात जे घोळत होते त्याचा मला खूप उपयोग झाला. फक्त तो भटियारा होता भैरव अंगाचा आणि ही मी चाल लावली. हा जो भटियारा तो ललत अंगाचा भटियारा, ललत अंगाचा भटियारा आहे जो मी या चालीसाठी वापरला. आणि त्याच्यानंतर पुढचं गीत महांबरेंचं, पूर्वेच्या देवा तुझे सूर्य देव नाव, ते मी निवड त्या गीताची केली आणि ते ठरवलं की ह्याचंही आपण ध्वनिमुद्रण करायचं.

आणि मग तिसरं गीत झालं, ते मात्र करुण रस असलेलं गीत होतं आणि मला फार आवडलं आणि एक भैरवीतली मी ती रचना केली. ही रचना माझ्या हातून कशी घडली गेली, स्वरांची रचना भैरवीची, हे मात्र मला अजून कोडं आहे. ते गीत म्हणजे रामायणात माझ्या सीता कशा असं आली ही. परंतु चौथं गीत काय काय करायचं ते मला कुठेही मिळत नव्हतं. रेकॉर्डिंगला स्टुडिओत जाईपर्यंत चौथं गीत माझ्याकडे तयार नव्हतं, हातात आलं नव्हतं. योगायोगाने महांबरे पुण्याहून रेकॉर्डिंग स्टुडिओत हजर होते, तेव्हा त्यांना मी म्हटलं असंच मला एक गीत हवं आहे, अजून कंटिन्युअस गीतं तयार झाली आहेत. पंडितशी त्यांनी एक पुस्तकाचं पान उघडलं आणि विचारलं, म्हटलं हे पुस्तकच माझ्या हातात द्या बरं. आणि पानं उलटता उलटता श्रावणावरचं, वायुसंगे येई श्रावणा जलधाराची छेडीत वीणा, हे मला आवडलं. आणि तिथल्या तिथे रेकॉर्डिंग स्टुडिओत 2 मिनिटात मी या गाण्याची स्वररचना केली. तिथल्या तिथे श्री कामतांना हे गाणं मी बसवून दिलं आणि त्या दिवशी चौथं गाणंही रेकॉर्ड झालं. मग ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे, मास्तरांची कृपा आहे आणि सरस्वती देवीची कृपा आहे, हे मात्र मला मान्य करावंच लागेल. कुठून गाण्याचे स्वर येतात, कुठून शब्द येतात, मी नाही काही सांगू शकत. पण ते येतात, रात्ररात्र मला जागवतात, कधी रडवतात पण, आणि येतच असतात. बालपणापासून जे यायला सुरुवात झाली आहे ते आता या 75 वर्षीही येतच राहतात. अजूनही मला शब्द सुचतात, अजूनही मला स्वर सुचतात. रसिक हो, आत्ता या क्षणी नुसत्या पावसावरची माझ्याकडे 47 गाणी स्वररचना करून तयार आहेत, आपण विश्वास ठेवाल. रसिक हो, माझा जन्म गजकेशरी योगावर झाला, तो एक राजयोगच होता, त्यामुळे मी अशा घरात जन्म घेतला. यशसंपन्न जादू भारले गारुड असलेले फुलंब्रीकर आडनाव न लावता सासरच्या माणसांची मर्जी राखून त्यांना खुश करण्यासाठी चिटको आडनाव लावले आणि या नवीन नावाने एस्टॅब

पब्लिश होण्याचे धाडस केले. माझ्या जन्मदात्या संगीत कलानिधीने, संगीत सागराने मला किनाऱ्यावरच उभं करून ठेवलं. पण किनाऱ्यावरील खडकांवर आदळून लाटा लहरीतून जे संगीत तुषार माझ्यावर उधळले गेले, तेवढेच संगीत मला मिळाले. आणि त्या तेवढ्या संगीतानेही मी मला पूर्ण चिंब भिजविले. ते उडालेले तुषार सुकलेच नाहीत, अजूनही ते स्निग्ध शीतल व पाणीदार आहेत. रसिक हो, ज्या माझ्या भैरवीच्या स्वररचनेबद्दल मास्तर उद्गारले, प्रभा ही फक्त तुझी आणि तुझीच चाल आहे, त्या भैरवीनेच मी समारोप करीत आहे. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आठवणींच्या गंधकोशी या मालिकेत सुप्रसिद्ध संगीतकार वीणा चिटको यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलं.
1: आपण ऐकत होतात कार्यक्रम वनिता मंडळ. आता आपण ऐकणार आहात मिश्र संगीत.

जय जय गौरीशंकर या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलं तर राम मराठे यांनी यांच्या स्वरात विद्याधर गोखले यांचं हे पद होतं, संगीत होतं वसंत देसाई यांचं. याच नाटकातील अजून एक पद आपण ऐकूया, राम मराठे यांच्या स्वरात.

गोविंदाग्रज यांची रचना आपण ऐकलीत, लता मंगेशकर यांच्या स्वर आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोते आपण ऐकत आहात मिश्र संगीत.

लता मंगेशकर यांनी गायलेले कुसुमाग्रजांची ही रचना आपण ऐकली. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या ॲपवर देखील ऐकू शकता. वेळ झालेली आहे शास्त्रीय संगीताची. ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मंदार गाडगिळ यांचं गायन. ऐकूया राग बैरागी भैरव. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत मोरे मन बसो. द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत सुरसुरसे साधले. तबला साथ आहे रोहन चिंचोरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. एकव्या मंदार गाडगिळ यांचं गायन राग बैरागी भैरव.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मंदार गाडगिळी यांचं गायन. आपण ऐकत होतात राग बैरागी भैरव. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात सुचिस्मिता चटर्जी यांचं बासरीवादन. ऐकूया राग जैत बिभास अंगाचा. द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे संतोष मिश्रा यांची. सुचित्स्मिता चटर्जी यांचं बासरीवादन ऐकूया. बिभा संघाचा जयित्राग.

0: नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत आहात सुचिस्मिता चटर्जी यांचं बासरीवादन. आपण ऐकत आहात बिबा संघाचा जयत्राग. हां, कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
7: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
7: आपुलकी आग्रहात.

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. अनुराधा पौडवाल आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकूया. थोरली जाऊ या चित्रपटातील हे गीत सुधीर मोघे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

आता ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातील गीत. देवकी पंडित, अपर्णा मयेकर, शोभा जोशी, रवींद्र साठे, श्रीकांत पारगावकर, अरुण इंगळे आणि सहकार यांच्या स्वरात. सुधीर मोघे यांचं गीत, संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोते, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. आपण या चित्रपटातील गीत ऐकूया. अण्णा देऊळगावकर यांचं गीत, संगीत बाळ पळसुल यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचं.

गीतबहार या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात मोरया या चित्रपटातील राहुल देशपांडे आणि निर्जया भिडे यांनी गायलेलं अरविंद जगताप यांचं गीत. संगीत आहे ऋषिकेश आणि सौरभ यांचं.